1 FM वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 26 वैशाख शके 1947 अर्थातच 15 मे 2026. सकाळचे 5:57 झाले आहेत. आमच्या पहिल्या सभेत मी पुनम मोरे आपलं स्वागत करते. सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: तर स्वयंप्रेरणेनं आणि स्वेच्छेनं स्वीकारलेली बंधनं आणि जबाबदारीची जाणीव, मुलाबरोबर वागताना आणि त्यांच्या विकासाचा विचार करताना लोकशाही प्रधान दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, कारण स्वतंत्र भारताचं लोकशाही हे एक घटनाप्रणीत ध्येय आहे. भारत राष्ट्र हेच आज एक कुटुंब आहे. या कुटुंबातला महत्वाचा घटक बालक आहे. या बालकाची वाढ आणि विकास मर्यादित कुटुंबात होतो, म्हणून पालकांनी एक बाब लक्षात घ्यावी की बालकाला व्यक्तित्व आहे, स्वतंत्र व्यक्तित्व आहे, प्रतिष्ठा आहे. आपल्या घरातील वातावरण मोकळं आणि खेळकर ठेवावं. समाजातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीचं जीवन इतर व्यक्तींशी निगडीत असलेलं असतं. बालकाला या परस्परावलंबित्वाची जाणीव व्हावी. एक परस्परावलंबी व्यक्ती म्हणून आपल्याला या कुटुंबात आणि व्यापक समाजात आणि राष्ट्रात वाढायचं आहे याची बालकाला जाणीव व्हावी. या देवघेवीतून, आदानप्रदानातून परस्पर सामंजस्य, आत्मविश्वास, प्रेम, आदर या भावना जागृत होतात. अशा परस्पर संबंधातूनच बालकाच्या सामाजिक जाणीवेचा विकास होतो. ही सामाजिक जाणीव असणं फार महत्वाचं आहे. सामाजिक जाणीव हा नागरिकाला आवश्यक असा महत्वाचा गुण आहे. आपल्या आजूबाजूला पसरलेल्या आपल्या राष्ट्रातील इतर नागरिकांच्या सुखदुःखात त्यामुळे सहभागी होता येतं. त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. कुटुंब, जात, धर्म, समाज आणि राष्ट्र या पाच निष्ठांपैकी राष्ट्रनिष्ठा ही सर्वश्रेष्ठ निष्ठा आहे. भारतातल्या प्रत्येक कुटुंबातून राष्ट्रनिष्ठा रुजण्याची आज नितांत आवश्यकता आहे.
1: आताच आपण विचारपुष्प हा कार्यक्रम ऐकला. लेखक पी एस चौधरी, वाचक स्वर होता दत्ता सरदेशमुख यांचा. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:10 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात पारंपरिक भक्तिगीत.

आताच आपण साधना सरगम यांना ऐकलत. रचना होती अभिजित जोशी यांची. आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात पारंपरिक भक्तिगीत.

आताच आपण पंडित किरण मिश्रा यांची हिंदी भक्ती रचना ऐकलीत सोनू निगम यांच्या स्वरात. आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया मंगेश पाडगावकर यांची देशभक्तीपर रचना.

आत्ताच आपण कुमुद भागवत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात देशभक्तीपर गीत ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.

0: अन ज्ञान माहिती रंजन करण्या ज्ञान माहिती रंजन करण्या
1: ज्ञान
2: माहिती रंजन करण्या
3: खेडो पाणी सहरी खेडो पाणी सहरी
4: आकाशवाणी जळगाव

आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. यात कंपोस्ट खत निर्मितीचं तंत्र याविषयीची माहिती वाचकस्वर किशोरी वागुळदे यांचा सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा. यात हाडाची ठिसूळता याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे. परिसर हा कार्यक्रम सकाळी 6:50 आणि 2:10 यात लघुनाटिका सूर्याची शक्ती शेतकऱ्यांची प्रगती. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सकाळी 7:00 प्रायोजित कार्यक्रम थँक यू डॉक्टर. 7:05 अवतीभवती. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधूर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 7:40 आपण ऐकू शकाल. 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी सकाळी 9:00. 9:30 आपण ऐकणार आहात आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्त मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. लेखक किशोर कुलकर्णी, लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा, सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. सकाळी 10:00 फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. श्रोत्यांशी संवाद साधला आहे नरेंद्र कुमार ठाकूर यांनी. तांत्रिक सहाय्य नंदकिशोर वाघमारे यांचं.

45 मिनिटांनी गांधीवंदना. या कार्यक्रमात महात्मा गांधीजींच्या आत्मकथेचं क्रमशः वाचन आपण ऐकणार आहात. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. सुगम संगीत 11:30. श्रोतेहो, दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यात सुरुवातीला कुटुंब समाजाचा गाभा याविषयी डॉक्टर कुमुद गोरे यांच्याशी बातचीत, त्यानंतर आजची रेसिपी प्रोटीन पावडर, आणि त्यानंतर ललित बंध आठवणीतील गाव भीमाशंकर. 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या सायंकालीन सभेत 5:30 युवावाणी हा कार्यक्रम. 6:30 स्वस्थ भारत. वृत्तविशेष 7:15. 7:30 माझं आवार माझं शिवार. लोकसंगीत 8:15. 9:00 न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट, आणि रात्री 10:00 नाद ब्रह्म. श्रोतेहो, आत्ताच आपण आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकली. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.

0: अन ज्ञान माहिती रंजन करण्या ज्ञान माहिती रंजन करण्या
1: ज्ञान माहिती रंजन करण्या
2: ज्ञान माहिती रंजन करण्या
3: खेडो पाणी सहरी खेडो पाणी सहरी
4: आकाशवाणी जळगाव
5: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. या कार्यक्रमात कंपोस्ट खत निर्मितीचं तंत्र याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. वाचकस्वर किशोरी वागुळदे यांचा, सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे.
6: कंपोस्ट खत निर्मितीचं तंत्र. शेतकरी बंधूंनो, जमिनीचा कस टिकवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीमध्ये वापर होणं हे आवश्यक आहे. यासाठी कंपोस्ट खत उपयुक्त ठरतं. कंपोस्ट खतासाठी झाडांचा पालापाचोळा, गोठ्यातील वाया गेलेला चारा, मलमूत्र, शेतातलं तण, पिकाची धसकटं, पानं, देठ, भाज्यांचे टाकाऊ भाग, पेंढा यासारखे टाकाऊ सेंद्रिय पदार्थांचा वापर करता येतो. शेतकरी बंधूंनो, बेड पद्धतीमध्ये कंपोस्ट खत तयार करण्यासाठी हे सगळे टाकाऊ पदार्थ एकत्र करावेत. त्यामध्ये सेंद्रिय पदार्थ आकाराने जर मोठे असले तर त्यांचे लहानात लहान तुकडे करावेत. कंपोस्ट बेड शक्यतो सपाट जागेवर असावा. बेडची खोली 2 फूट, रुंदी 4 फूट आणि लांबी 12 फूट असावी. बेडच्या तळाच्या बाजू ठोकून टणक करणं हे आवश्यक आहे. खतासाठी वापरायच्या सेंद्रिय पदार्थांमध्ये दगड, काचा, खिळे, प्लास्टिकच्या पिशव्या यासारखे घटक वेचून बाजूला काढावेत. बेड भरताना सर्वप्रथम वीतभर जाडीचा बारीक केलेल्या पदार्थांचा आणि त्यावर शेणकाल्याचा म्हणजे 1 भाग शेण आणि 5 भाग पाणी याचा थर द्यावा. असे आलटून पालटून थर रचून हा बेड भरावा. शेणकाल्यामध्ये प्रति टन सेंद्रिय पदार्थाला 3 किलो या प्रमाणात कंपोस्ट कुजवणारे जीवाणू संवर्धक मिसळावे. बेड भरताना जनावरांचं मूत्र आणि पाणी यांचं मिश्रण करून शेण आणि कचऱ्याच्या प्रत्येक थरावर शिंपडून घ्यावं. जुनं कुजलेलं शेणखत जर वापरलं तर खत लवकर कुजायला मदत होते. अशा प्रकारे आलटून पालटून थरावर थर देऊन बेडवरून साधारण 1 ते 1.5 फूट उंच गेल्यावर हा बेड भरणं बंद करावं. या पद्धतीनं 4 ते 5 महिन्यांनी कंपोस्ट खत तयार होतं. बेडमधील थर 16 दिवसांनी, 1 महिन्यांनी आणि 2 महिन्यांनी खालीवर केल्यावर कुजण्याच्या प्रक्रियेला मदत होते. बेडमधल्या ढिगाऱ्यातल्या काडी कचऱ्याचं आकारमान कुजल्यानंतर जवळजवळ 1/4 होतं. सर्वसाधारण 12 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 2 फूट खोल आकाराच्या बेडमधून सुमारे 200 किलो कंपोस्ट खत तयार होतं. शेतकरी बंधूंनो, बेड पद्धतीपासून कंपोस्ट खताची वैशिष्ट्य सांगायची झाली तर खताला मातकट वास येतो. याचा रंग गर्द काळा असतो. खत वजनानं

0: हलकं असतं आणि त्याचं तापमान सुद्धा कमी असतं. खताचा स्पर्श मऊ असतो, ते हाताने चुरगळल्यानंतर त्याचा भुगा होतो. शेतकरी बंधूंनो, हे कंपोस्ट खत स्वतःच्या शेतामध्ये तयार करता येतं, हा एक फायदाच आहे. आणि कंपोस्ट खत निर्मिती आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी सुद्धा आहे. यामध्ये टाकाऊ सेंद्रिय पदार्थांचा पुनर्वापर होतो. कंपोस्ट खताच्या वापरामुळं जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण वाढतं आणि धूप कमी होते. या खतामुळं जमिनीतल्या सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं, त्यामुळं जमिनीची सुपीकता टिकवून उपयुक्त सूक्ष्मजीवाणूंची सुद्धा संख्या वाढते.
1: आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात कंपोस्ट खत निर्मितीचं तंत्र याविषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता किशोरी वाघोळते यांचा, सादर करते होते ज्ञानेश्वर बोबडे.
2: आपला भारत देश हा कृषी प्रधान देश. या धरतीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतकरी आपला घाम पेरतो आणि त्यातून माणिक मोती तो काढतो. अशा शेतकरी राजाला सदैव आमची साथ. रोज सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 शेत शिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या बळीराजाला योग्य मार्गदर्शन, नव्या संधीच्या वाटा, सोबतच पूरक व्यवसायासंबंधी मार्गदर्शन. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी जळगाव.
0: हिरवा शालू नेसून नटली धरती, सौंदर्य तिचं अबाधित ठेवण्यासाठी पर्यावरण रक्षणाची कास धरा. झाडं लावा, झाडं जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. संकल्प नव्हे, कृती करूया, वसुंधरा वाचवण्यासाठी कटिबद्ध होऊया.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आता या भागात आपण ऑस्टिओपोरोसिस बद्दल जाणून घेणार आहोत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. वाढत्या वयानुसार व इतर काही कारणामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आपल्या हाडांचा आतील भाग हा स्पंज सारखा असतो, त्याला ट्रॅबिक्युलर बोन म्हणतात. व बाहेरचे आवरण कडक व कठीण आवरण असते, त्याला कॉर्टिकल बोन म्हणतात. जेव्हा हाडांची घनता कमी होते तेव्हा हाडांच्या आतील ट्रॅबिक्युलर बोनमध्ये म्हणजे स्पंजमध्ये जे छिद्र असतात त्याचे आकार वाढायला लागते व त्यामुळे हाडे कमकुवत होतात. जरी ऑस्टिओपोरोसिस हा पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांनाही बाधित करीत असला तरी स्त्रियांमध्ये 4 पटीने पुरुषांपेक्षा हा आजार अधिक प्रमाणात बळावतो. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे जर बघितली तर प्रमुख लक्षण म्हणजे हाडांची वेदना. कोणतेही कारण नसताना शरीरांची विशेषतः सांध्याची व मणक्यांची हाडे दुखायला लागणे हे ऑस्टिओपोरोसिसचे प्रमुख लक्षण आहे. तसेच सोबतच स्नायूंचा कमकुवतपणा, स्नायू दुखणे, सांधेदुखी ही लक्षणे दिसायला लागतात. ऑस्टिओपोरोसिसच्या कारणाबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मेनोपॉजनंतर हार्मोनल इम्बॅलन्स होतं, हार्मोनल चेंजेस होतात. बोन मिनरलायझेशनसाठी उपयुक्त असणारा इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे त्याचे प्रमाण शरीरामध्ये कमी होते व त्यामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आहारामधील कॅल्शियमची कमतरता हे देखील ऑस्टिओपोरोसिसचे एक प्रमुख कारण आहे. ज्यांच्या आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता असते अशांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. आता ऑस्टिओपोरोसिस झाल्यानंतर हाडांची घनता कमी होऊन हाडे ठिसूळ झाल्यामुळे घरात किरकोळ पडल्यामुळे देखील हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते किंवा सहज वाकून काही काम देखील केल्यामुळे मणक्यांची हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता ज्येष्ठ नागरिकांमध्ये असते. अशी लक्षणे आढळल्यास किंवा अशी लक्षणे दिसायला लागल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन व उपचार घ्यायला हवेत. ऑस्टिओपोरोसिसचे निदान ही

0: हाडांची घनता तपासणी डेक्झा स्कॅनद्वारे केली जाते. तसेच व्हिटॅमिन डी, सिरम, कॅल्शियमची तपासणीही उपयुक्त ठरू शकते. वाढत्या वयातील रुग्णांनी, विशेषतः अशा स्त्रियांनी ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ऑस्टिओपोरोसिसची, त्यांनी हाडांच्या घनतेची तपासणी करून घ्यायला हवी. आता उपचाराबद्दल आपण जाणून घेऊयात. ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंटचा उद्देश हा हाडांची घनता वाढवणे, हाडे मजबूत करणे, तसेच हाडांची पुढील झीज रोखणे व फ्रॅक्चरचा धोका कमी करणे ही आहे. योग्य औषधोपचार, हाडाची घनता वाढवणारे औषधी, तसेच कॅल्शियमयुक्त औषधी व हाडांची वेदना कमी करणारे औषधी, सोबतच नियमित हलका फुलका व्यायाम, जीवनशैलीतील बदल जसं की मद्यपान व धूम्रपान टाळणे, तसेच संतुलित आहार म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे हे देखील आहे. आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार म्हटलं तर दूध, दुधाचे पदार्थ, दही, पनीर, तसेच ज्यांना शक्य असेल त्यांना मांसाहार, मासे, अंडी किंवा वनस्पतीयुक्त दूध म्हणजेच सोया, बदाम किंवा ओट्स मिल्क, पालेभाज्या, सुके अंजीर, बदाम, तीळ, तसेच सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 10 ते 20 मिनटं घालवणे देखील आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नमस्कार
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर.
2: नमस्कार श्रोते हो, राज्यस्तरीय परिसर या निसर्गविषयक माहिती देणाऱ्या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीने सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयी एक लघुनाटिका ऐकणार आहोत. या लघुनाटिकेतून एका शेतकऱ्याची अंधारातून उजेडाकडे होणारी वाटचाल आपण ऐकणार आहोत सोलार कृषीपंपाच्या मदतीनं. ऐकूयात ही लघुनाटिका. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. सहभाग आहे शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी.
3: काय हो मावशी, आशा का बसला आहात डोक्याला हात लावून, आणि किती ती काळजी तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे.
4: अव काय सांगाव मॅडम, अव घरून मी बेगी बेगी आले शेताला पाणी द्यायला.
3: बर,
4: मोटर सुरू केली की अव दोनच मिनिटात लाईट गेली की
3: काय सांगता.
4: आणि तुम्हाला ठावच आहे की आता हे ऊन पहा कसं तापतय.
3: हो,
4: अव सारं पीक सुकायला लागली.
3: खरंच बघ,
4: काय करू काय नाही मला काय बी कळणं बघा. आता समजायला ठाव आहे की वीज नसली की पाणी नाही, आणि पाणी नाही म्हणजे पीक बी नाही की अव लई त्रास होतो बघा या समजांचा. अ मॅडम, पण तुम्ही कोण म्हणावं.
3: हे बघा मावशी, आता मी तुमची अडचण सोडवायला आली आहे.
4: काय म्हणता.
3: आणि मी कृषी विभागातून आले बरं का.
4: बरं बरं.
3: आणि तुम्ही आता शेतात सोलार पंप का बसून घेत नाहीत बरं.
4: अव सोलार पंप म्हणजे हाय तरी काय, आणि त्यानं काय होते म्हणजे असं होते का वीज गेली तरी पाणी येईल असं होईल का बरं सांगा बरं.
3: अहो नक्कीच होणार, आणि वीज जाणारच नाही बघा.
4: आता ग बया म्हणजे हे समजा नीट काय हाय काय नाही मला समजा सांगा, म्हणजे कसं माझ्या डोसक्यामध्ये प्रकाश पडल की.
3: खरंच बघा, मी तुम्हाला आता सगळं नीट समजून सांगते. ऐका, कारण सोलार पंप म्हणजे कसं आहे सूर्यप्रकाशावर चालणारा पंप.
4: बरं.
3: आता हे बघा मावशी, माझ्या मोबाईल मध्ये हे सोलार पॅनलचं चित्र आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि हे सोलार पॅनल जे आहे ना ते आपण जर शेतात बसवलं तर यातून काय होईल वीज निर्माण होईल, आणि ती तुम्ही हवी तेव्हा वापरू शकता मावशी. अगदी तुमच्या मालकीची आणि तुमच्या सोयीनुसार.
4: आता ग बया म्हणजे आमच्या रामभाऊ आणि वणीच्या शेतामध्ये बसविल ना तसं म्हणता होय.
3: खरंच.
4: आणि वणी म्हणतच होती की पंप बसविल्यापासून

0: पाणी मिळतं या.
1: वा वा वा,
0: म्हणजे कसं बचत भी होती या. असं भी म्हणली बघ मला.
1: 100% खरंय बघा. आणि हे सगळं जर मावशी तुम्ही तुमच्या शेतात बसून घेतलं ना, तर तुमची विजेची बचत होईल बरं का.
0: अव तुम्ही म्हणता तसं मला समज पटत या. अव पण पैशाचं सोंग कुठं करता येतंय.
1: यासाठी की नाही तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळत असते
0: बरोबर.
1: आणि तुम्ही जर अर्ज केला ना तर कमी खर्चात हा सोलार पंप तुम्हाला बसवून मिळेल.
0: असं वय. म्हणजे पाणी बी मिळेल आणि इजेची पण बचत होईल का. काय
1: अहो खरंच होईल. आणि बघा शेतासाठी पाणी, जनावरांसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी मला मिळेल.
0: काय म्हणता वा.
1: खर्च कमी होईल आणि सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशातून वीज निर्माण पण होईल.
0: बरं बरं बरं.
1: बघा बरं किती छान आहे का नाही. आणि कुठलंही प्रदूषण नाही, धोका नाही, आणि अतिशय उपयुक्त असं हे सोलार पंप आहे.
0: असं वय. म्हणजे आपल्याला निसर्गामधून म्हणजे सूर्यापासून आपल्याला फुकट चीज भेटायली होय की ना.
1: अगदी अगदी.
0: म्हणजे ही समधी गोष्ट की नाही माझ्या धन्याला सांगते बरं का.
1: होय होय सांगा
0: सांगा. ते अर्ज बी करतील की.
1: अहो नक्की सांगा. आणि नक्की अर्ज करा बरं का मावशी.
0: अहो 100%. म्हणजे कसं आहे मला बचतच बचत पाहिजे की नाही.
1: चला निघते आता मी.
0: म्हणजे ह्या कृषी पंपाचा, ह्या सौर पंपाचा जर मी वापर केला म्हणजे कसं माझी शेती बी मस्त भरपूर पिकल आणि आमचं घर दार समजा समृद्धी येईल माझ्या घरामध्ये.
1: अगदी अगदी. त्याच्यामुळे कसं विनामूल्य जी आपल्याला ही सूर्यापासून मिळणारी वीज आहे ना, त्याचा पुरेपूर असा वापर आपण सगळ्यांनी करून घ्यायला हवा.
0: नक्कीच.
1: आणि शासन तर आपल्या सोबत आहेच का.
0: अगदी बरोबर.
2: श्रोते हो, सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयीची लघुनाटिका आत्ताच आपण ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग होता शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोतेहो, परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर 6:55 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
4: एम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक डॉक्टर गणेश हेगडे. अथ वार्ताः. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी अद्यारभ्य यूएई, नेदरलैंड, स्वीडन, नॉर्वे, इटली ति देशानां षड् दिवसीय यात्रायां भविष्यति. पञ्चदेश यात्रायाः प्रथमपदे अद्य श्री मोदी यूएई देशं गमिष्यति, यत्र सः राष्ट्रपतिना शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान इत्यनेन सह मिलिष्यति. द्विपक्षीय विषयेषु विशेषतः ऊर्जा सहकार्ये तथैव परस्पर हितस्य क्षेत्रीय अन्ताराष्ट्रिय विषयेषु च द्वौ नेतारौ विचाराणाम् आदान प्रदानं करिष्यतः. मेलनमिदं ऊर्जा सुरक्षा विषये केन्द्रीकृतं भविष्यति इत्यपेक्षा वर्तते. प्रधानमन्त्रिणा श्रीमोदिना प्रोक्तं यत् अस्मिन् वर्षे भारतस्य अध्यक्षतायां ब्रिक्स इति बहुदेशीय संघः बहुपक्षीयतां सुदृढं कर्तुं, सतत विकासं प्रवर्धयितुं, आर्थिक शक्तिं प्रवर्धयितुं, अधिक समावेशीय विश्वव्यवस्थायाः निर्माणार्थं च मिलित्वा कार्यं करिष्यति. ह्यः नवदिल्ल्यां ब्रिक्स देशानां विदेशमन्त्रिभिः प्रतिनिधिमण्डल प्रमुखैः सह संवादं कुर्वन् श्रीमोदी अवदत् यत् उदयमानानां अर्थव्यवस्थानां मध्ये सहकार्यं प्रवर्तयितुं वैश्विक दक्षिणस्य आकांक्षाणां विकासाय च ब्रिक्स संघः महत्वपूर्ण मञ्चरूपेण उद्भूतः वर्तते. केंद्र सर्वकारेण उक्तं यत् देशे पर्याप्तं असंस्कृत तैलस्य एलपीजी इति द्रवीकृत अनिल इंधनस्य प्राकृतिक अनिल इंधनस्य च उपलब्धतां सुनिश्चेतुं प्रभावि पदानि गृहीतानि सन्ति. ह्यः नवदिल्ल्यां अन्तर्मन्त्रालयस्य वृत्तान्तस्य समये पेट्रोलियम प्राकृतिक अनिल मन्त्रालयस्य संयुक्त सचिव पदासीना सुजाता शर्मा अवदत् यत् देशे सर्वत्र गृहोपयोगी एलपीजी इति द्रवीकृत अनिल इन्धनस्य आपूर्तिः सुचारुरूपेण प्रचलति. नीट इति आगामी राष्ट्रीय पात्रता सहित प्रवेश परीक्षायाः सज्जतायाः परीक्षां कर्तुं समीक्षां कर्तुं केन्द्रीय शिक्षा मन्त्री धर्मेन्द्र प्रधानस्य निवासस्थाने उच्चस्तरीय सभा आयोजिता. सभायां नीट परीक्षायाः सुचारुतया कुशलतया च संचालनस्य

0: विविध पक्षेषु विस्तृत विमर्शाः कृताः। रक्षामंत्री राजनाथ सिंहः अद्य आंध्रप्रदेशस्य श्री सत्यसाई मण्डलस्य पुट्टपर्ति इत्यत्र अनेक वैमानिक रक्षा परियोजनानां आधारशिला स्थापन कार्यक्रमे भागं गृहीष्यति। रक्षामन्त्रालयेन उक्तं यत् विमानविकाससंस्थायाः विमानसमायोजनस्य उड्डयनपरीक्षणकेन्द्रस्य च शिलान्यासः भविष्यति। विमानस्य एकीकरणस्य परीक्षणस्य प्रमाणीकरणस्य च एषा परियोजना उन्नतमध्यमयुद्धविमानकार्यस्य विकासं त्वरयिष्यति। केन्द्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान अद्य महाराष्ट्रस्य सतारा इत्यत्र प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनायाः लाभार्थी सम्मेलने एवं महाराष्ट्र आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारोहे च भागं गृहीष्यति। उत्तर प्रदेशे विगत 37 होरासु झंझावात चक्रवात विद्युत्पातादिभिः सह अतिवृष्टि कारणात् न्यूनातिन्यूनम् 11,100 जनाः मृताः, 200+ जनाः व्रणिताः सन्ति। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथः जिलाधिकारीं तथा संबंधित अधिकारिणः शीघ्रतया घटनास्थलं गत्वा सर्वेक्षणं कर्तुं निर्देशं दत्तवान्। उधमपुरा मण्डलस्य शिवपार्वती तीर्थे ऐतिहासिकः त्रिदिवसीया शिवपार्वती मेला इति प्रसिद्धा वार्षिक मौंगरी मेला अद्य आरभ्यते। धार्मिकोत्साहस्य उत्सवस्य च भावनायाः मध्ये उधमपुरा मण्डल प्रशासनेन मौंगरी इत्यत्र सर दब्बर क्षेत्रे भव्य ऐतिहासिक मेलायाः सज्जता कृता वर्तते। केन्द्र सर्वकारेण सुवर्णस्य आयातस्य कृते 100 किलोग्राम परिमितस्य सीमायाः निर्धारणं कृतमस्ति। अग्रिम प्राधिकरण योजनायाः अन्तर्गतं आभूषण निर्यातकाः शून्य शुल्केन असंस्कृत वस्तूनां अथवा निवेश सामग्रीणां आयातं कर्तुं शक्नुवन्ति। आईपीएल इति 20-30 क्रिकेट लीग प्रतिस्पर्धायां गतरात्रौ मुंबई इंडियंस दलेन पंजाब किंग्स दलं 6 पराजितम्। अद्य सायं 7:30 लखनऊ सुपर जायंट्स दलं लखनऊ नगरे चेन्नई सुपर किंग्स दलं सम्मुखी करिष्यति इति वार्ताः।
1: .5 meters अर्थात 963 kHz वर तसंच 102.1 FM वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। सकाळचे 7
2: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम थँक्यू डॉक्टर। थँक्यू डॉक्टर ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक साई हॉस्पिटल राजीव गांधी भवन समोर नाशिक।
3: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर सुनील सोनार साई हॉस्पिटल नाशिक। आपला जांघेचा खुबा का खराब होतो आणि तो खराब झाल्यानंतर त्यावर काय उपाय करावे लागतात ह्याविषयी माहिती घेणार आहोत आजच्या कार्यक्रमात। आपला जांघेचा खुबा बॉल अँड सॉकेट टाईपचा खुबा आहे, म्हणजे एक प्रकारचा एक गोळा किंवा बॉल एका सॉकेटमध्ये फिरत असतो आणि तो चारही दिशेने फिरत असतो। आता काही वेळा फ्रॅक्चर होतं आणि फ्रॅक्चर जेव्हा त्या बॉलला जवळ असतं खुब्याच्या मानेमध्ये होतं त्यावेळेस जरी फ्रॅक्चर जुळलं तरी खुब्याचा रक्तपुरवठा कधी कधी बंद पडतो आणि तो खुबा खराब होतो। त्याचप्रमाणे काहीही कारण नसताना तुमच्या खुब्याचा रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तो खुबा खराब होऊ शकतो। याला आम्ही अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ द हेड ऑफ द फ्यूमर असं म्हणतो, थोडक्यात रक्तपुरवठ्याविना जांघेचा खुबा खराब होणं असं म्हणतो। काही वेळेस खूप दारू प्यायल्यामुळे किंवा स्टेरॉइडचे औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रचंड प्रमाणात खाल्ल्यामुळे देखील अशा पद्धतीचा त्रास होऊ शकतो। असे वेगवेगळे आजार असतात, काही वेळेस युरिक ऍसिड वाढल्याने, काही वेळेस गाउचर्स डिसीज नावाचा डिसीज आहे त्याच्यामध्ये काही कारणाने हा खुब्याचा रक्तपुरवठा बंद पडतो, काही वेळेस सिकल सेल एनिमियामुळे खराब होऊ शकतो। हा खुबा खराब झाल्यावर तुम्हाला त्रास काय होतो, ज्यावेळेस तुम्ही मांडी घालून बसायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला जांघेत दुखायला लागतं, किंवा सायकलवर किंवा मोटरसायकलवर टांग टाकून बसताना तुमचा तो खुबा दुखतो, जांघेमध्ये दुखतं। आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचं दुखणं तुम्हाला येईल त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांना दाखवणं अतिशय गरजेचं आहे। ज्यावेळेस आम्हाला कळतं की हा खुबा खराब होत चाललाय, पेशंटला त्रास होतोय चालताना, मग आम्ही काय करतो, जर स्टेज 1 स्टेज 2 असेल तर कित्येक वेळा खुब्याला ड्रिलिंग करतो आणि ड्रिलिंग करून छिद्र केल्यावर त्याच्यामधनं रक्तप्रवाह सुरू होण्याची शक्यता असते। काही वेळेस आम्हाला आपल्या पायामध्ये फिब्युला नावाचं एक हाड असतं, ते हाड आम्ही त्या खुब्यामध्ये टाकतो आणि ड्रिलिंग सुद्धा करतो, त्याच्यामुळे खुब्याचा रक्तपुरवठा वाढण्याची जरी शक्यता नसली तरी तो खुबा कोलॅप्स होत नाही, टिकून राहतो आणि काही काळ काही वर्ष पेशंटला मिळू शकतात। पण ज्यावेळेस मित्र हो खुबा खूपच खराब होतो त्रास

त्रास द्यायला लागतो, खरबडीत झालेला असतो, त्यावेळेस त्या होणाऱ्या खरबडीतपणाच्या घर्षणामुळे प्रचंड वेदना होतात आणि अशा वेळेस मात्र आपल्याला खुबा बदलण्याशिवाय पर्याय राहत नाही. आता आपण जेव्हा खुबा बदलतो त्यावेळेस नुसताच तो बॉल दांड्यासकट टाकून चालणार नाही, कारण तो बॉल ज्या सॉकेटमध्ये बसतो तो सुद्धा खरबडीत झालेला असतो. तर अशा वेळेस आपल्याला दांडी असलेला बॉल मांडीच्या हाडात टाकावा लागतो आणि सॉकेटच्या इथे प्लॅस्टिकचं सॉकेट टाकावं लागतं. आता ह्यामध्ये बरेच प्रकार आहे, भारतीय प्रकारचा खुबा, परदेशी प्रकारचा खुबा. हे ऑपरेशन औषधाशिवाय साधारण 29,000 पासून चालू होतं.

0: असते प्लॅस्टिकचं सॉकेट टाकावं लागतं. आता ह्यामध्ये बरेच प्रकार आहे, भारतीय प्रकारचा खुबा, परदेशी प्रकारचा खुबा. हे ऑपरेशन औषधाशिवाय साधारण 29,000 चालू होतं आणि परदेशी सुद्धा एक औषधाशिवाय 59,000 होऊ शकतं. लोकांनी ह्या पैशाचा खूप धसका घेतलेला असतो, त्यांना वाटतं 2-2, 1.5-3 लाख लागतील की काय, म्हणून प्रत्येक वेळेस एवढा पैशाची खर्च करण्याची गरज नसते. अशा वेळेस आपण काय करतो, काही केसेसमध्ये नुसता प्लॅस्टिकचा सॉकेट सिमेंटने चिकटवतो, तर काही केसेसमध्ये जेव्हा तरुण व्यक्ती असते त्यावेळेस मात्र आपल्याला जास्त दिवस टिकणारा खुब्याची आवश्यकता असते. अशा वेळेस आपण मेटॅलिक पार्ट, मेटॅलिक म्हणजे धातूचा पार्ट, अगोदर सॉकेटमध्ये टाकतो आणि त्याच्यावर आपण प्लॅस्टिकचं आवरण टाकतो. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला तो खुबा जास्त दिवस टिकतो, प्लॅस्टिकचं आवरण मध्येच खराब झालं तर बदलता येतं. आजकाल अत्यंत नवीन नवीन प्रकारचे खुबे आलेले आहेत आणि हे खुबे 8 वर्षापासून 25-27 वर्ष टिकू शकतील अशा प्रकारचे आहेत. आणि ह्या खुब्यांमुळे तुम्हाला पूर्वीसारखं चालता येतं, जिना चढता येतो, सगळं काही करता येतं. ऑपरेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही चालू शकता. धन्यवाद, नमस्ते.
1: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉक्टर सुनील सोनार 14 जूनला जळगाव, भुसावळ, अंमळनेर आणि पाचोरा इथे ओपीडीसाठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661, 9326160661.
2: आताच आपण थँक यू डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. निर्मिती होती सुभद्रा डमरे यांची. ह्या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि ह्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9370666333. तर पुन्हा भेटूयात थँक्यू डॉक्टर कार्यक्रमाच्या पुढच्या भागात याच वेळी. नमस्कार.

आत्ताच आपण थँक यू डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अवतीभवती हा कार्यक्रम. श्रोते हो नमस्कार. आजच्या अवतीभवतीमध्ये मी पूनम आपलं स्वागत करते. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 15 मे. आज आहे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. कुटुंब प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला सर्वात मजबूत आधारस्तंभ, जो मायेनं, प्रेमानं, आपुलकीच्या बंधनानं बांधलेला आहे.

15 मे 1907 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा आज जन्मदिवस. भारतीय सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा 15 मे 1967 हा जन्मदिवस.

0: भारतानं बॅडमिंटनच्या थॉमस कप स्पर्धेत पहिल्यांदाच 15 मे 2022 रोजी अजिंक्यपद मिळवून ऐतिहासिक विजय मिळवला. बरं तर श्रोते हो, आजच्या अवतीभवतीमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. नमस्कार. अवतीभवती हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7:07 झाले आहेत. प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी, ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

आकाशवाणी पुणे सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी. विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आता सविस्तर बातम्या. राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसतर्फे काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्यातल्या 6 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळानं घेतला. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाईल. या धोरणामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढणार असून धरणांचं जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणालाही काल मान्यता देण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थींचं संमेलन आणि महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज साताऱ्यात होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार

पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या कामाची पाहणी केली तसंच विविध विकास कामांचा आढावा घेतला. पालखी मार्गांचं बरंचसं काम झालं असून लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि आल्हाददायक व्हावी या उद्देशानं विकास कामं करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी फलटण इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची घोषणाही केली. या दौऱ्यात गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास बसनं केला. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या अनुषंगानं राज्य शासनानं महत्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन याबरोबरच घरात आणि उपाहारगृहांमध्ये पीएनजीला प्रोत्साहन, खाद्यतेलाच्या वापरात कपात करण्यासाठी शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये बदल करण्यात येणार असून पाम आणि सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला चालना दिली जाणार आहे. पोलीस विभागाकडून वाहनांच्या मिरवणुका, दुचाकी रॅलींना परवानगी नाकारण्यात येणार असून शासकीय जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुचाकीनं प्रवास करत विधानभवनात दाखल झाले तर एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश देत इलेक्ट्रिक कारनं विधानभवन गाठलं. इंधन बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असून या विषयावर विरोधकांनी राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात काल 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे राज्यात 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी आणि धुळ्यासह विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये रामशेज किल्ल्याच्या परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 1,00,000 बीजगोळ्यांची उधळण करण्यात आली. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात भाजपाचे डॉ प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि डॉ प्रज्ञा सातव यांचा तर शिवसेनेच्या डॉ नीलम गोरे, बच्चू कडू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांचा समावेश आहे. राज्यात येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी वाहनधारकांना येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

0: या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं बारामती तालुक्यातील होळ इथं उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण काल करण्यात आलं. तसंच जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील हडपसर परिसरात एका खासगी रुग्णालयाजवळ बुधवारी आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू बॉम्बशोधक आणि नाशक पथकानं निकामी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिलेला आणि एका विद्यार्थ्यालाही अटक झाली आहे. चिपळूण तालुक्यातलं मौजे दळवटणे हे स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. या गावानं आपल्या सर्व 9 वाड्यांमधील 425 कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे 104 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान. राज्यात सर्वच विभागात उद्या तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेत. ऐकूया काही संदेश.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
5: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
4: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
6: किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.
7: श्रोते हो, दर शुक्रवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. लेखक किशोर कुलकर्णी. लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. तेव्हा जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर. श्रोते हो, जिल्ह्यात तापमान 44 अंशापर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी आणि संध्याकाळी करावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. जनहितार्थ प्रसारित आकाशवाणी जळगाव.
8: नमस्कार, ये आकाशवाणी है. 9 दशक यानी 90 साल जब टीवी का पर्दा कोरा था और इंटरनेट एक सपना, तब धुन की इस लहर ने भारत के हर घर में अपनी जगह बनाई. क्रिकेट के रोमांचक आंखों देखे हाल से लेकर मन की बात के संवाद तक
9: आसमान में सिर उठाकर

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:25 झाले आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, महाराष्ट्राला जागतिक स्टार्टअप हब बनवण्यासाठी काय काय उद्दिष्ट आता महाराष्ट्रासमोर आहेत?
2: जे ग्लोबल टेक्नॉलॉजीज काम करतोय आपण, ज्या ज्या प्रॉमिनंट सेक्टर्स आपण आता टार्गेट करायचा प्रयत्न करतोय. आता सेमीकंडक्टर हा एक मोठा विषय आहे देशासमोर, की आपण 1984 मोहालीमध्ये सेमीकंडक्टरची एक लॅब सुरू झाली होती आणि अनफॉर्च्युनेटली ती लॅब जळाली. त्याच्यानंतर कुठल्याच सरकारने हा प्रयत्नच केला नाही की आपण सेमीकंडक्टरमध्ये काम करावं. आपण टोटली चायनावर डिपेंडंट होतो आणि आपण 24 नॅनोमीटरचं जे सेमीकंडक्टरची जी चीप असते ती सगळ्या मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये लागते. पण आपल्याला असं वाटलं की चायना देतोय आपल्याला आणि आपण घेतोय आणि आपण काम करूया. पण आता सेमीकंडक्टर मिशन लॉन्च झाले. दुसरा एक लार्ज फोकस आहे की नॅशनल क्वांटम मिशन, याच्यामध्ये पंतप्रधानांनी ती अनाऊन्स केलेली आहे आणि त्याच्यासाठी 6,000 कोटीचं बजेट पण त्यांनी अनाऊन्स केलं. तर मी नॅशनल क्वांटम मिशनच्या CEO चेन्नईमध्ये भेटायला गेलो होतो. तर नॅशनल क्वांटम मिशन म्हणजे काय आहे, की आपण जे आत्ता कम्प्युटर्स वापरतो, तुम्ही मी व्हॉट्सअप वापरतो आणि आपले जे सगळे OTPs आहेत, पासवर्ड्स आहेत, बँकेचे पासवर्ड्स आहेत, सिक्युरिटी सिस्टीम्स आहेत, आपण हे सगळं इंटेलिजन्स नेटवर्क आपलं आहे, हे सगळं क्वांटम कम्प्युटर जर ज्यांनी तयार केला ते सगळ्या गोष्टी हॅक करू शकतात. म्हणजे आपण असं म्हणतो की व्हॉट्सअप मॅसेज आपला इन्क्रिप्टेड आहे, पण क्वांटम कम्प्युटरमध्ये ही कॅपॅसिटी आहे की तो 1 सेकंदात तुमचा मेसेज इन्क्रिप्टचा डिक्रिप्ट करून वाचू शकणार. हे संकट आत्तामध्ये US आणि गुगलनी स्पेशली अनाऊन्स केलं. दे

0: त्यांनी आधी 2032 साठी क्वांटम मिशन ठेवलं होतं, पण त्यांनी सडनली 2019 पूर्ण करणार असं सांगितलं. तर मग ही स्पीड जर जग घेत असेल तर क्वांटम मिशन मध्ये भारत पण मागे नको असायला. आपल्याकडे आजही रोज 22 मिलियन UPI ट्रान्झॅक्शन होतात. वी आर लार्जेस्ट कंट्री फॉर द UPI ट्रान्झॅक्शन. आपलं म्हणजे अख्खं फिनान्स त्याच्यावर आहे, अख्खं मेडिकल आहे, एअर सगळ्या जे फ्लाईट्सचा डेटा आहे तो त्याच्यावर आहे. तर सगळंच जर आपलं त्या सिस्टीम्सवर IoT आपण आहोत आणि आपल्याला जर एखादी आपली स्वतःचं क्वांटम कॉम्प्युटिंग नसेल तर आपल्याला सगळे देश हैराण करून सोडणार. जसं छोटंसं उदाहरण अटल बिहारींच्या काळांमध्ये, आदरणीय पंतप्रधानांच्या काळामध्ये आपण न्युक्लिअर टेस्ट केली आणि वी बिकम अ न्युक्लिअर पार. त्याच्यामुळे आपल्याला कुठलंही थ्रेट नाही आहे, कारण I to I की रिलेशन झालं की तुम्ही न्युक्लिअर असेल तर आम्ही आहोत. सो नोबडी डेअर्स टू फाईट विथ इंडिया. द सेम वे वी हॅव टू अपलिफ्ट आर सेल्फ. आणि सेकंड मिशन न्युक्लिअरच्या नंतर क्वांटम असतं. तर या क्वांटम असेल, बाकीच्या जे मी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजीज सांगितल्या, याच्या माध्यमातनं देश प्रगत झाला तर ग्लोबली आपण एक मजबूत देश म्हणून स्थापित होऊ.
1: नक्कीच सर, या पुढील काळात म्हणजे आता तुम्ही म्हटलं की किती वेग घेत आहे जग, तर या पुढील काळामध्ये काही वेगळे धोरणात्मक बदल किंवा काही घोषणा करायच्या आहेत का?
0: आता कसं आहे, आम्ही ऍक्च्युली इनोव्हेशन मध्ये आहोत आणि इनोव्हेशन रोज बदलत. म्हणजे आम्ही तर पॉलिसी लिहिली तो 5 वर्ष 2 वर्ष असा विषय आहे, पण आपण असा विचार करायला गेलो ही तर देशासाठी प्रत्येक तरुणासाठी असलेला विषय आहे, तरुणीसाठी असलेला विषय आहे. पण जर iPhone 16 येतो, 2-3 महिन्यात 17 येतो, परत 2-3 महिन्यात 18 येतो, जी एक युटिलिटी आहे ती इतक्या रॅपिडली चेंज होते. तर आपल्याला 140 कोटी जनतेसाठी जर काम करायचं असेल, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेसाठी काम करायचं असेल, तर ही सिस्टीम खूप अपडेटेड पाहिजे. जे इनोव्हेशन्स येतात ते लवकर अडॉप्ट करणं आणि अर्ली बर्ड बेनिफिट्स घेणं, याच्यासाठी आम्ही थोडंसं फिक्स ठेवलंय आणि थोडीशी अजाईल ठेवलं.
1: सर, आपण म्हणतो की एकीकडे तंत्रज्ञान खूप प्रगती करत आहे आणि दुसरीकडे येतं ते म्हणजे आपलं पर्यावरण, तर दोन्हीचा कुठेतरी समतोल राखणं गरजेचं आहे. तर ग्रीन स्टार्टअप्स किंवा सस्टेनेबल स्टार्टअप्स ह्यासाठी काही वेगळे प्रयत्न केले जात आहेत?
0: आम्ही करतोय प्रयत्न. जसं तुम्ही सोलार जर ग्रीन एनर्जी म्हणून घेतोय, आपण विंड एनर्जी एक ग्रीन एनर्जी आहे, तर ह्या सगळ्या ग्रीन एनर्जीला प्रमोट करण्यासाठी सोलारमध्ये भरपूर इनोव्हेशन्स होतात. सोलारचे आता टेपिंग चेंज होत आहेत, पूर्वी खूप मोठं जागा लागायची तुम्हाला ते इन्स्टॉल करायला वगैरे. तर आमच्या काही स्टार्टअप्स आहेत, त्यांना पंतप्रधानांकडनंही अवॉर्ड मिळालेला आहे की त्या स्टार्टअप्स आता काही त्याच्यावर असं लिक्विड किंवा पेस्टिंग करतात, जेणेकरून ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी. आपण आम्ही फिजिक्समध्ये जेव्हा 12वीला एक डेफिनेशन ऑफ ब्लॅक बॉडी म्हणून होतं, ते आता परत रिकलेक्ट होतं की ब्लॅक बॉडी ऑब्सॉर्ब होल क्वांटिटी ऑफ इट विच इन्सिडेंट अपॉन इट, असं जे म्हणतो जे सगळं त्याच्यावर हिट असेल, ती ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी इनोव्हेशन लागणार आहे. विंड एनर्जी आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये आता हायड्रोजनसाठी जे सगळीकडे नॅशनल हायड्रोजन मिशन पण झालेलं आहे, त्या मिशनच्या अंतर्गत पण आम्ही इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शैक्षणिक संस्थांमधल्या मुलांना याच्यामध्ये आपण घेतलं पाहिजे. तर शैक्षणिक संस्था आहेत, संशोधन आहे आणि उद्योग, तर ह्यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो?
0: मी जसं उद्योगाला तर स्टार्टअपची आणि इनोव्हेशनची जास्त गरज आहे, कारण त्यांचा पण बिझनेस खूप रॅपिडली चेंज होतो. म्हणजे तुम्ही आणि मी 5 वर्षापूर्वी हा विचार केला नसेल कधीच की मी असं काहीतरी बुक करेल जे खायला आवडतं आणि ते अर्ध्या तासात मला आणून देईल, किंवा अशी एखादी मी गाडी बुक करेल 2 मिनिटात येणारी दिसेल आणि मी या इतक्याच वाजता तिथे पोहोचेल. नोबडी प्रिडिक्टेड, बट इट हॅपन थ्रू इनोव्हेशन. तसंच मला असं वाटतं की इंडस्ट्रीला काम करावं लागेल. मी बऱ्याच विद्यापीठांमध्ये जातोय, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातोय आणि तोच रिच टू अनरिच्ड कॉन्सेप्ट ठेवला की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं. तर मी प्राध्यापकांनाही विनंती करतोय आणि जे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांनाही विनंती करतोय की तुम्ही त्यांच्यामध्ये मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं, हे माझं वैयक्तिक मत आहे, पण मला असं वाटतं की कॉलेजमध्ये ज्या लॅब्स आहेत किंवा कॉलेज लावायची संकल्पना किती दिवस एक्झिस्ट राहील माहीत नाही, कारण आपण व्हर्च्युअल एज्युकेशनकडे बऱ्याप्रमाणे शिफ्ट झालेलं आहे. म्हणजे बैजूज असेल, सगळेच प्लॅटफॉर्म्स आता ऑनलाईन आहेत, अर्ध्या सरकारी मीटिंग्स ऑनलाईन होत आहेत. तर त्या जर सगळ्या रॅपिड चेंजेस असेल तर त्या पद्धतीनं जगाला लागणारी गरज, व्यवसायाला लागणारी गरज, त्या पद्धतीने आपल्याला उद्योग पण अपडेट करावं लागेल, सिलेबस अपडेट होणं गरजेचं आहे. लॅब्स ह्या टिपिकल लॅब्स न राहता इनोव्हेशन लॅब्स होणं गरजेचं आहे, स्किल लॅब्स होणं गरजेचं आहे. तर ह्या जर झाला तर तो समन्वय जे नेहमी एक

0: बोरड असते की इंडस्ट्री म्हणते की आम्हाला स्किल्ड माणूस मिळत नाही आणि इन्स्टिट्यूशन म्हणतात की इंडस्ट्रीला काय पाहिजे ते आम्हाला माहीत नाही. या दोघांचं समन्वय ह्या माध्यमातून होऊ शकतो.
1: बरोबर सर, महाराष्ट्रामध्ये आज अनेक स्टार्टअप्स नवीन सुरू होत आहेत आणि पुढेही जात आहेत, तर त्यांना एक इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय एक बाजारपेठ मिळावी किंवा त्या पद्धतीचं ब्रँडिंग तिथे व्हावं, तर ह्यासाठी काय प्रयत्न सुरू आहे?
0: आम्ही ते दोन तीन देशांचा अभ्यास केला. मला अबुधाबीच्या ज्या CEO भेटायला आल्या होत्या तर मला त्यांचा कॉन्सेप्ट खूप आवडला. त्यांनी काय केलं, एक व्हर्टिकल मोबिलिटी ठेवली आहे स्टार्टअपसाठी फॉर मार्केट लिंकेज. समजा फॉर एक्झाम्पल अबुधाबी असेल तर तिथे इमिरेट्स आहे, अरामको आहे, अशा जे बिग प्लेयर्स आहेत, जे मोठमोठ्या कंपनी जे नॅशनली आपल्याकडे जसं टाटा असेल, अडानी, रिलायन्स असेल, अडानी असेल, तशा तिथल्या बिग प्लेयर्स त्यांनी एक हायरार्की केली आणि त्यांना लागणाऱ्या ज्या वर्षभराच्या वस्तू आहेत त्यांना स्टार्टअप्सला कनेक्ट केलेलं आहे. समजा टिश्यू पेपर सारखी छोटी विमानात लागणारी गोष्ट आहे, तर टिश्यू पेपरमध्ये इनोव्हेशन्स भरपूर आहेत, मेडटेकमध्ये इनोव्हेशन भरपूर आहे. जसं आपल्याला जर एखादी जर काय म्हणता येईल इनोव्हेशन रिलेटेड एखादी जर ॲक्टिव्हिटी इंडस्ट्रीला पाहिजे असेल तर ती स्टार्टअप पूर्ण करू शकते का? डेफिनेटली त्याच्यात क्वालिटी चेक्स असणार, प्राइजिंग असणार, पण ती पूर्ण इकोसिस्टीम केलेली आहे. त्याच्यामध्ये लेबर फोर्स पण सप्लाय करता येतो, प्रोडक्ट्स पण सप्लाय करता येतील आणि ज्या आयडिया आणि पेटंट्स असतील. तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा एक आपल्या बोलण्यात राहिला की पेटंटायझेशन, तर आज बऱ्याच विद्यापीठांमध्ये प्रोफेसरांकडे खूप रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, त्यांना पेटंट्स मिळालेले आहेत. तुम्ही प्रत्येक प्राध्यापकाच्या जाऊन पुश करतोय या पेटंटचं कमर्शियलायझेशन तुम्हाला कसं करता येईल. तर ते पेटंट एक फ्रेम असेल एका छापलेली आणि आयुष्यभर आपण त्या फ्रेमवर, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत उदाहरण की आपल्याला तो आजार आहे पण ती गोळी आपल्या उशाला आहे पण ती आपण वापरलीच नाही कारण आपल्याला माहीत नाही त्या गोळीचा उपयोग काय. इट शुड नॉट बी लाईक दॅट. तर आम्ही कमर्शियलायझेशन ऑफ पेटंट्स करतोय आणि अशा जे बेस्ट प्रॅक्टिसेस ग्लोबली आहेत टू कनेक्ट फॉर दी आयडिया इनोव्हेशन अँड दी मार्केट, ते हे बिल्ड करायचं आता प्रोग्रेसमध्ये आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की AI आहे, ॲग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रज्ञही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय.
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG आलो, नंतर CNG आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स असे आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. तर ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रीच टू अनरीच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतो. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
1: श्रोते हो,

फंडिंग ॲक्सेस, सीड फंड, व्हेंचर कॅपिटल, सरकारी अनुदान याविषयी आणि इतरही मुद्द्यांविषयी आपण कार्यक्रमातून जाणून घेतलं आहे. विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: 311.5 MHz अर्थात 963 KHz तसंच 102.1 FM आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे.
2: सगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीचं रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. झाडं लावून आणि पाणी वाचवून पर्यावरणाचा समतोल राखूया.
1: हे आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
3: फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, महेंद्र कपूर यांच्या स्वरात. चित्रपट आहे मधुचंद्र.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके आणि कृष्णा कल्ले यांच्या स्वरात यशवंत देव यांची रचना. चित्रपट आहे कामापुरता मामा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत सुधीर फडके यांचं. चित्रपट आहे आम्ही जातो अमुच्या गावा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधू.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांता शेळके यांचं गीत अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. चित्रपट आहे माळ्यावरचं फूल.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: आत्ताच आपण ऐकला डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतायत. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: 61-year-old Narinder Kaur, who scored 77% in the Punjab School Education Board Class 10 Open School Examination after she was encouraged by her sons. The newspaper writes, off studies for 45 years, Punjab woman scores 77%. And with that, it's back to you, Sarah.
1: Thanks, Sarabjit. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Modi to embark on a six-day visit to UAE, the Netherlands, Sweden, Norway and Italy today. Prime Minister says BRICS under India's chairmanship will work together to build a more inclusive world order. Oil marketing companies hike petrol and diesel prices by 3 rupees per litre. Government caps duty-free gold imports at 100 kg under advance authorization scheme. ED arrests Kolkata Police DCP Shantanu Sinha Biswas for running an extortion syndicate. And in Wushu, Aparna Dahiya clinches gold in women's 52 kg category in Santa World Cup in Macau. That's all in morning news. Have a nice day.
2: हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून. आणि आशियाई मुष्टियुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पहिल्या टप्प्यात त्याच युएईमध्ये राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषत ऊर्जा सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील. दौऱ्यासंदर्भात वार्ताहर परिषदेत माहिती देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी ऊर्जा हा द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचं सांगितलं. बहुपक्षीयवादाला बळकटी देण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तसंच आर्थिक लवचिकता वाढून अधिक सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रिक्स भारताच्या अध्यक्षतेखाली एकत्रितपणे काम करेल असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत दिला. दिल्लीत ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह भेटीला आलेल्या शिष्टमंडळाशी पंतप्रधानांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी ब्रिक्स हे महत्वाचं व्यासपीठ म्हणून उदयाला आलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. तत्पूर्वी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी जागतिक व्यवस्थेत शांतता आणि सुरक्षितता हे घटक केंद्रस्थानी आहेत, लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांची उभारणी ही या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे असं स्पष्ट केलं. ब्रिक्स ऍट 20 संकल्पनेवर आधारित आयोजित सत्रामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी बदलत्या वास्तव जागतिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून ब्रिक्सनं आपल्या कार्यक्रम आणि सदस्यत्वाचा विस्तार केल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रातील साताऱ्यात आज होणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लाभार्थी परिषद आणि महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या पुट्टपर्थी इथं अनेक हवाई आणि संरक्षण दलांशी निगडीत विविध प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. त्याचबरोबर सिंह यांच्या हस्ते भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक नौदल प्रणाली उत्पादन

सुविधेची पायाभरणी होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यावेळी उपस्थित राहतील. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे देशातल्या विविध राज्यांमध्ये इंधनांच्या किमतीमध्ये फरक पडणार आहे. मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये होणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं सोने आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी एका परवान्यावर आता कमाल 100 किलो शुल्कमुक्त सोन्याचीच आयात करता येणार आहे. तसंच नव्याने अर्ज करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांची प्रत्यक्ष तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. या तपासणीत उद्योगांची उत्पादन क्षमता आणि कार्यरत स्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIRच्या 3rd टप्प्याची घोषणा काल केली. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. यादरम्यान जवळपास 3.5 लाखांहून अधिक बूथस्तरावरील अधिकारी 36 कोटींपेक्षा अधिक मतदारांच्या घरी जाऊन भेटी देतील. या कामात त्यांना गणना टप्प्यादरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या 3.5 लाख बूथ स्तरावरील प्रतिनिधी सहकार्य करतील. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट या परीक्षेच्या पुनरायोजनाचा आढावा घेण्यासाठी काल संध्याकाळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी नीट परीक्षा सुरळीत आणि कार्यक्षमतेनं पार पाडण्यासाठीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली. बैठकीला उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण सचिव, राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान काल चीनची राजधानी बीजिंगमध्ये चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षा याबाबत तणावाची स्थिती असूनही दोन्ही नेत्यांनी संघर्षाऐवजी सहकार्यावर भर दिला. व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार ऊर्जेचा प्रवाह मुक्त सुरळीत राखण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहिली पाहिजे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. इस्रायल आणि लेबनान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान काल अमेरिकेत शांतता चर्चेची 3री फेरी पार पडली. हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण आणि उभय देशातील संबंध सुधारण्याबाबत या फेरीत चर्चा झाली. चर्चा आजही सुरू राहणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंतिम करार होईपर्यंत हिजबुल्ला विरुद्ध लष्करी कारवाया करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहावं अशी इस्रायलची इच्छा आहे. दुसरीकडे इस्रायलनं लेबनानच्या भूभागातून माघार घ्यावी, हवाई हल्ले थांबवावेत आणि सीमावर्ती गावांमधील विध्वंस थांबवावा अशी लेबनानची मागणी आहे. मकाऊमध्ये झालेल्या 11व्या सांदा विश्वचषक वुशू स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अपर्णा दहियानं विद्यमान विश्वविजेत्या व्हिएतनामच्या थी फुओंग एनगा एनगोवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशा 27 पदकांची लयलूट करत उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात 7 सुवर्ण, 5 कांस्य पदकासह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. उर्वरित 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकं मुलांच्या गटानं मिळवली. ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे महाराष्ट्रात ठाण्यात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. डॉक्टर नाडकर्णी हे विचारवंत नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. औद्योगिक क्षेत्रातील 30हून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य आणि अनुषंगिक विषयांचं सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्य केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं आणि वायरी तारा तुटल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्यांना बसला आहे.

0: केरळसाठी हवामान विभागानं पावसासाठीचा पिवळा बावटा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीप किनारपट्टीवर मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे.
2: आकाशवाणी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त प्रसारित करत आहोत रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सादर करते सुजित बनसोडे.
3: नमस्कार श्रोते हो, आज 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 2026 या वर्षीची कुटुंब दिनाची थीम आहे कुटुंब विषमता आणि बालकल्याण. समाजातल्या आर्थिक, सामाजिक आणि डिजिटल विषमतेचा सर्वाधिक परिणाम होतो तो मुलांवर, आणि अशावेळी मुलांना सुरक्षितता, प्रेम आणि आधार देणारी सर्वात महत्त्वाची संस्था म्हणजे कुटुंब. माझं कुटुंब माझा आधार. जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे या विशेष रेडिओ रूपकातून आज आपण जाणून घेणार आहोत बदलत्या काळात कुटुंबाची भूमिका आणि मुलांच्या आनंदी भविष्याची गरज. जगभरातल्या लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1993 साली आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचं मुख्य कारण म्हणजे कोणत्याही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहणं, कुणाला एकटेपणा वाटू नये याची काळजी घेणं. कुटुंब एकत्र असेल किंवा नसेल तरीही भावनिक नातं जोपासणं आवश्यक आहे. भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था 1000 वर्षांपासून चालत आलेली आहे. बदलत्या स्पर्धेच्या युगात ती काही प्रमाणात मोडकळीस आली हे खरं, तरीही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय कुटुंब व्यवस्था ही आजही इथल्या समाजाचा कणा आहे. आता हेच बघा ना, आजकालच्या धावपळीच्या जीवनात पालक त्यांच्या कामात व्यस्त आहेत, मुलं मोबाईल आणि स्क्रीनमध्ये रमली आहेत, घराघरातला संवाद कमी होत चाललाय. मात्र एक गोष्ट अजूनही बदललेली नाही, ती म्हणजे कुटुंबाच्या मायेची ताकद.
4: अरे रोहन, किती वेळ मोबाईल बघणारेस तू? ठेव बरं तू आता.
5: एक मिनिट आहे, गेम संपतोय. आणि आई, केव्हाच मी तुला सांगतोय ना माझ्या प्रोजेक्ट मध्ये मला मदत कर म्हणून, तू येते का? नाही ना, म्हणून मी गेम खेळतोय.
4: अरे रोहन, तुला किती वेळा सांगू रे, मला त्रास देऊ नकोस म्हणून. ऑफिस मधल्या उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करतेय ना मी, मग कशाला त्रास देतो मला.
5: आई तू पण बिझी आणि बाबा पण लॅपटॉप उघडून ऑफिसच्या मीटिंग मध्ये बिझी आहे, मी कोणाची मदत घेऊ?
4: अरे ताईला सांग ना तुझ्या.
5: ताईडी पण ऐकत नाही माझं. ती तिचं कॉलेज, तिच्या मैत्रिणी आणि मोबाईल याच्यातच असते नेहमी.
6: रोहन.

0: आवाज करू नकोस, मी मीटिंग मध्ये आहे ना।
1: पूर्वी संध्याकाळ झाली की सगळे कसे एकत्र बसायचे, गप्पा मारायचे। आता कोणाला वेळच नाही, जो तो आपला कॉम्प्युटर समोर नाही तर मोबाईल समोर।
2: शेट, लाईट गेले, वायफाय पण बंद झालं, आता कसा पूर्ण करणार मी माझा प्रोजेक्ट। आई,
1: अरे मी काय करू लाईट गेली तर।
0: अरे बापरे, लाईट पण गेली वाटतं, माझा लॅपटॉपही बंद पडला, मीटिंग अर्ध्यावरच।
1: बरं झालं लाईट गेले, आता 2 मिनिटं तरी एकमेकांशी बोला रे जरा। काय म्हणाव बाई या विजेला, ऐन कामाच्या वेळी ही वीज जाते।
2: आजी काय बोलणार ग एकमेकांशी, इतकं काम असताना।
1: चला गप्पा मारूया आपण सगळेजण मस्तपैकी।
2: आजी तू लहानपणी काय करायची ग, तुला पण असे आमच्या सारखे प्रोजेक्ट आणि होमवर्क होता का ग?
1: हो होता तर, पण आम्ही असं सारखं सारखं तेच नव्हतो करत बर का। पटकन अभ्यास करून टाकायचो आणि मैदानी खेळ खेळायचो बघ।
2: कोणते खेळ?
1: अरे खेळ काय एक होता, जसं लपंडा, विट्टी दांडू, लगोरी, लंगडी, असे खूप वेगवेगळे खेळ खेळायचो आम्ही आणि खूप मजा करायचो।
0: रोहन, अरे आजीच काय, आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी हे सगळे खेळ खेळलोय बरं का। आणि उशीर झाला घरी यायला की ही तुझी आजी म्हणजे माझ्या आईचा ओरडाही खाल्लाय आम्ही।
2: हो बाबा खरंच।
1: तुम्हाला आत्ताच्या मुलांना माहिती तरी आहेत का रे आमच्या सारखे हे सगळे खेळ?
2: नाही ना ग आजी, आम्हाला फक्त व्हिडिओ गेम्स आणि मोबाईल गेम्स माहिती आहे, आणि माहिती असले तरी वेळ कुठे आहे एवढा।
0: रोहन, अरे या व्हिडिओ गेम्स मध्ये नाही बरं का, म्हणजे आम्ही खेळलेल्या खेळांसारखी गंमत, आमच्यासारखं तुम्ही खेळून तर बघा रे।
2: खरंच गंमत आहे ते, मला तर ऐकूनच एक्साइटमेंट व्हायला लागली। आम्ही तर फक्त क्रिकेट आणि बॅडमिंटनच खेळतो। मी माझ्या मित्रांना पण सांगतो आता आपण विट्टी दांडू खेळूया म्हणून। पण बाबा कसा खेळायचा विट्टी दांडू?
0: अरे मी सांगेल ना तुम्हाला, अरे लगोरी कशी खेळायची तेही सांगेल। चला।
2: चालेल चालेल, पण बाबा माझ्या प्रोजेक्टचं टेन्शन आलंय हो मला।
0: अरे काही काळजी करू नकोस, माझी मीटिंग संपली की मी मदत करीन तुला, ठीक आहे?
1: बघा कितीतरी दिवसांनी आपण आज असे सगळे एकत्र बसलोय नाही का। त्याचं श्रेय लाईटला बर का, नाहीतर तुम्हाला कुठे वेळ आहे सगळ्यांना। मी आपली बसते एकटीच।
2: आजी खरंच आज आपण सगळे मिळून जेवूया, कॉम्प्युटर आणि मोबाईल शिवाय। आणि हो, उद्यापासून रोज संध्याकाळी एकत्र बसून गप्पाही मारूया।
1: हो
0: नक्कीच नक्कीच।
3: श्रोते हो, ऐकलं ना, कधी कधी आपल्याला एकत्र आणण्यासाठी फक्त थोडासा वेळ पुरेसा असतो। श्रोते हो, घराघरातले असे संवाद ऐकले की विमल लिमये यांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही। घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती। या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य खेवनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती। कुटुंब ही केवळ सामाजिक रचना नाही, ती आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, कुटुंब हे झाडासारखं असतं, त्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशेने वाढू शकतात पण मूळ मात्र एकच राहतं। आपण जेव्हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा विचार करतो तेव्हा इथल्या ग्रामीण आणि शहरी जीवनात असलेली तफावत आपल्याला जाणवते। ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षण यातली असमानता आणि ग्रामीण भागात असलेली डिजिटल सुविधांची कमतरता, या सगळ्याचा परिणाम थेट मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर होताना दिसतो। आणि या सगळ्या असुरक्षिततेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातल्या इतर सदस्यांनी काय करायला हवं जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबाचा त्यांना आधार वाटेल। याविषयी बोलताना बालसमुपदेशक डॉक्टर वर्षा मोताळे म्हणाल्या,
4: मुलांचे जेव्हा व्यक्तिमत्वाचं जडणघडण होत असे ना, त्यामध्ये मला असं वाटतं पहिला जो पाया असतो तो कुटुंबाचा असतो. कुटुंबातलं एकंदरीत वातावरण किंवा पालकांची वर्तणूक, नकळत मूल निरीक्षणातून पालकांची जी काही बोलणं आहे, सवयी आहेत किंवा वर्तन आहेत, त्याचं अनुकरण करत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की घरातलं वातावरण जेवढं प्रेमाचं, समजुतीचं आणि विश्वासाचं असेल ना, तर तेवढं मूल आत्मविश्वास

0: बनतं किंवा चांगलं त्याचं मानसिक आरोग्य राहतं असं मला वाटतं. त्यासाठी आपण पालक म्हणून काय करायला पाहिजे, तर सगळ्यात आधी ना मुलांशी रोज प्रेमानं, विश्वासाने आणि संयमाचा संवाद हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ते मूल मानसिकदृष्ट्या खूप सुदृढ बनतं. दुसरं, त्यांना हवा तो वेळ देणं खूप महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये वेळ ही खूप मोठी समस्या आहे, पालकांकडे वेळच नाही आहे, पण तो वेळ देणं खूप गरजेचं आहे. कारण कुटुंबामध्ये एकत्र वेळ घालवला तर मूल जास्त आत्मविश्वासू बनतं. बाकी सोशल मीडिया, मोबाईल यूज हे तर सगळीकडे आता सर्रास होतं, त्यामध्ये ग्रामीण काय आणि शहरी काय यामध्ये काही फार तफावत नाही आहे. तफावत मेनली आपल्याला कुठे दिसते माहिती आहे का, जेव्हा हे मूल शहरात येतं शिक्षणासाठी म्हणा किंवा हायर लर्निंगसाठी, जेव्हा मुलं ही शिफ्ट होतात ग्रामीण भागाकडून शहराकडे, तर त्यावेळी ते जे मिळालेलं वातावरण आहे, नवीन वातावरण, त्यांच्यासाठी हे ऍडजस्ट करायला, अडॅप्ट करायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे काय होतं, नकळतच तुलना होते मित्रांशी म्हणा किंवा टीचर्स जे असतात त्यांच्याकडनं म्हणा, आणि त्यातून त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना येऊ शकते. दुसरं असं की जी काही शिक्षण पद्धती आहेत नवीन, त्यांच्यासाठी थोडे ते सोपे नसतात अडॅप्ट करण्यासाठी. सो तो एक वेळ जो आहे तो त्यांना मिळायला हवा, आणि त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते वातावरण मिळालं, प्रोव्हाइड केलं शिक्षकांनी म्हणा किंवा घरातूनही, तर त्यांना ते अडॅप्ट करायला सोपं जाणार. पण जर हे नाही मिळालं तर काय, तर कमीपणाची भावना तयार होते, नैराश्य येतं, बऱ्याच मुलांना स्ट्रेस येतो, चिंता वाढते, किंवा मग फेल्युअर येतात आयुष्यामध्ये, आणि त्यातून मग वेगवेगळ्या मानसिक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं, असे आम्ही बरेच केसेस बघतो. पण मला असं वाटतं यशाचं ओझं तुम्ही मुलांना देण्यापेक्षा ना त्याला काय आवडतं किंवा त्याला काय जमतं ह्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या वेगळ्या आहेत, तर त्या आपल्या पाल्याच्या क्षमता ओळखल्या पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तो तिकडे काय फेस करतोय, त्याच्या भावना काय आहेत, त्याचं काय तिथे प्रॉब्लेम्स त्याला येत आहेत हे समजून घेतले पाहिजे. आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल, शिक्षकांची मदत तुम्ही घेऊ शकता, तर या गोष्टी तुम्हाला कळतील आणि हाताळता नाही आल्या तरी तुम्ही कुणाची प्रोफेशनल हेल्प त्यासाठी नक्कीच घेऊ शकता. मुलांमध्ये जर काही बदल होत असतील, म्हणजे पर्टिक्युलरली मला असं वाटतं की जर वर्तणूक त्यांची बदलत असेल किंवा राग, चिंता, नैराश्य असे काही लक्षणं तुमच्यामध्ये जर दिसत असतील, तर न घाबरता किंवा न लाजता तुम्ही प्रोफेशनल हेल्प पण किंवा मार्गदर्शनही घेतलं तरी काही वावगं नाही. आणि आपल्याला आता लक्षात येतं की टीनेजमध्ये सुसायडल टेंडन्सी किंवा सुसायडल अटेम्प्ट खूप वाढलेले आहेत. सो त्याचं हेच एक कारण आहे. तर हे आपल्याला समजत नाही की आपल्या मुलाच्या मनामध्ये काय चालू आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे संवाद असणं, की मुलांसाठी तुमचा संवाद जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे. आणि तो अगदी म्हणजे वन साइडेड नको, सूचनांच्या तऱ्हेने तो नको, तर टू वे पाहिजे कम्युनिकेशन नेहमी. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की ते एक संयमाचं बोलणं जर असेल ना, तर मुलं तुमच्या समोर ओपन अप होतात, त्यांच्या मनामधलं जे काही नैराश्य असेल किंवा दुःख असेल किंवा स्ट्रेस असतील ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात, बोलतात. तेवढा मोकळीक तुमच्या नात्यामध्ये असली पाहिजे आणि ती तुम्ही दिली तर मुलं नक्कीच ओपन अप तुमच्या समोर होतात. आणि हे जर तुम्ही करू शकला तर योग्य ती मदत आणि आधार आपण नक्कीच मुलांना देऊ शकतो. मला असं वाटतं मुलं मोठं होण्यासाठी फक्त गुण नाही तर चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आजच्या काळातला सर्वात मोठा पालकधर्म काय आहे, तर मुलांना ऐका, समजा आणि त्यांच्यासोबत उभं राहा.
1: कुटुंबाचं प्रेम हे सर्वात सुंदर, वास्तविक आणि बिनशर्त असायला हवं. ते जर तुमच्याकडे असेल तर तुमची मानसिक शक्ती आपोआप वाढते. श्रोते हो, कुटुंब व्यवस्था बळकट असेल तर सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहतं. त्याचा चांगला परिणाम देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिरतेवरही होतो. कोणतंही कुटुंब कुठल्याही कारणाने तुटू नये, कुटुंबात विसंवाद होऊ नये. तरुणांना कुटुंबाचं महत्व समजावं. चांगल्या वाईट वेळी प्रियजनांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या पाठीशी उभं राहावं हाच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचा उद्देश. आजच्या तरुण पिढीलाही कुटुंब संस्थेबद्दल, घरातल्या नात्यांबद्दल काय वाटतं याविषयी आम्ही त्यांना जेव्हा बोलतं केलं त्यावेळी आपल्या कुटुंबातल्या अनुभवाबद्दल सांगताना एमए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी रसिका जोशी म्हणाली,
2: दिवसभर तर प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो, पण जेवताना निदान सगळे एकत्र बसतात आणि मनमोकळ्या गप्पा होतात. दिवसातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर केल्या जातात, त्यामुळे संवाद वाढतो आणि एकमेकांना

0: समजून घेणं सोपं होतं. आई बाबांची बॉन्डिंग वाढतं. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो तेव्हा कधी अभ्यासाबद्दल बोलतो, कधी कामाबद्दल चर्चा होते, नाहीतर नुसती मजा मस्ती होत. पण यामुळे घरातला संवाद वाढतो, ताण कमी होतो, जवळीक टिकून राहते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं.
1: कुटुंबा व्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर व्यक्तींशी कसा संवाद साधता येतो असं विचारलं तेव्हा 11वीत असणारी जान्हवी हत्तेकर हिने सांगितलं,
2: बऱ्याचदा आपण जवळच्या लोकांशी सुद्धा मेसेजवर किंवा फोनवर बोलतो, पण जर त्याऐवजी जर आपण त्याच्याशी जर प्रत्यक्ष भेटून बोललो तर त्यांना सुद्धा जास्त बरं वाटतं आणि एकमेकांमधला संवाद वाढतो. तसंच आपल्या घराजवळ दुकान असतं पण आपण मोबाईलवरून ऑनलाईन वस्तू मागवतो, म्हणजे आजकाल ऑनलाईनचं फायदा जास्त आहे लोकांमध्ये. पण त्यापेक्षा जर एखाद्या जवळच्या दुकानात जाऊन आपण प्रत्यक्षपणे तिथं वस्तू विकत घेतली तर फक्त वस्तू विकत नाही घेत आहे तर आपण त्या दुकानदाराशी चार गोष्टी बोलू शकतो, म्हणजे जसं की नमस्कार, सगळं ठीक आहे ना, मग कसं काय चालू आहे सगळं, असं एवढं संभाषण होतं. त्यामुळे संवाद अजून वाढतो आणि प्रत्येकाशी आपलं नातं घट्ट होतं. अशा जर आपण म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी जर केल्यात तर मोबाईलमुळे जे अंतर वाढलं एकमेकांमधलं तर ते कमी होण्यास मदत होऊ शकते.
1: कुटुंबातल्या सदस्यांमधलं नातं जपायचं असेल तर कसा संवाद झाला पाहिजे याविषयी आयुष जाधव हा 11वीतला मुलगा म्हणतोय,
3: आमच्या घरी एक गोष्ट अजून आहे, आम्ही शक्यतो रोज एकत्र जेवण करतो आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला सगळ्यात जास्त गप्पा होतात आणि फोडणीचा वास आला की आपोआप स्वयंपाकघरात जाऊन विचारतो की आई आज काय बनवलंस, मग ती पण लगेच काम सांगते, जरा मेथी निवड, कोथिंबीर काप, पाणी भर, आणि हे सगळं करतानाच आपोआप असे गप्पा सुरू असतात. मग भाजी तयार झाली की आधी तिचा वास घेऊन मग आईला सांगायचं आज भाजी मस्त झाली आहे, ते ऐकून तिलाही बरं वाटतं. आणि एक गोष्ट लक्षात येते की जेवताना मोबाईल पेक्षा समोरची माणसं जास्त महत्वाची वाटतात आणि मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच घरातला संवाद टिकून राहतो आणि माणसं जवळ राहतात आणि नाते अजून घट्ट होते.
1: प्रज्ञा चाबुकस्वार या 12वी झालेल्या विद्यार्थिनीला आम्ही विचारलं की तू तुझ्या घरातल्यांशी कसा संवाद साधते तेव्हा ती म्हणाली,
0: माझ्या आई बाबांशी मी जर एखादी समस्या आली म्हणजे माझ्या अभ्यासाशी असो किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत कुठलीही समस्या असो ती माझ्या आई बाबांबरोबर मी शेअर करते, मग त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आमच्यामध्ये एक संवाद होतो. चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. संवाद हाच महत्वाचा आधार आहे आमच्या कुटुंबाचा. भावाशी कधी वादविवाद होतात, कधी आपुलकीने संवाद साधला जातो. तो माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे अभ्यासाशी निगडीत असलेले कुठलाही प्रश्न तो मला विचारत असतो आणि मी देखील त्याला त्याचे उत्तर देते. एकत्र जेवण करण्याच्या सवयीमुळे आमच्यातील नातं अधिक घट्ट झालं. टीव्ही, मोबाईल यापासून लांब राहून आम्ही परस्पर संवादावर भर दिल्यामुळे एकमेकांवर विश्वास निर्माण होण्यास मदत झाली.
1: मुलांसोबत कुटुंबातल्या सदस्यांनी वेळ घालवणं किती महत्वाचं आहे याविषयी सांगताना प्राध्यापक डॉक्टर नागेश अंकुश म्हणतात,
4: कुटुंबातल्या व्यक्तींनी मुलांसाठी दिलेला वेळ आणि त्यांच्याशी साधलेला संवाद हा कुटुंबातला एकोपा टिकवण्यासाठी तर अतिशय गरजेचा आहेच, परंतु अलीकडच्या स्क्रीनच्या आणि या सगळ्या समाज माध्यमांच्या गदारोळामध्ये हा संवाद खूपच महत्वाचा आहे. आई वडील असेल, आजी आजोबा असतील किंवा घरातल्या प्रत्येकानं दररोज थोडा वेळ मुलांसाठी घालवला तर मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि त्यांचं भावनिक नातं, त्यांचं भावनिक विकास अधिक चांगला व्हायला मदत होऊ शकेल. मोबाईल आणि स्क्रीनपेक्षा माणसाचा जो सहवास आहे तो मुलांसाठी अधिक उपयुक्त असतो हे खरं, म्हणजे मुलांना कळत नाही. मुलांना स्क्रीन, मोबाईल, टीव्ही हा सगळा भाग आपल्या भावजीवनाचा वाढतो, परंतु माणसांचा जो सहवास आहे तो मुलांसाठी जास्त गरजेचा आहे. त्यातनं मुलांवर चांगले संस्कार घडतात हे आपण पिढ्याने पिढ्या पाहत आलेलो आहोत आणि मुलं आपल्या भावना, आपला आनंद, आपली भीती आणि आपल्या अडचणी तेव्हा सहजपणे घरच्यांना बोलू शकतात की जेव्हा त्यांच्यातला संवाद सातत्यानं होत राहील आणि त्यातूनच मग एकत्रित कुटुंबामधनं चांगला संस्कारक्षम आणि सुदृढ असा समाज निर्माण होतो, तेव्हा त्याची सुरुवात कुटुंबातल्या संवादापासून होते असं मला वाटतं.

0: श्रोते हो, म्हणतात ना कुटुंब ही केवळ नाती नाहीत, तर ती विश्वास, सुरक्षितता आणि प्रेमाची भावना आहे, आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. प्रत्येक मुलाला हक्क आहे समजून घेणाऱ्या घराचा, प्रेमळ संवादाचा आणि आनंदी बालपणाचा. या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त आपल्या माणसांसाठी थोडा वेळ नक्की द्या, कारण मजबूत कुटुंबच घडवतं मजबूत समाज. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे आत्ताच आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सहभाग होता वैजयंती नांदगावकर, विष्णू खंडके, स्मिता नामदे, श्रेय जोशी, डॉक्टर वर्षा मोताळे, रसिका जोशी, जान्हवी हत्तेकर, आयुष जाधव, प्रज्ञा चाबुकस्वार आणि डॉक्टर नागेश अंकुश. सादरकर्ते सुजित बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे हे आत्ताच आपण ऐकलं. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: 311.5 meters अर्थात 963 kilohertz, तसंच 102.1 FM आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत, प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया जयदीप सहानी यांचं गीत रूपकुमार राठोड यांच्या स्वरात. चित्रपट आहे तुझमे रब दिखता है.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: बदला बदला, सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.

आत्ताच आपण प्रेम रतन धनपायो या चित्रपटातील इर्शाद कामिल यांचं गीत ऐकलं, अन्विषा विनीत सिंग आणि हर्षदीप कौर यांच्या स्वरात. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. श्रोते हो, आज सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त विशेष मालिका आपण ऐकणार आहात, देशाचा आवाज आकाशवाणी, ऋणानुबंध #90. लेखक किशोर कुलकर्णी, लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा, सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरात कुमार यांचं गीत, संगीत विशाल शेखर यांचं.

0: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25
1: दररोज सकाळी 7 अवश्य ऐका साई हॉस्पिटल नाशिकचा कार्यक्रम थँक यू डॉक्टर. यात आपण ऐकू शकाल सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी सांधेरोपणाविषयी दिलेली महत्त्वपूर्ण माहिती आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून.

आत्ताच आपण रांचना या चित्रपटातील इर्शाद कामिल यांचं गीत ऐकलं. शिरज उप्पल आणि जसविंदर यांच्या स्वरात, संगीत होतं ए आर रेहमान यांचं. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जावेद अली यांच्या स्वरात समीर यांची रचना, संगीत प्रीतम यांचं, चित्रपट आहे नकाब.

0: सकाळी 7:40 ते 8 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोतेहो, सकाळी 9:30 आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त विशेष मालिका देशाचा आवाज आकाशवाणी, ऋणानुबंध #90, लेखक किशोर कुलकर्णी, लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा, सादर करते आहेत ज्ञानेश्वर भोबडे। लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं रज्जत अरोरा यांचं गीत ऐकलं. जावेद बशीर यांच्या स्वरात चित्रपट होता वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा. आणि या गीताबरोबरच आजचा लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त विशेष मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. लेखक किशोर कुलकर्णी, लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा, सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. ऐकूया थोड्याच वेळात.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
3: किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.
4: आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्तानं विशेष कार्यक्रम मालिका प्रसारित करीत आहोत देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90.

0: कल्पना करा, 1965 वर्ष आहे, रात्रीचे साधारण 2 वाजलेत,
1: हो,
0: बाहेर अचानक सायरन वाजू लागतो.
1: सगळीकडं काळाकुट्ट अंधार, खिडक्यांना आधीच काळे कागद लावलेले आणि घराच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा टेबलावर एक रेडिओ आहे.
0: संपूर्ण जगाशी, देशाशी आणि स्वतःच्या सुरक्षेशी जोडणारा एकमेव धागा कोणता असेल, तर तोच तो कोपऱ्यात ठेवलेला, थोडा खरखरणारा पण एक स्पष्ट आवाज देणारा रेडिओ, म्हणजेच आकाशवाणी. म्हणजे हवेतील लहरींवरून लढणारा अदृश्य सैन्य, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
1: श्रोते हो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील संघर्षाच्या कालखंडात जावं लागेल.
0: श्रोते हो, 1962 चीन युद्ध आणि त्यानंतर लगेचच आलेलं 1965 पाकिस्तानचं युद्ध,
1: हो,
0: हे 2 आघात होते.
1: आपण विचार करू शकतो श्रोते हो, की तो काळ भारतासाठी किती कठीण आणि कसोटीचा काळ असेल.
0: सीमेवर देशाच्या अस्तित्वाची लढाई सुरू होती
1: हो,
0: तेव्हा देशांतर्गत पातळीवर भीती, असुरक्षित वातावरण असणं हे स्वाभाविक आहे.

0: श्रोते हो, 1962, 65 आणि 71 युद्धांमध्ये जेव्हा देशाचं अस्तित्व पणाला लागलं होतं, तेव्हा भारताची राष्ट्रीय प्रसारण संस्था असणारी आकाशवाणी ही केवळ बातम्या देणारी संस्था राहिली नव्हती,
1: तर खऱ्या अर्थानं ती देशाची ढाल बनली. त्यामागचं तंत्र काय होतं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या अदृश्य सैन्यानं लोकांच्या मनावरती कसा ताबा मिळवला हे या भागामध्ये आपण बघणार आहोत.
0: श्रोते हो, 60 आणि 70 भारतासारख्या अवाढव्य देशात जिथं भौगोलिक आणि भाषिक विविधता एवढी मोठी आहे, तिथं एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं रेडिओशिवाय दुसरं कोणतंच साधन नव्हतं. मुळे
1: बघा, युद्ध सीमेवर लढलं जातं,
0: हो
1: हे खरंय, पण त्या युद्धाचं पडसाद संपूर्ण देशात उमटतात,
0: सगळेच नागरिक त्या तणावातून जात असतात.
1: आकाशवाणीनं नेमकी हीच देशांतर्गत आघाडी अत्यंत भक्कमपणानं सांभाळली.
0: हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतंय, पण जेव्हा सीमेवर खऱ्या अर्थानं बॉम्ब पडताय, तेव्हा एका स्टुडिओमध्ये बसलेला माणूस माईकमध्ये बोलून काय करू शकतो?
1: आपण आकाशवाणीला अदृश्य सैन्य म्हणतोय, पण ते काम कसं करत होतं जर हे एका उदाहरणासह सांगायचं झालं तर मी विचार करत होतो की आकाशवाणी त्या काळामध्ये देशाच्या मज्जा संस्थेचं काम करत होती.
0: तसंच सीमेवर काही घडलं तर तो सिग्नल घेऊन संपूर्ण देशाला एकाच वेळी सावध करण्याचं आणि एकाच सूत्रात बांधून ठेवण्याचं काम या रेडिओ लहरी करत होत्या.
1: युद्धाच्या काळात शत्रूचा सर्वात मोठा डाव हा केवळ जमिनी बळकावण्याचा नसतो,
0: हो ना,
1: समोरच्या देशाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा असतो.
0: हो,
1: लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असतो.
0: बापरे, म्हणजे देशाला आतूनच तोडून टाकायचं.
1: हो, आणि आकाशवाणीनं त्याविरुद्ध एक अत्यंत पद्धतशीर अशी मनस्वी रणनीती वापरली.
0: शत्रू राष्ट्राचे जे रेडिओ स्टेशन्स होते ते अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण दावे करत होते, म्हणजे आम्ही इतकी शहरं काबीज केली, भारताचं सैन्य पळून जात आहे, अशा धादांत खोट्या बातम्या ते पसरवत असत.
1: अरे बापरे, म्हणजे लोकांमध्ये घबराट पसरवायची.
0: हो ना, ते असंच करत होते. आणि अशा वेळी आकाशवाणीनं एक वेगळाच मार्ग निवडला, बर का, संयमित सत्याचा मार्ग,
1: विश्वासार्हता.
0: हो, आणि माहिती अत्यंत तटस्थ आणि शांत भाषेत लोकांपर्यंत पोहोचवली.
1: शांत आणि पारदर्शक पत्रकारितेतून मिळवावा लागतो तो विश्वास आकाशवाणीने मिळवला.
0: बरोबर,
1: सत्य लपवण्यापेक्षा ते योग्य प्रकारे सांगणं जास्त प्रभावी असतं, नाही का?
0: खरंय,
1: आकाशवाणीनं माहितीचं युद्ध अत्यंत प्रभावीपणाने लढलं.
0: हो हो, कारण 1965 आणि 71 युद्धात शत्रूनं फक्त सीमेवर गोळ्या चालवल्या नाही तर हवेतून खोट्या बातम्यांच्या फैरीही झाडत गेल्या होत्या.
1: शत्रू राष्ट्रांचं रेडिओ स्टेशन भारतीय नागरिकांना उद्देशून विशेषतः सीमेवरच्या राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक भाषांमध्ये, जसं की उर्दू, पंजाबी, बंगाली, यामध्ये ते अशा खोट्या बातम्या पसरवत.
0: बापरे, म्हणजे थेट स्थानिक लोकांना टार्गेट करत होते असं म्हणायचंय तर मग?
1: हो, विचार करा,
0: म्हणजे अफवा पसरवून देशातच युद्ध पेटवण्याचा डाव होता मग त्यांचा.
1: हो, विचार करा, युद्धाच्या त्या दहशतीच्या वातावरणात जेव्हा आधीच सगळीकडे गोंधळ आहे, तेव्हा अशी एखादी बातमी कानावर पडली की माणसाची काय अवस्था होईल.
0: हो ना,
1: पण आकाशवाणीनं फॅक्ट आणि चेकिंग तंत्र वापरलं होतं.
0: बरं,
1: 1965 मध्ये पण तेच केलं बरं का?
0: हो, जेव्हा शत्रूच्या रेडिओवरून एखादी अफवा यायची तेव्हा आकाशवाणीचे निवेदक अत्यंत शांतपणे अचूक तारखा, वेळा, भौगोलिक स्थान आणि स्थानिक प्रशासनाचे संदर्भ देऊन शत्रूंचे दावे खोडून काढत होते.
1: आकाशवाणीचं काम फक्त बातम्या आणि अफवांचं खंडन करण्यापुरतंच मर्यादित नव्हतं बरं?
0: हो ना,
1: आपल्याकडं असलेल्या त्या स्रोतांनुसार या अदृश्य सैन्याची खरी ताकद आणखी एका वेगळ्या आघाडीवरती दिसून येते.
0: हो, आकाशवाणीची भूमिका अत्यंत दुहेरी आणि गुंतागुंतीची होती हे इथं नमूद करावंसं वाटतं. एकाच वेळी त्यांना दोन आघाड्यांवर लढायचं होतं, एक व्यावहारिक आणि दुसरी भावनिक.
1: हा, प्रॅक्टिकल म्हणजे नागरी सुरक्षेची.

0: हो, हवाई हल्ल्याचं सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावं, खंदकांमध्ये कसं लपावं, अन्नधान्याची साठवणूक कशी करावी याच्या सूचना वारंवार प्रसारित केल्या जात होत्या त्या काळी.
1: अच्छा, पण भावनिक पातळीवरती काय?
0: बघा, माणूस फक्त सूचनांवर जगू शकत नाही, त्याला एक भावनिक आधार लागतो आणि इथं एंट्री होते ती संगीताची.
1: गाण्यानं गोळ्या थांबत नाहीत हे खरं असलं तरी गाणं म्हणजे मॉरल सपोर्ट, नाही
0: हो
1: का?
0: हो सीमेवरचा तो सैनिक आपल्या जवळच्या छोट्या रेडिओवर लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो, त्याला बळ मिळतं आणि ते तेव्हा मिळालं देखील होतं बरं का.
1: एकाच रेडिओ लहरींवरून एकाच वेळी एकच भावना अनेक नागरिक अनुभवत असत.
0: बापरे, हे ऐकूनच तर माझ्या अंगावर काटा आला बरं का आता.
1: हो, आपण ज्या देशासाठी जीव धोक्यात घालतोय तो संपूर्ण देश, ते लोक आपल्या पाठीशी आहेत आणि अगदी खंबीरपणे आहेत.
0: हो ना.
1: त्याच वेळी घरात बसलेल्या नागरिकांच्या मनात त्या सैनिकांच्या प्रती कृतज्ञता आणि देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते.
0: हो
1: हे काम आपल्या आकाशवाणीने केलं बरं.
0: खरंच ना, संगीत माणसाच्या तर्काला वळसा घालून थेट त्याच्या भावनांना हात घालतं. देशभक्ती गाण्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधलं होतं त्यावेळी.
1: 1962 भारत चीन युद्धाच्या वेळी आकाशवाणीवरून राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी कोणते गीत ऐकवले जायचे ठाऊक आहे काय?
0: हो तर मग लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, हे प्रदीप यांचं गाणं तर हमखास त्यावेळी लावलं जायचं, ज्यामुळं हे ऐकताना सामान्य नागरिक आणि सैनिकांमध्ये एक प्रकारचा जोश यायचा.
1: हो, आणि ते दुसरं गाणं बा, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती
0: हो
1: बसेरा,
0: हो
1: ओ
0: हो
1: भारत देश है मेरा.
0: किती छान गाणं
1: हे
0: होतं
1: रफी
0: हे.
1: साहेबांचं गाणं तर अजरामर झालंय.
0: हो ना, ते 1965 युद्धाच्या वेळी प्रसिद्ध झालं होतं. यासोबतच या काळातलं शहीद चित्रपटातलं मेरा रंग दे बसंती चोला हे पण किती लोकप्रिय गाणं ठरलं होतं की नाही,
1: हो,
0: जे
1: अगदी
0: आजही रेडिओवरून प्रसारित झालं तर सर्वांमध्ये राष्ट्र चेतना जागृत होत असते.
1: म्हणजे आकाशवाणीचं हे काम एका अदृश्य धाग्यासारखं होतं,
0: हो ना.
1: ज्यानं काश्मीरच्या बर्फाळ सीमेच्या भागापासून तर थेट कन्याकुमारीपर्यंत एका क्षणात जोडून ठेवलं होतं.
0: नक्कीच.
1: 1962, 65 आणि 71 या निर्णायक युद्धापर्यंत या रेडिओच्या लहरींनी आशेचा किरण पसरवायचं काम अखंडपणे केलं.
0: हो.
1: केवळ मनोरंजनाचं साधनच असलेली आकाशवाणी ही रेडिओ देशाची सर्वात मोठी ढाल बनली
0: हो
1: आणि बनत आहे.
0: हो ना, आकाशवाणीनं त्या कठीण काळात हे सिद्ध केलं की जेव्हा एखादं माध्यम सत्याची कास सोडत नाही, पारदर्शकता ठेवते आणि आपल्या नागरिकांच्या भावनिक सुरक्षेची जबाबदारी घेते, तेव्हा ते खऱ्या अर्थानं राष्ट्राचा कणा बनते.
1: 1971 मध्ये रेडिओनं भारत पाक युद्धामध्ये माहिती देण्याचं काम केलं,
0: हो
1: पण याच जोडीला भारतात असलेल्या दुष्काळाला परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून खंबीर भूमिका आकाशवाणीने निभावली.
0: हो ना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. 1971-72 काळात देशात दुष्काळी परिस्थिती होती. आकाशवाणीनं शेतीवाडी आणि ग्रामीण कार्यक्रमांद्वारा शेतकऱ्यांना दुष्काळात पीक व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि पर्यायी शेतीविषयी तांत्रिक माहितीसुद्धा दिली.
1: पण आपण आज अशा एका जगात आहोत की जिथे माहिती मिळवणं ही समस्या नाही आहे, तर मिळणाऱ्या अफाट माहितीतून खरं काय आणि खोटं काय
0: तेच तर.
1: हे शोधणं कठीण झालं आहे.
0: हो ना, आपल्या हातातल्या स्मार्टफोन्सवर दर सेकंदाला नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मॅसेजेस धडकत असतात. डीप फेक आणि फेक न्यूज या महास्फोटात समाज वेगवेगळ्या गटांमध्ये आता विभागला गेला आहे.
1: प्रत्येकाची आपापली एक वेगळी रियालिटी तयार झालेली आहे,
0: हो
1: बरं का?
0: ना, बरोबर अगदी.
1: अशा वेळी जेव्हा आपल्याला एकत्र आणण्याऐवजी एकमेकांपासून दूर नेणारे हजारो आवाज आजूबाजूला आहेत,
0: हो
1: तेव्हा एकाच सत्यावर आधारित असलेल्या आणि संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका खणखणीत आवाजाची उणीव प्रकर्षानं जाणवते.
0: हो हे वास्तव बरं का, आणि ते नाकारता सुद्धा येणार नाही.
1: बरोबर.
0: आज आपल्या इथं तांत्रिकदृष्ट्या अनेक प्रगत साधनं आहेत, पण संकटाच्या वेळी संपूर्ण

0: देशाला मानसिकदृष्ट्या एका पातळीवर आणण्याची क्षमता या सर्व साधनांमध्ये आहे का?
1: आज आपण इंटरनेट, फायबर ऑप्टिक्स आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन या सगळ्यांच्या शिखरावरती पोहोचलो आहे.
0: अगदी अगदी. रेडिओ हे आजच्या पिढीसाठी जुनं आणि कालबाह्य तंत्रज्ञान वाटू शकतं. तोच रेडिओ किंवा आकाशवाणी येणाऱ्या काळात नव्या तंत्रज्ञानाचा साज घेऊन श्रोत्यांना ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीमध्ये बांधून ठेवेल हे नक्कीच.
1: पण भविष्याचा वेध घेताना एका क्षणासाठी असा विचार करा.
0: हा,
1: समजा
0: हो,
1: उद्या एखादं महाभयंकर सायबर युद्ध सुरू झालं. कोणीतरी एका क्लिकवर देशाची संपूर्ण इंटरनेट व्यवस्था हॅक केली तर काय होईल?
0: काय होईल मग?
1: सर्व आधुनिक सर्व्हर्स क्रॅश झाले,
0: हो,
1: मोबाईलचे टॉवर्स बंद पडले,
0: हो ना,
1: आणि तुमच्या हातातला लाख रुपयांचा स्मार्टफोन फक्त एक काचेचं तुकडं बनून राहील.
0: बरोबर.
1: सर्वत्र डिजिटल अंधार पसरला, तर रेडिओची भूमिका खूप मोलाची ठरते बरं का? त्यावेळी
0: अगदी बरोबर. अशा अकल्पित आणि भयानक परिस्थितीत जेव्हा आपली सगळी अत्याधुनिक डिजिटल हत्यारं निकामी ठरतील, तेव्हा माहिती आणि संवादाचा फक्त रेडिओ किंवा आकाशवाणी सुरेल.
1: रेडिओच्या लहरीच आपले एकमेव अदृश्य सैन्य बनून कठीण परिस्थितीमध्ये उभे राहतील.
0: हो, ज्या डिजिटल नेटवर्कमध्ये पाळमुळं अडकलेली ना, ते नेटवर्क कोसळलं तर आपल्याला पुन्हा एकदा अशाच एखाद्या अढळ आणि साध्या तंत्रज्ञानाकडं परत जावं लागेल हे नक्की.
1: जे कोणत्याही इंटरनेट शिवाय थेट हवेतून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवू शकतं.
0: म्हणूनच ना, इतिहासातल्या या पानांवरून आपण फक्त जुन्या आठवणींना उजाळा देत नाही तर भविष्यातल्या संकटांसाठी एक धडाही घेत आहोत बरं का.
1: युद्धाच्या त्या धूसर जगात जिथे सगळं काही अनिश्चित असतं, तिथे सत्याचा आणि विश्वासाचा तो एक स्पष्ट आवाज जो असतो ना,
0: हो हो,
1: तो कधी अदृश्य होऊ शकत नाही. याचा विचार आपण करायलाच पाहिजे.
0: हो नक्कीच. या माहितीच्या गदारोळात स्वतःचा तो स्पष्ट आणि सत्य आवाज आकाशवाणीतून मिळेल असा पक्का विश्वास आपल्याला आहे. श्रोते हो, आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते रामकृष्ण जोशी यांचं मनोगत.
2: नमस्कार, माझं नाव आहे रामकृष्ण कत्तू जोशी. मूळ राहणारा खेड्या गावातलं आहे, धरणगाव तालुक्यामध्ये निंबोरे म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काय खेडेगावात शिक्षण नाही, काही नाही, अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि फारच शिकवण माझं सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं त्या वनपाल म्हणून. 26/7/1940 मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण अंबनेरहून माझं रिटायरमेंट झालं. 1968 रेडिओ घेतला, क्रिप्स रेडिओ आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम, आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे विना का गीत माझा फार आवडीचं माझं मनोरंजन आकाशवाणीच्या याच्यातला हे विना का गीत माझा. नंतर मोठमोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले त्यावेळेला. त्याच्या परिस्थितीमध्ये झाला, स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं 1947 तर त्यावेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालं तो कार्यक्रम आकाशवाणीने सांगा म्हणजे भरदस्त नेहरूंचा कार्यक्रम दिला. त्यावेळेला आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकलं आहे आकाशवाणीवरच. आता जवळजवळ 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली शेवटी होत आहे. याबद्दल आकाशवाणीचं कौतुक करावं इतकं आहे आपल्या माहितीप्रमाणे. आकाशवाणीचे मी चांगला श्रोता होतो, चांगले आणि आकाशवाणी त्या पिरियडमध्ये चालू झाल्यानंतर जे जे कार्यक्रम दिली ती ऐकण्यासारखी होती. श्रवण करणं, नेहरूंचं भाषण, इंदिराचं भाषण, पडाळांचं भाषण आकाशवाणीने चांगल्या प्रकारे दिले. युद्धाच्या वेळा सर आकाशवाणीने खूपच आठवणी दिल्या.
0: रामकृष्ण जोशी यांचं मनोगत आपण ऐकलं. श्रोते हो, तर मग भेटूया पुढील भागात. नमस्कार.

0: आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्तानं विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकलीत, देशाचा आवाज आकाशवाणी, ऋणानुबंध #90. या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. लेखकासह सहभाग होता सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. कार्यक्रमात आता ऐकूया काही भावगीत बेला शेंडे यांच्या स्वरात.

दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 मिनिटांनी

0: आत्ताच आपण रमण रणदिवे आणि शांता शेळके यांच्या काही रचना ऐकल्यात बेला शेंडे यांच्या स्वरात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत, प्रसारित करीत आहोत हॅलो आकाशवाणी हा फोन इन कार्यक्रम. श्रोत्यांशी संवाद साधला आहे नरेंद्र कुमार ठाकूर यांनी, तांत्रिक सहाय्य नंदकिशोर वाघमारे यांचं. ऐकूया हॅलो आकाशवाणी.
1: हॅलो आकाशवाणी.
2: हो,
1: मी तुमच्याशी विश्वनाथ मिस्त्री बोलत आहे निमोऱ्याहून.
2: बोला विश्वनाथ जी.
1: कसे आहात सर तुम्ही?
2: अतिशय व्यवस्थित. तुम्ही कसे आहात विश्वनाथ?
1: बस तुमच्याशी वाजवणं बरं.
2: सांगा कुठलं गीत ऐकायचंय?
1: सर मला ते गीत ऐकायचंय, केलं सुजीन समजांचं भलर वलगणी दादा वलर.

0: नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: मी अनिल बसव बोलतो आहे विठ्ठलनगर या इथून.
1: हा बोला
0: सर. मला गाणं द्यायचं आहे काळ्या मातीचं मातीचं या पिक्चर आपलं हे गाणं द्यायचं सर.
1: चित्रपट
0: संसार.
1: बर चालेल.
0: आणि सर मला तुमची हॅलो आकाशवाणी आपली आवड झुंबर एक ऐकणं आवडतं सर मला.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद सर. जवळ ऐका सर.
2: नमस्कार.
1: नमस्कार.
2: भाजीवाला पाव.
1: हा बोला पवार.
2: मला एक गीत ऐकायचं.
1: सांगा ना.
2: काळ्या मातीत.
1: चालेल.

0: हां हॅलो फरमाईश ना.
1: हो,
0: गीत ऐकायचं होतं.
1: तुमचं नाव आणि गाव सांगा अगोदर.
0: हबीब शेख बोलतो, आवारपूर तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर येथून.
1: हां बोला.
0: हां मला गीत ऐकायचं, चित्रपटाचं नाव आहे कुछ कुछ होता है मधलं. साजन जी घर आहे दुल्हन की शर्मा हे गीत आहे.
1: चालेल.
0: काय श्रोते आमचे सर
1: सांगा ना.
0: छोटूबाई शेख, साजन बेगम, फारुक शेख, वसीम शेख, अफसाना शेख, अश्मिरा शेख, फैजान शेख, फरहान शेख, अब्दुल लोहेवाला, साजिदा शेख, समस्त शेख परिवाराने मित्र
1: चालेल.

0: मी प्रिया चोपडे बोलते.
1: हा बोला प्रिया.
0: कसे आहात सर?
1: अतिशय व्यवस्थित. तू कशी आहेस प्रिया?
0: मी पण मस्त.
1: व्हेरी गुड.
0: बाकी काय म्हणताय सर?
1: अतिशय व्यवस्थित. तू कशी आहेस?
0: मी पण मस्त.
1: उन्हाळा काय म्हणतो तुमच्याकडचा?
0: बरं. हॅलो सर, मला गीत ऐकायचं होतं. देशभक्तीपर गीत आहे. घर चले हम सीधा जानू तन साथियों.
1: चालेल, ऐकूया.

0: बोलो हूँ।
1: हाँ बोला।
0: नमस्कार सर।
1: नमस्कार
0: सर, मी मुक्कामपोस्ट चौका तालुका संभाजीनगर इथून चंद्रकांत गोंडे बोलतो सर।
1: बर,
0: तर आज 12 मे म्हणजे आपले सिस्टर आहे त्यांचा आज इथे वाढदिवस आहे त्यांचा, तर त्या सांगा मी सर्व सिस्टरला नसलं माझी तपेक्षा विचार।
1: आणि
0: एक मला राष्ट्रगीत ऐकायचं आहे चित्रपट उपकार।
1: बर,
0: आपलं गाणं आहे मेरे देश की धरती सोना उगले हिरे मोती।
1: चालेल, ऐकूया आपण।
0: हो सर, हो सर, छान गीत आहे आणि पूर्ण माहिती लावा आहे।

0: नमस्कार.
1: बोला हॅलो.
0: अरेप बोलतो, अरेप खेडा जाफराबाद तालुका जालना जिल्ह्यावरून.
1: हा बोला अरेप.
0: काय झालं सर?
1: अतिशय व्यवस्थित. तुम्ही कसे आहात अरेप?
0: एकदम मजेत सर. आम्ही फार ऊन चालू आहे सर इकडं.
1: आमच्याकडे ऊन भरपूर आहे, भरपूर ऊन आहे.
0: हो आणि मला किती काय सर एक
1: हा सांगा.
0: मार्ग भी तुमचे जुदा ना होगी.
1: चालेल, ऐकूया गीत आपण.

0: हॅलो आकाशवाणी.
1: हो
0: हा, नेपानगरहून एकनाथ नाईक नगर बोलतोय.
1: बोला एकनाथजी.
0: हा, आज मला हाती मेरे साथी या चित्रपटातलं गाणं ऐकायचं आहे सर.
1: कुठलं गीत ऐकायचं?
0: अरे हे गाणं मी माझ्या नातेवाईला आहे साहेब, त्यांच्या त्यांना ऐकण्यासाठी ते मला प्रयास करत होते की तुम्ही करा
1: बरं बरं ऐकवा ना.
0: फोन लावा.

0: आत्ताच आपण हॅलो आकाशवाणी हा फोन इन कार्यक्रम ऐकला. श्रोत्यांशी संवाद साधला होता नरेंद्र कुमार ठाकूर यांनी. याबरोबरच हॅलो आकाशवाणी हा फोन इन कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गांधी वंदना. या कार्यक्रमात महात्मा गांधीजींच्या आत्मकथेचं क्रमशः वाचन आपण ऐकणार आहात.
1: गांधीवंदना या कार्यक्रमात आता आपण माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधींच्या आत्मकथेचं क्रमशः वाचन ऐकणार आहात. माझे सत्याचे प्रयोग.

या घटनेमुळे माझ्या आयुष्याची चांगली झडती झाली. त्या इस्माची सोबत किती अनिष्ट होती आणि त्याने मला कसं भारलं होतं त्या माझ्या आत्ताच स्पष्टपणे लक्षात आलं. त्या सोबत्याला ठेवण्यामध्ये मी चांगलं करण्यासाठी वाईट साधन चालू दिलं होतं. कारण तिच्या वेलाला काकड्या धरतील अशी मी आशा केली होती. सोबत्याची चाल चलणूक चांगली नव्हती, तरी पण तो माझ्याशी इमानाने वागेल अशी माझी समजूत होती. त्याला सुधारायला पाहत असता मीच जवळजवळ माखला गेलो. माझ्या हितचिंतकांचा सल्ला मी मनावर घेतला नाही. मोहामुळे मी अंधळा झालो. या अनपेक्षित बनावाने जर माझे डोळे उघडले नसते, मला खरा प्रकार समजला नसता, तर संभव आहे की जे स्वार्पण मी करू शकलो ते कधीही करू शकलो नसतो. माझी सेवा शेवटपर्यंत अपूर्ण राहिली असती, कारण की त्या सोबत्याने माझ्या प्रगतीला आडकाठी आणली असती. मला माझा बराचसा वेळ त्याच्याकडेच द्यावा लागला असता. अशा आधारात ठेवून माझ्या मनात भलते सलते भरून देण्याचे कसब त्याच्या अंगी होते. पण देवतारी त्याला कोण मारी. माझी निष्ठा शुद्ध होती, त्यामुळे माझ्या चुका होत असतानाही मी निभावून गेलो आणि पहिल्याच अनुभवाने मला सावध केलं. त्या आचार्याला जसं काही देवानेच पाठवला, त्याला स्वयंपाक करता येत नसे, तो माझ्याकडे चालण्यासारखा नव्हता, पण तो येताना तर दुसऱ्या कोणी मला जागा केला नसता. ती बाई प्रथमच माझ्या घरात आली होती असे नाही, पण या आचार्य इतकी दुसऱ्या कोणाला हिंमत होईल तर ना. सोबत्यावर माझा परिपूर्ण विश्वास असल्याचं सर्वांना माहीत होतं. एवढा उपकार करून आचार्याने त्याच दिवशी नव्हे त्याच क्षणी निरोप सांगितला. मला तुमच्या घरी राहून चालायचं नाही, तुम्ही पडलेत भोळे, माझे इथे काम नाही. मी आग्रह केला नाही. त्या कर्कुनावर संशय उपस्थित करणारा हा सोबतीच होता हे मला यावेळीच समजले. त्याला झालेल्या अन्यायाचं निराकरण करण्याचा मी खूप प्रयत्न केला, परंतु शेवटपर्यंत मी त्याचं पूर्ण समाधान करू शकलो नाही. ही गोष्ट मला नेहमीच दुःख देत राहिली. फुटलेले भांडे कितीही मजबूत सांधले तरी ते सांधलेलेच, अखंड काही केल्या व्हायचे नाही. आता मला दक्षिण आफ्रिकेत येऊन 3 वर्ष होऊन गेली होती. मी लोकांना ओळखू लागलो होतो, लोक मला ओळखू लागले होते. 1896 साली 6 महिने घरी जाण्याची मी परवानगी मागितली. मला दक्षिण आफ्रिकेत बराच काळपर्यंत राहावे लागणार हे मला दिसत होते. माझी वकिली चांगली चालली होती असं म्हणायला हरकत नाही. सार्वजनिक कार्यासाठी लोकांना माझी जरुरी वाटत होती, मलाही वाटत होती. म्हणून मी दक्षिण आफ्रिकेमध्ये सहकुटुंब राहण्याचा विचार केला आणि त्यासाठी स्वदेशी जाऊन येणे मला योग्य वाटले. शिवाय हिंदुस्थानात गेलो तर तिथं काही सार्वजनिक कामही करता येईल असं वाटलं. हिंदुस्थानात लोकमत जागृत करून या प्रश्नाकडे अधिक लक्ष वेधून घेता येईल अशी समजूत होती. 3 पौंडांचा कर म्हणजे वाहती जखम होती, तो रद्द होईपर्यंत गप्प बसणे शक्य नव्हते. पण मी स्वदेशी गेलो तर काँग्रेसचे आणि शिक्षण संस्थेचे काम कोण सांभाळणार. 2 सहकाऱ्यांवर दृष्टी गेली, आदमजी मिया खान आणि पारसी रुस्तुमजी. व्यापारी वर्गातून पुष्कळ कार्यकर्ते निघाले होते, पण कार्यवाहाचं काम करू शकतील असे नियमित काम करणारे आणि दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या हिंदी लोकांची मनही आकर्षू शकतील असे दोघेच पहिल्या श्रेणीत घालण्यासारखे होते. कार्यवाहाला सामान्य इंग्रजी ज्ञानाची जरूर होतीच. या दोघांपैकी मरहूम आदमजी मिया खान यास कार्यवाहाचे काम देण्याची मी काँग्रेसला शिफारस केली आणि ती मान्य झाली. अनुभवाने ही निवड

फार उत्तम ठरली. कळकळ, उदारता, गोड स्वभाव व विवेक यामुळे शेठ आदमजी मियाखानने सर्वांना संतोष दिला व सर्वांना विश्वास आला की कार्यवाहच काम करण्यासाठी वकील बॅरिस्टरची किंवा पुष्कळसे इंग्रजी शिकलेल्या पदवीधराची जरुरी आहे असे नाही. 1896 सालच्या मध्याच्या सुमाराला मी स्वदेशी येण्यासाठी पोंगोला आगबोटीने निघालो. ही बोट कलकत्त्याला जाणार होती. बोटीवर उतारू खूप होते. दोन इंग्रज अंमलदार होते, त्यांची माझी सोबत जमली. त्यापैकी एकाबरोबर मी रोज तासभर बुद्धिबळ खेळत असे. बोटीवरील डॉक्टरांनी मला एक तामिळ शिक्षक नावाचे पुस्तक दिले, त्याचा मी अभ्यास सुरू केला. नाताळात माझ्या लक्षात आलं होतं की मुसलमानांशी जास्त निकट संबंध जोडण्यासाठी मला उर्दू शिकलं पाहिजे आणि मद्रासी लोकांबरोबर तसाच संबंध जोडण्यासाठी तामिळ शिकलं पाहिजे. उर्दूसाठी इंग्रज मित्राच्या मागणीवरून मी डेकच्या उतारूंमधून एक चांगला मुन्शी शोधून काढला आणि आमचा अभ्यास जोरात सुरू झाला. इंग्रज अंमलदाराची स्मरणशक्ती माझ्यापेक्षा वरच्या दर्जाची होती. उर्दू अक्षरे ओळखताना मला पंचाईत पडे, पण त्याने एकदा शब्द पाहिला की पुन्हा विसरायचा नाही. मी जास्त मेहनत घेऊन पाहिली तर मला त्याच्या जोडीला येता येईना. तामिळचा अभ्यासही ठीक चालला, त्यात कोणाची मदत मिळण्यासारखी नव्हती. पुस्तकही अशा तऱ्हेनं लिहिलं होतं की मदतीची विशेष जरूर पडू नये. मला उमेद वाटत होती की हा आरंभलेला अभ्यास देशी पोहोचल्यानंतरही मी चालू ठेवू शकेन, पण ते जमलं नाही. 1893 नंतरचे माझे वाचन व माझा अभ्यास ही मुख्यत्वे करून तुरुंगातच झाली. या दोन्ही भाषांचे अध्ययन मी पुढे चालवले खरे, पण ते सर्व तुरुंगातच. तामिळचे दक्षिण आफ्रिकेतील तुरुंगात आणि उर्दूचे एरवड्याला. पण तामिळ बोलता कधीच चालत नाही, वाचायला येऊ लागलं होतं. त्यावर संशय नसल्यामुळे गंज चढत आहे, ही न्यून मला अद्याप चालत आहे. दक्षिण आफ्रिकेतील मद्रासी लोकांकडून मी प्रेमरसाचा यथेच्छ आस्वाद घेतला आहे. त्यांचे स्मरण मला प्रतिक्षणी होते. त्यांची श्रद्धा, त्यांचा उद्योग, त्यांच्यापैकी अनेकांचा निस्वार्थ त्याग, हे सर्व कोणी तामिळ तेलुगू माझ्या दृष्टीला पडला की आठवड्याशिवाय राहत नाही. आणि ते सर्व जवळजवळ निरक्षर होते. जसे पुरुष तशा स्त्रियाही होत्या. दक्षिण आफ्रिकेतील लढा निरक्षर लोकांचाच होता, त्यातील लढवईही निरक्षरच होते. तो लढा गरिबांचा होता आणि गरीबच त्यामध्ये झगडले. या भल्याभुळ्या हिंदी लोकांचे चित्त हरण करण्याच्या कामी मला भाषेचा अडथळा कधीच आला नाही. त्यांना मोडकी तोडकी हिंदुस्थानी समजे, जेमतेम इंग्रजी समजे, तेवढ्यावरून आमची गाडी चालत असे. पण मी या प्रेमाचा मोबदला म्हणून तामिळ तेलुगू शिकू इच्छित होतो. तामिळ थोडे बहुत शिकलो, तेलुगू शिकण्याचा प्रयत्न हिंदुस्थानात असताना केला, पण मुळाक्षरे पाहण्यापलीकडे मजल गेली नाही. मी तामिळ तेलुगू हस्तगत केले नाही, यापुढे करणे दुरापास्तच. म्हणून हे द्रविड भाषाभाषी लोक हिंदुस्थानी शिकतील अशी मी आशा करीत आहे. दक्षिण आफ्रिकेतील द्रविड मद्रासी तर थोडे थोडे हिंदी बोलतातच. अडचण येते ती इंग्रजी शिकलेल्यांशीच. जसं काय इंग्रजीचे ज्ञान हा आमचा देशी भाषा शिकण्याच्या मार्गात एक अडणाच आहे. पण हे विषयांतर झालं. आपल्याला प्रवास पुरा करायचा आहे. अजून पोंगोला बोटीच्या कप्तानाची ओळख करून द्यायची राहिली आहे. आमची मैत्री जमली. हा भला कप्तान प्लिमत ब्रदरांच्या संप्रदायापैकी होता, त्यामुळे नौकानयन विद्येपेक्षा अध्यात्मविद्येच्याच गोष्टी आमच्यामध्ये अधिक होत. त्याने नीती आणि धर्मश्रद्धा यांच्यामध्ये भेद केला. त्याच्यामध्ये बायबलचा अभ्यास म्हणजे पोरखेळ होता. बायबल सोपे आहे हीच तर त्याची खुबी. स्त्री पुरुषांनी मुलांनी कोणीही येशूवर आणि त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवला की त्यांची पापे धुवून जातात. या प्लिमत ब्रदरहूनला पाहून मला प्रिटोरियातील ब्रदरांच्या परिचयाची आठवण झाली. ज्यात नीतीला जपावं लागतं तो धर्म त्याला कुचकामाचा वाटे. ही मैत्री व ही आध्यात्मिक चर्चा मूळ माझ्या अन्नआहारावरून सुरू झाली. मी मांस का खाऊ नये? गोमांस खाण्यात दोष कोणता? पशुपक्ष्यांनाही ईश्वराने झाडपाल्याप्रमाणे मनुष्याच्या सुखसोयींसाठी व आहारासाठीच निर्माण केले नाही का? असल्या त्याच्या प्रश्नांवरून आध्यात्मिक चर्चा उपस्थित झाल्याशिवाय राहीच ना. आम्ही एकमेकांची समजूत पाडू शकलो नाही. माझा स्वतःचा विचार अधिकच दृढ झाला. धर्म आणि नीती ही एकाच वस्तूची दोन नावे आहेत. कप्तानालाही स्वतःच्या मताच्या सत्यतेबद्दल बिलकुल शंका नव्हती. 24 दिवसांच्या शेवटी या सुखाचा प्रवास पुरा झाला आणि हुगळीचे सौंदर्य पाहत पाहत मी कलकत्त्याला उतरलो. मी त्याच दिवशी मुंबईचे तिकीट काढले.

माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधींच्या आत्मकथेचं क्रमशः वाचन आपण ऐकत होतात. सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. गांधीवंदना हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 11 वाजतायत. हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

ट्रान्समीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन एअर आणि 102.1 FM वर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 11:05 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात मी पूनम आपलं स्वागत करते. श्रोतेहो, यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नसतो. अनेकदा हाती अपयश येतं, पण जो

लागते. श्रद्धे हो, यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नसतो. अनेकदा हाती अपयश येतं, पण जो मेहनत करणं सोडत नाही त्याला यशाचं दार दूर नसतं. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी ज्या अभिनेत्रीविषयी आपल्याशी बोलणार आहे, तीही तिच्या मेहनतीच्या जोरावर आज सर्वांच्या मनात घर करू नये. ती अभिनेत्री आहे चित्रपटसृष्टीतील धकधक गर्ल, अर्थातच माधुरी दीक्षित. चला तर मग श्रोते हो, त्यांच्याविषयी आणखी बोलूच, पण या गाण्यानंतर.

श्रोते हो, माधुरी दीक्षित यांचा जन्म 15 मे 1967 साली मुंबईत झाला. आज नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीनं आपला नृत्याचा प्रवास सुरू केला तो वयाच्या 3 वर्षापासून. त्यांची ही डान्समधली आवड लक्षात घेऊन त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कथ्थकचा क्लास लावून दिला. नृत्याची आवड इतकी की वयाच्या 8व्या वर्षापर्यंतच त्या एक प्रोफेशनल कथ्थक डान्सर बनल्यात. आणि वयाच्या 9व्या वर्षी गुरु पौर्णिमेला त्यांच्या सादरीकरणाला विशेष कथ्थकची स्कॉलरशिप त्यांना मिळाली. ते सादरीकरण इतकं सुंदर होतं की एका पत्रकाराने तर चक्क त्यांच्यावर लेख लिहिला. त्यावेळी माधुरीजींना कळलं त्यांच्या कलेचं कौतुक खऱ्या अर्थानं तेव्हा त्यांना कळलं.

श्रोते हो, हे तर झालं नृत्याचं. पण त्यांनी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल केव्हा टाकलं माहिती आहे? जेव्हा त्या 12वीत होत्या तेव्हा. झालं असं, राजश्री प्रोडक्शन त्यांच्या अबोध या चित्रपटासाठी एका निरागस मुलीच्या शोधात होते आणि त्याच दरम्यान कॉलेजमधल्या एका नाटकात त्यांनी माधुरीजींना पाहिलं आणि थेट त्यांच्या घरी जाऊन चित्रपटाची ऑफर त्यांना दिली. सुरुवातीला कुटुंबाने नकार दिला खरा, पण त्यांच्या बहिणीच्या सांगण्यावरनं त्या नकाराचं होकारात रूपांतर झालं आणि अबोध हा चित्रपट त्यांना मिळाला. श्रोते हो, तो चित्रपट जरी फ्लॉप झाला असला ना, तरी त्यानंतरच्या चित्रपटानं त्यांना रातोरात स्टार केलं. त्या चित्रपटातला त्यांचा अभिनय, नृत्य आणि त्यांचा तो चेहरा त्यांना प्रसिद्ध करून गेला. तो चित्रपट बरं कोणता, तुम्हीच ओळखा या गाण्यातून.

श्रोते हो, आजपर्यंत त्यांनी दयावान, रामलखन, त्रिदेव, परिंदा, किशन कन्हैया, दिल, साजन, हम आपके हे कौन, कोयला, टोटल धमाल, कलंक यांसारखे 70 अधिक चित्रपट केलेत. श्रोते हो, डान्स असो किंवा भावनिक क्षण, माधुरीजी प्रत्येक गोष्टीत आणि अभिनयातही आपले 100% देतात. म्हणूनच तर कोणतीही नवोदित अभिनेत्री त्यांना आपला आदर्श मानते. अशा या सौंदर्यवतीला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलंय. तेव्हा त्यांना परत पाहून त्यांच्या प्रेमात पडावं असं गाणं ऐकून देऊयात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांना. ऐकूया थोड्याच वेळात.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
3: किंवा संपर्क करा 8600 20 21 21.
4: आकाशवाणी एट 90 साल की आवाज, दिल से दिल तक नॉन स्टॉप धमाल. पुरानी यादें, नया जोश है, देश का रेडियो अब भी बॉस है. आकाशवाणी के गौरवमयी 90 साल.

पिले पाणी, रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही, झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत।

लाजरी आज परी येणार मी वेळेवर घरी, स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी।

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून। अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई, मऊ मऊ दूध भात भरवेल आई, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी।

अजून आठवत बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरच पाहत राहिलो फक्त जवळ पाहायच राहिलं.

0: पुस्तक जीवनाला आकार देतात.
1: पुस्तक जीवनाचं सार सांगतात.
0: पुस्तक इतिहासाची भविष्याशी सांगड घालतात.
1: पुस्तक जीवन समृद्ध करतात.
0: पुस्तक एक सच्चा सोबती खरा मित्र असतात.
1: पुस्तक आचार विचार आणि संस्कार समृद्ध करतात. म्हणून सांगतो मोबाईल

0: आत्ताच आपण स्वप्नील बांदोडकर यांना ऐकलत. गीत आणि संगीत अशोक पत्की यांचं होतं.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे
2: वासली.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंद्रशेखर सानेकर यांचं गीत स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात, संगीत अजय अतुल यांचं.

आत्ताच आपण अश्विनी शेंडे यांचं गीत ऐकलं. स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात, संगीत निलेश मोहरीर यांचं होतं. या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. FM 102.1 MHz विविध भारती या वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत आणि 963 KHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ थोड्याच वेळात.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिना जरी आपल्याला अतिशय उष्णतेचा दाह देणारा असला तरी रात्रीच्या वेळी मे महिन्यातलं वातावरण अतिशय आल्हाददायक करण्याचा प्रयत्न निसर्गाकडूनच होतो का काय असं वाटायला लागतं. अनेक काजवे रात्रीच्या वेळी आपल्याला स्वयंप्रकाशानं आकर्षित करत असतात. रात्रीच्या अंधारात किंवा पहाटे 3-4 वाजताच्या वेळी आपण जर बघितलं तर हे काजवे स्वतःच्या प्रकाशानं आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करत असतात. छोटी छोटी दिव्यांची रोषणाई केली असल्याचा भास आपल्याला होतो. मैत्रिणींनो, विशेष म्हणजे हे काजवे जिथे असतात त्या ठिकाणी तुमचे छायाचित्रण करणारे कॅमेरे काम करत नाहीत. हे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद न करता तुमच्या मनात कैद करा असं जणू त्यांना सुचवायचं असतं. तुमच्या फोटोच्या फ्लॅशमुळे काजवे चमकायचं थांबवतात आणि दिसेनासे होतात. अप्रतिम असं काजव्यांचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर ते प्रत्यक्ष अनुभवायला हवं. त्याचा छायाचित्रण काढायचा प्रयत्न करू नये असं मुद्दाम सांगितलं जातं. हा काजव्यांचा चमचमणारा प्रकाश पूर्ण परिसर चमकून टाकतो आणि काही क्षणासाठी का होईना आपण निसर्गानं निर्माण केलेल्या रोषणाईचा अनुभव घेऊ शकतो. काजवा ही निसर्गाची निर्मिती आहे. काजवामय असलेला परिसर निसर्गनिर्मित रोषणाईनं आपल्याला थोडा वेळ तरी हुरळून टाकतो.

0: मैत्रिणींनो, आज जागतिक कुटुंब दिन. त्यानिमित्त ऐकूया कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. कुटुंब म्हणजे जिथं एकापेक्षा अनेक व्यक्ती एकमेकांची मायेची ऊब अनुभवत असतात, एकमेकांना प्रेम जिव्हाळा लावतात आणि सुख दुःखात खंबीरपणे एकमेकांसाठी उभे राहतात. परिस्थितीनुसार कुटुंब ही संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब असू शकतात, पण कुटुंबामध्ये असलेले सर्वजण नेहमी एकोप्यानं आनंद शोधतात, अनुभवतात आणि पुढच्या पिढीला एक चांगला वारसा देतात. त्यामुळे परस्परांचं प्रेम वाढून नवीन पिढी नक्कीच सुदृढ आणि निश्चिंत जीवन अनुभवत असते. कुटुंब हा समाजाचा गाभा असतो. सुखी कुटुंब उत्कृष्ट समाज निर्माण करतं. त्यासाठीच आज कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर संवाद साधण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांना. डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संख्याशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या आणि त्याच महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. एक आवड म्हणून त्यांनी समुपदेशन या विषयाचा निवृत्तीनंतर विशेष अभ्यास केलेला आहे. आज त्यांच्याशी आपण कुटुंब दिनानिमित्त संवाद साधणार आहोत. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: कुमुद गोरे मॅडम, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आहे, काय सांगाल?
1: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा 15 मे रोजी साजरा केला जातो आणि तो युनाय

युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली यांनी तो घोषित केलेला आहे. 1993 सालापासून हा साजरा केला जातो. या कुटुंब दिनाच्या वेळेला अनेक परिषदा होतात, चर्चासत्र होतात, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस होतात, अनेक संशोधन लेख प्रसिद्ध केले जातात कुटुंब ह्या विषयावरती. त्या त्या विषयाची एक संकल्पना असते प्रत्येक वर्षी आणि त्याप्रमाणे त्या विषयावरती अभ्यास होतो आणि मग कौटुंबिक प्रश्न किंवा समस्यांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते आणि त्या सोडवण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करावा म्हणून हा कुटुंब

0: प्रथम आपल्याला कुटुंब म्हणजे नेमकं काय याबद्दल बोलायला आवडेल.
1: आपण इतक्या सहजतेने कुटुंबामध्ये राहतो की आपण याच्या व्याख्येचा खरं तर कधीच अभ्यास करत नाही. पण कुटुंब म्हणजे एकाच घरात एकाच छताखाली राहणारे, एकत्र स्वयंपाक जेवण करणारे, परस्परांची जबाबदारी घेणारे, परस्परांना भावनिक आधार देणारे, रक्ताच्या नात्याने, विवाहाने किंवा दत्तक विधानातून एकत्र आलेले लोक यांना आपण साधारणपणे कुटुंब असं संबोधतो. आणि ह्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती असतात त्या दररोज किंवा अडचणीच्या वेळी सर्वतोपरी एकमेकांना पाठिंबा देतात, एकमेकांची कामं वाटून घेतात आणि त्यांचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना भावनिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रकारचा सपोर्ट देत असतात. एखादा कठीण प्रसंग आला कुटुंबामध्ये, एखादा मोठा आजार झाला, तर त्यावेळी कुटुंबातले सगळे लोक त्या एका व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात. किंवा हल्ली आपण पाहतो की आयटी कंपन्यांमध्ये जॉब जातात, मग अशा वेळेला हे कुटुंब जे आहे हे तुमच्या पाठीशी अगदी सक्षमपणे आणि खंबीरपणे उभं राहतं. आणि म्हणून ह्या सगळ्या चॅलेंजेस किंवा ह्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना तोंड देणं सोपं जातं.
0: कुटुंबातली एकी अशा वेळेला कामाला
1: येते, नक्कीच कामाला येते. आणि कुटुंबामध्ये परस्परांशी कसं वागलं पाहिजे, एकमेकांशी संबंध कसे निर्माण करायचे, कसे टिकवायचे, वाढवायचे, परिस्थिती कशी हाताळायची, ही गोष्टी कुटुंबामध्ये शिकवल्या जातात. त्याचबरोबर मूल्य शिक्षण जे समाजासाठी खूप आवश्यक आहे ते मूल्य शिक्षण पण दिलं जातं. आपण आत्ता जे म्हणतो आहोत की कुटुंब हा समाजाचा गाभा आहे, तर ॲक्च्युली असं आपण म्हणता येईल की उत्तम कुटुंब म्हणजे उत्तम समाज, उत्तम समाज म्हणजे उत्तम राष्ट्र. तर त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कुटुंब हे एक महत्त्वाचं युनिट आहे असं मला वाटतं.
0: तर मूल्य शिक्षणाबद्दल तुम्ही सांगत होतात, तर मूल्य शिक्षणाबद्दल एखादं उदाहरण देऊन आम्हाला समजावून सांगता येईल का?
1: आपण तसं रोजच्याच व्यवहारामध्ये कुठले प्रसंग घडतात तेव्हा आपण मुलांना नकळत आपल्या मूल्य शिक्षण देत असतो. म्हणजे मला यासंबंधी एक उदाहरण असं आठवतं माझ्या मुलांच्या शाळेच्या वेळेला की त्यांचे डबा घेऊन जातात मुलं, तेव्हा इतर मुलांना आपल्या डब्यातलं आवडलं तर ते खातात, मग कधी कधी जबरदस्तीने खातात. तर त्यावेळेला आपली मुलं घरी येऊन जर तक्रार करत असतील तर आपण त्यांना सांगतो की अरे शेअरिंगचं काय महत्व आहे, आपण एकमेकांना कसं ते दिलं पाहिजे आणि यातून तुमची मैत्री कशी वाढली पाहिजे हे त्यांना शिक्षण आपण देतो. म्हणजे कोणत्या गोष्टीला आपण ऍक्सेप्ट करायचं, कोणती गोष्ट स्वीकारायची आणि कोणत्या गोष्टीसाठी विरोधात उभं राहायचं ह्याचं शिक्षण ह्या एका प्रसंगातून आपण मुलांना देतो. किंवा आणखी एक प्रश्न घरच्या बाबतीतच आठवतो की माझ्या मुलाला एकदा एका मुलाने मारलं, मग तो रडत घरी आला, तर मी त्याला म्हटलं मार खाऊन रडत घरी यायचं नाही, तू कुणालाही मारायचं नाहीस पण जर तुला कोणी मारलं तर तू त्याला मारायचं, नाही तर मग घरी येऊन माझा मार खायचा. तर हे बरोबर चूक हा भाग वेगळा आहे पण हे सुद्धा एक प्रकारे मूल्य शिक्षणच आहे.
0: म्हणजे तू घाबरला नाही पाहिजे, तुला जे पाहिजे ते तू सांगितलं
1: पाहिजे, तुझं म्हणणं तुला मांडता आलं पाहिजे, तुझी चूक नसेल तर तुला ते लोकांच्या समोर मांडून होता आलं पाहिजे. तर अशा आपण छोट्या छोट्या प्रसंगातून मुलांना मूल्य शिक्षण देतो. त्याला मूल्य शिक्षण असं मोठं हेडिंग जरी नसलं तरी पण त्यातनं आपण त्यांना शिकवतो समाजात कसं वावरायचं आणि समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक कुटुंबातून तयार होतो असं मला वाटतं की समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक तयार करणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे.
0: तर आता आपण कुटुंब याविषयी बोलतोय तर त्याचे प्रकार काय सांगता येतील?
1: पूर्वी आपल्याला एक ढोबळ मानाने एवढंच माहिती होतं की एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त, संयुक्त आणि विभक्त अशा दोनच कुटुंब पद्धती आपल्याला माहीत होत्या. पण कालानुसार आता इतके प्रकार झाले आहेत कुटुंब पद्धतीचे सुद्धा की एक एक्सटेंडेड कुटुंब पद्धती असते, म्हणजे आपले जे इतर नातेवाईक असतात आई वडील आणि यांच्या व्यतिरिक्त ते सगळे त्याच्यामध्ये येतात. किंवा ब्लेंडेड फॅमिलीज हा एक प्रकार आहे, सिंगल पेरेंट किंवा चाइल्डलेस फॅमिलीज, सेम सेक्सच्या फॅमिलीज, मातृसत्ताक फॅमिली, पितृसत्ताक, अशा विविध प्रकारे कुटुंबाचं वर्णन केलं जाऊ शकतं. आणि अशी कुटुंब आता अस्तित्वात यायला लागली आहेत, त्यामुळे हे कुटुंबाचे प्रकार तयार झाले.
0: हे प्रकार निर्माण झाले त्याबद्दल काय सांगता येईल?
1: आत्ताच मी म्हटलं तसं की परिस्थिती बदलली, शहरीकरण आणि रोजगाराची साधनं खेड्यांमध्ये ग्रामीण भागात राहिली नाहीत, मग ती मुलं शहरात जातात नोकरीसाठी पण आई वडील मात्र गावात राहतात. मुलं सुद्धा शहरात गेल्यावर दोन मुलं असेल तर ती एकत्र राहत नाहीत, कदाचित एकाचं ऑफिस एकीकडे एकाचं एकीकडे असतं, मग दोघांना ते लांब पडतं, म्हणून ते तिथे गेल्यानंतर पण वेगळे राहतात. तर अशी जी कारणं आहेत, आणि दुसरं म्हणजे शिक्षणामुळे एक अवेअरनेस आलेला आहे स्वतःच्या हक्कांबद्दल.

0: जबाबदारी बद्दल एक वेगळा अवेअरनेस निर्माण झालेला आहे. सो आजकाल आपण जी स्पेसची भाषा बोलतो
1: आणि कामाच्या वेळा
0: हा पण महत्वाचा भाग आहे. प्रत्येकाला स्पेस हवी असते. त्यानंतर हक्कांची जाणीव झाली आहे, स्वातंत्र्याची जाणीव झालेली आहे. करिअरमुळे सुद्धा काही वेळेला तुम्ही आता जसं म्हणालात की कामाच्या वेळा वेगळ्या असतील तर मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहिलेलंच केव्हाही चांगलं असतं. तर ह्या सगळ्या कारणांमुळे आणि शेवटी पाश्चात्यांचं अनुकरण हा पण एक भाग त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळेही अशा प्रकारची कुटुंब निर्माण झालेली आहेत. त्याच्यामध्ये निओ लोकल हा एक भाग आहे, बाय लोकल असा एक भाग आहे. तर निओ लोकल कुटुंब म्हणजे असं की ज्यांच्या जवळ पत्नी किंवा पती दोघांचेही आई वडील राहत नाहीत, फक्त ते पती पत्नी आणि मुलं असे राहतात. म्हणजे ज्याला आपण विभक्त कुटुंब म्हणायचो त्याला आता निओ लोकल म्हणतात. किंवा बाय लोकल म्हणजे मुलीचे आई वडील, पत्नीचे आई वडील किंवा पतीचे आई वडील दोघांपैकी एक पेअर जर मुलांसोबत राहत असेल तर त्याला बाय लोकल म्हणायचं. अशा वेगवेगळ्या संकल्पना आणि संज्ञा आजकाल आलेल्या आहेत.
1: पूर्वीची कुटुंब व्यवस्था आणि आजची कुटुंब व्यवस्था याबद्दल काय सांगाल?
0: तर जसं मी म्हटलं की पूर्वीची म्हणजे एकत्र किंवा संयुक्त कुटुंब आणि आताची म्हणजे विभक्त, असं आपण थोडं ढोबळमानानेच त्याबद्दल बोलू शकतो. आणि त्यामध्ये पण विभक्त म्हणजे साधारणपणे आता मी जसं म्हटलं की निओ लोकल जे आहे तसेच बहुतेक तशीच मुलं राहतात. तुम्ही आता आपल्या संभाजीनगरमध्ये पाहिलं तर दर तिसऱ्या घरातली मुलं पुण्याला मुंबईला कुठेतरी आहेत आणि आई वडील फक्त इथे राहतात.
1: अगदी.
0: तर असं जेव्हा असतं त्यावेळेला संयुक्त कुटुंब मध्ये जी आपल्याला आर्थिक सुरक्षा मिळते, भावनिक सुरक्षा मिळते, सामाजिक सुरक्षा मिळते ती मिळत नाही मग या ठिकाणी. आणि कामांची वाटणी पण होत नाही वेगवेगळ्या वेळेला. आता आपण मगाशी बोललो तसं एखाद्या अडचणीच्या वेळी एखाद्या क्रिटिकल आजारामध्ये सगळा सपोर्ट मिळणं अवघड होऊन जातं खूप. आणि ज्येष्ठ लोक जे असतात त्यांना सुद्धा एकटं राहावं लागतं. त्यांना सुद्धा आपल्या परंपरा ज्या असतात त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं खूप अवघड जातं. पण एकत्र कुटुंब पद्धती जेव्हा असते त्यावेळेला साधारणपणे असं चित्र दिसतं की पुरुष बाहेरची कामं करतात आणि स्त्रिया घरातली करतात. त्यामुळे त्या कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांना जे एक्सपोजर मिळायला पाहिजे ते त्यांना तिथे मिळत नाही. त्या बहुतेक
1: प्रसंगी
0: करण्यातच त्यांचा वेळ जातो आणि तसंच अपेक्षित असतं. म्हणजे त्यामुळे त्यांना जे काही स्वातंत्र्य आहे त्यांच्या शिक्षणाचा जो उपयोग व्हायला हवा आहे, त्यांच्या विचारांचा उपयोग व्हायला पाहिजे, त्यांच्यातली प्रगल्भता वाढायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मात्र एकत्र कुटुंबात कधी कधी होत नाहीत. पण कालानुरूप, वातावरणानुरूप, व्यक्तीनुरूप आणि विचारानुरूप असे वेगवेगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे सगळीकडे असंच असेल असं नाही. हा काही ठोकळेबाज नाहीये, हे काही सायन्स नाही की इथे असं म्हणजे असंच असेल. ज्या ठिकाणी ओपन माइंडेड लोक असतील तिथे तसं होणार नाही एकत्र कुटुंब पद्धती जरी असली तरी. तर असा फरक पडेल. पण एक ढोबळमानाने पाहिलं तर स्त्रियांना थोडंसं अधिक
1: घरात लक्ष
0: एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये द्यावं लागतं.
1: तर आता तुम्ही जे बोललात त्यावरून असं लक्षात येते की दोन्ही म्हणजे विभक्त कुटुंब किंवा एकत्र कुटुंब पद्धती याच्यामध्ये दोन्हीमध्ये काहीतरी थोडंसं त्रासदायक काहीतरी आहे आणि काहीचे फायदे पण आपल्याला मिळत आहेत.
0: बरोबर.
1: तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की त्यात आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळावेत या गोष्टींचे?
0: फायदे म्हणजे असं की दोन्ही कुटुंब पद्धतीमध्ये काहीतरी म्हणजे कोणत्याही गोष्टीत काही फायदे काही नुकसान असतंच. तर त्यावरती आपल्याला काहीतरी उपाय काढता येतो का हे पण पाहू शकतो आपण. की जेव्हा वृद्ध एकटेच राहतात, आता जसं बोललो आपण की दर तिसऱ्या घरामध्ये वृद्ध संभाजीनगरमध्ये दोघंच राहतात, तर मग अशा वेळेला वृद्धांसाठी डे केअर सेंटर्स असतात. तिथे वृद्ध जाऊन त्यांचं करमणूक किंवा त्यांचं जे काही सोशलायझेशन आहे, संवाद साधायचा असतो त्यांना एकमेकांशी, माणसं हवी असतात, तर ते त्यांचं तिथे होऊ शकतं. किंवा काही चांगले वृद्धाश्रम सुद्धा आहेत. ती पण संकल्पना आजकाल खूप जोर धरते की सगळं चांगलं आहे, घरी व्यवस्थित आहे, पण वृद्धाश्रमात राहतात लोक. त्याचं कारण असं की त्यांना तिथे समवयस्क लोक मिळतात, त्यांना तिथे करमणूक असते, त्यांना तिथे मेडिकल फॅसिलिटीज असतात, म्हणून ते राहतात. तर ही संकल्पना पण आजकाल जोर धरायला लागलेली आहे. आम्ही आमच्याकडे एक असा प्रयोग केला की असे जे आम्ही आहोत सगळे आमच्या कॉलनीमध्ये त्यांच्यासाठी आम्ही एक मैत्री जंक्शन म्हणून एक कट्टा सुरू केला आहे. मग त्या माध्यमातून आम्ही मध्ये मध्ये भेटतो सगळेजण. कधी सिनेमाला जातो, कधी कुठल्या देवाला जातो, कधी तरी एखादं व्याख्यान ठेवतो, कधी कुणाची भेट घडवून आणतो. अशा प्रकारचे उपक्रम जर कॉलनीमध्ये झाले तर वृद्धांना एकटं वाटणार नाही. पण जेव्हा वृद्ध आणि मुलं वेगळ्या ठिकाणी राहतात तेव्हा त्यांच्या मुलांना म्हणजे नातवंडांना आजी आजोबांचा सहवास मिळत नाही. त्यांना बरेचदा डे केअरमध्ये ठेवावं लागतं, त्यांना वेगवेगळे क्लासेस लावावे लागतात. पण त्याची ती एक अपरिहार्यता आहे आहेस त्याच्यामध्ये आणि त्याचे पण काही फायदे आहेत. म्हणजे डे केअर मध्ये ठेवलं म्हणजे अगदी एकदम दुःखद गोष्ट आहे असं काही मला वाटत नाही, की त्यातून मुलांना म्हणजे लोकांशी बोलण्याची खूप चांगली सवय होते. मुलं

0: नीट होतात. तर सोशलायझेशन उत्तम होतं, सोशल स्किल्स चांगले त्यांचे डेव्हलप होतात त्याच्यामध्ये. तर असं म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, हे वाईट किंवा हे चांगलं असं धरण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि ह्याच्यावरती आणखी आता आजकाल आपण पाहतोय की कोविड पासून अनेक म्हणजे आपल्याला माणसाची किंमत कळालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की माणसं माणसाला गरजेची आहेत, तर तसं ते आपल्याला त्यावेळेला कोविडमध्ये लक्षात आलेलं आहे. तर त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप असतो, मग त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते एकमेकांची चौकशी करतात, आज काय घडलं, मग एखादा फोटो टाकतात, हे करतात किंवा मेसेजेस करतात,
1: कम्युनिकेशन करण्याचा
0: प्रयत्न करतात, व्हिडिओ कॉल्स करतात. जसं आता आमच्या घरी आम्ही आठवड्याला एक व्हिडिओ कॉल सगळ्यांचा असतो, सगळे मिळून आम्ही त्या व्हिडिओ कॉलवर एक अर्धा तास पाऊण तास बोलतो. ते सगळं कम्युनिकेशन होतं आणि एक बॉन्ड जो असतो तुमचा तो कायम राहतो किंवा नवीन बॉन्ड क्रिएट होतो असं आपल्याला दोन्ही म्हणता येईल. आता वृद्धांच्या दृष्टीने सुद्धा आपण पाहतोय की गीता ज्ञानेश्वरीचे वर्ग खूप ऑनलाईन चालतात कोविड पासून, किंवा गाण्याचे क्लासेस करता येतात, गीता शिकता येते, पॉटरी मेकिंग किंवा व्यायाम करणं, संस्कृत शिकणं, असे अनंत प्रकारचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. त्यातून तुम्हाला वृद्धांनाही फायदा घेता येऊ शकतो आणि जसं मुलं एकटी राहत असतील तर मुलांना सुद्धा त्यातनं शिक्षण घेता येऊ शकतं. काही फायदे काही तोटे
1: प्रत्येकच
0: ठिकाणी आहेत.
1: आता कुटुंबामध्ये मुख्य कोण असतं तर पती पत्नी, तर या पती पत्नींचे संबंध दृढ व्हावेत यासाठी काय करायला?
0: आता पती पत्नी हे मुख्य असतात हे बरोबरच आहे, पण कुटुंब विभक्त असो संयुक्त असो किंवा मगाशी आपण म्हणालो जसं निओ लोकल बायो लोकल कोणत्याही प्रकारचं असलं किंवा कोणतीही चार माणसं जर एकत्र राहत असतील तर त्यासाठी आपल्याला जे करावं लागतं तेच खरं म्हणजे पती पत्नींना करावं लागतं. पण पती पत्नींवरती आपण विशेष बोलतो कारण तो त्यांचा त्या कुटुंबाचा पाया असतो. त्यांचे संबंध कोणत्याही प्रकारचं लग्न असलं तरी पण काही गोष्टी समान असतात. लव्ह मॅरेज असेल तर अगोदरच त्यांचं नातं निर्माण झालेलं असतं, अरेंज मॅरेज असेल तर नंतर नातं निर्माण होतं. पण नातं ते नंतर जे निर्माण झालेलं आहे किंवा आधी निर्माण झालेलं आहे त्याला फुलवावं लागतं
1: नक्कीच,
0: हे दोन्हीमध्ये कॉमन आहे. त्यानंतर ते नातं टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात हेही दोन्हीमध्ये कॉमन आहे, कुठल्याही प्रकारचं लग्न झालं तरी. तर त्यासाठी ठरवून दोन्ही बाजूनी प्रयत्न करावे लागतात. आता कालच मी पेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं कुठल्या तरी नाटकाबद्दल त्यांनी लिहिलं होतं, पण ते लिहिताना त्यांची सुरुवात अशी होती की आजकाल मराठीमध्ये सगळे कौटुंबिक नाटकं येतात आणि त्या सगळ्या नाटकांचा विषय हाच आहे, पती पत्नी संबंध, पती पत्नींचा घटस्फोट असेल, त्यांचं वैचारिक मतभेद असेल ह्याच्यावरच येतात. तर मराठी रंगभूमी इथेच अडकून बसली आहे का, ह्याच्या पुढे जाणार नाहीये का, त्याचा असा अर्थ घ्यायचा का, असं होतं. पण त्यात मला दुसरी बाजू अशी दिसली की हा प्रश्न इतका चिघळला आहे का, त्यामुळे ह्याच्यावर मराठी नाटकं निघत आहेत का, असं सुद्धा मला त्यात एक जाणवलं. तर अशा प्रसंगी आपल्याला काउन्सेलरची भूमिका खूप महत्वाची ठरते. आणि ह्याच्यासाठी एक छान खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी शिकले आहे की जॉन गॉटमन नावाचा एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट होता आणि त्याची जी थिअरी आहे ती खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि उपयुक्त पण आहे. पण अजून ती थिअरी सांगण्यापूर्वी मला हे एक विशेष नमूद करावं असं वाटतं की अजून आपल्याला काउन्सेलरकडे जाणं हे इतकं सहज नाहीये. आपल्याला एक कसं त्याचं सामाजिक कुठेतरी अडचण आहे, एक सोशल स्टिग्मा आहे, काउन्सिलरकडे गेलो म्हणजे आपलं काहीतरी बिघडलं, आपलं काहीतरी बिघडलं म्हणजे आपला काहीतरी दोष आहे. तर असं खरं म्हणजे नाहीये, हळूहळू जनजागृती होते आहे आणि बऱ्याचदा सिनेमा आणि सिरियल्स मधून पण ते काउन्सिलरचं महत्व सांगतायत. तर ती एक मला खूप चांगली गोष्ट वाटते. परवाच मी एक सिरियल पाहिली तर त्यात त्यांनी अगदी खास 5 मिनिटं घेऊन काउन्सिलरचं काय महत्व आहे ते त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टीत हा स्टिग्मा जो आहे तो कमी होईल असं मला वाटतं. आता आपण गॉटमनच्या थिअरीकडे जाऊ. गॉटमनचा एक लव्ह मॅप आहे. लव्ह मॅप म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या अंतरंगाची ओळख. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी एक टीव्ही शो होता आणि मग त्याच्यात असं विचारायचं की तुमच्या बायकोचा आवडता रंग कोणता, मग तिच्या शाळेचं नाव काय, मग नवऱ्याच्या फर्स्ट इयरच्या कॉलेजमधल्या मित्राचं नाव काय. तर हा थोडासा तोच प्रकार आहे की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल किती माहिती आहे, त्याच्या अंतरंगात तुम्ही कुठपर्यंत खोल गेलेले आहात हे जाणून घेण्यासाठी गॉटमननी एक लव्ह मॅप दिलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये 20 प्रश्नांची प्रश्नावली आहे ती. आणि मग त्यांनी त्याच्यात रँकिंग केलं की एवढे प्रश्न असे रँक असेल, 10 प्रश्नांच्या वर असेल उदाहरणार्थ, तर तुमचा एकदम मजबूत पाया आहे तुमच्या लग्नाचा. थोडं कमी असेल तर तुम्हाला थोडं काम
1: डेव्हलप करावं लागेल,
0: आणखी थोडं कमी असेल तर आणखी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. अशा पद्धतीने खूप म्हणजे छान त्यांनी अगदी दिलेलं आहे. त्यातून आपल्याला काउन्सिलरच्या माध्यमातून आणि ह्या लव्ह मॅपच्या माध्यमातून, काउन्सिलर ते लव्ह मॅप तुम्हाला देतात आणि तुम्ही त्यावरनं ते काउन्सिलर तुमच्या विवाहाची आजची

0: स्थिती काय आहे, सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊन मग तुम्हाला तो मार्गदर्शन करू शकतो. तर यामध्ये त्यांनी आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत गॉटमननी की बाबा नेमकं पटेन असं कुठे होतं किंवा घटस्फोटापर्यंत कधी गोष्टी जातात. तर तुम्ही एकमेकांवर खूप टीका करायला लागलात किंवा सारखं तुम्ही स्वतःला वाचवणं डिफेन्सिव्ह तुम्ही सतत राहिलात किंवा एकमेकांशी बोलणंच बंद करून टाकलं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला
1: घटस्फोटापर्यंत
0: जातं. म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. त्या कशा टाळता येतील तर त्याची पण काही काही त्यांनी चांगली उदाहरणं दिलेली आहेत. की समजा एखादी स्त्री आहे आणि तिला एखादं काम तिचं ऑफिसमधलं वेळेत झालं नाही पूर्ण आणि ती घरी आल्यावर नाराज झाली. मग पतीने विचारणं अपेक्षित आहे की बा तू का नाराज आहे. काही वेळेला विचारत नाहीत पती, काही त्यांचं लक्षही नसतं किंवा दोन्ही बाजूनी असतं हे अर्थात. विचारलं की बाबा काय झालं, मग तिने सांगितलं की मला आज माझं काम वेळेवर पूर्ण झालं नाही म्हणून माझे जे वरिष्ठ होते ते मला रागावले. मग दोन बाजूनी संवाद होऊ शकतो. एक तर पहिला संवाद असा असू शकतो मग तू का नाही केलं वेळेवर, तुझी नेहमीची हीच पद्धत आहे. ही काय पद्धत आहे, आपल्या ऑफिसचं काम आपण नको सांभाळायला, त्याच्यासाठी आता तू घरी येऊन रडत बसणार का. हा एक मार्ग असू शकतो. किंवा दुसरा मार्ग असू शकतो की ठीक आहे ह्या वेळेला झालं नसेल, नाहीतरी तुझ्यावर बरीच जबाबदारी होती या वेळेला, पण ह्याच्या पुढे तुला काय ह्या बाबतीत मदत लागेल ती मला सांग आणि तू काम वेळेवर करत जा. तर हा दुसरा संवाद आहे. तर गॉटमननी म्हटलंय की हा दुसरा संवाद करा तुम्ही, हा पहिला नका करू. त्यांनी तुमच्यातलं नातं आणखी दुरावतं.
1: बरोबर आहे.
0: किंवा वाद होतात, वाईट वाटतं आणि एकदा तुमचा जोडीदार दुःखी झाला की मग
1: एकदा दुखावला
0: की मग ते संबंध तुमचे बिघडतात. तर त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या संभाषणामध्ये पाच पाचास एक असा रेशो असला पाहिजे. कशाचा, तर पाच वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह बोललात तर एकदा तुम्ही निगेटिव्ह बोललात तर चालेल.
1: अच्छा.
0: म्हणून तुम्ही पाच वेळेला पॉझिटिव्ह बोला, तुमच्या जोडीदाराचं कौतुक करा, अप्रिशिएट करा. ते जे चांगलं करतात त्याचं अप्रिसिएशन करण्याची आपल्याकडे खूप पद्धत नाहीये की हा खरंच बाबा हे तू खूप छान केलं, ह्याचा असा फायदा झाला,
1: तू हे केलं म्हणून मला फायदा झाला
0: किंवा मला खूप बरं वाटलं, मला खूप छान वाटलं. अशा प्रकारचे संवाद करण्याची आपल्याकडे पद्धत तशी नाहीये, पण ती आणली पाहिजे, केली पाहिजे असं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की आपण आजारी पडलं की डॉक्टरकडे जातो, तसं आपल्याला काही मनाची समस्या आली किंवा आपल्या रिलेशनशिपमध्ये समस्या आली तर आपण काउन्सिलरकडे जावं, हा एक भाग आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरला एखादं टॉनिक मागून घेतो ना. तसं जरी तुमचे रिलेशनशिप किंवा तुमचे नातेसंबंध खूप चांगले आहेत एकमेकांशी पती पत्नीचे, तरी सुद्धा आणखी त्याला कसं चांगलं करता येईल यासाठी सुद्धा तुम्ही काउन्सिलरकडे एक टॉनिक म्हणून जायला काहीच हरकत नाही.
1: म्हणजे समुपदेशन हे आपल्याला मदतच करेल,
0: अर्थात खूप जास्त मदत करेल.
1: मॅडम आत्ताच तुम्ही काउन्सिलर अर्थात समुपदेशक याच्या भूमिकेबद्दल बरीच माहिती सांगितली. तर एकमेकांची मतं ही वेगळी असू शकतात, अशा वेळेला समुपदेशकाची भूमिका काय असते किंवा समुपदेशन गरजेचं आहे का.
0: समुपदेशन गरजेचं आहे याचं कारण असं की जेव्हा कुठला तरी वाद होतो, म्हणजे वाद हे एक उदाहरण झालं, अशा अनेक गोष्टींसाठी समुपदेशन असतं. पण आपण आता पती पत्नी संबंधाबद्दल बोलतोय म्हणून मी पती पत्नी मधला वाद म्हणते. तर वाद दोन्ही म्हणजे वाद
1: होतो,
0: मतभिन्नता होते आणि दोघही आपापल्या जागी बरोबर असतात. म्हणजे आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की बायको दुःखी झाली आणि नवऱ्याने पहिल्या प्रकारचा संवाद केला की तू का गेलं नाही मग वेळेवर, तुला काय होतं, तुझी हीच पद्धत आहे वगैरे, तर तसा तो त्याच्या जागी बरोबरच आहे ना. चूक नाहीये, तो तिचं चुकलेलंच आहे,
1: पण ते फक्त सांगायची पद्धत
0: वेगळी आहे. ती जी पद्धत आहे ती तुम्हाला समुपदेशक शिकवतो.
1: अच्छा.
0: किंवा समुपदेशक हा तुमच्या त्रयस्थाच्या भूमिकेतून तुमच्या दोन्ही मतांकडे पाहतो आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये तो कुठेही त्याचा कुठलाही पूर्वग्रह नसतो किंवा ही बाई आहे ना ही नेहमीच ऑफिसमध्ये उशिरा जाते किंवा घरातली कामं सुद्धा हिला करायची सवयच नाहीये वेळेवरती, अशा प्रकारचा कुठलाही पूर्वग्रह समुपदेशकाच्या मनात नसतो. आणि तुम्ही ह्यात आणखी एक महत्वाची सगळ्यात गोष्ट की समुपदेशकाला गोपनीयतेचं खूप जास्ती बंधन आहे. म्हणजे आज तुम्ही मला एखादी तुमच्या मनातली गोष्ट सांगितली तर मी ती दुसऱ्या कुणालाही सांगणं ही इथिक्सच्या अगेन्स्ट आहे. त्यामुळे तुम्हाला ती तुमची गोपनीयता ही पाळली जातेच.
1: समुपदेशक आणि आपण या
0: दोघांमध्येच असते ती. आणि मग तो समुपदेशक तुम्हाला त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहून सांगतो की कसं तू
1: प्रश्न कसा
0: सोडवायचा. एक जनरली आपल्याला असं दिसतं की समुपदेशक म्हणजे सल्लागार, अशी असं एक सर्वसाधारणपणे मत असतं, तर सल्लागार नाही, समुपदेशक कोणताही

0: सल्ला देत नाही, तो तुम्हाला त्याच्या भूमिकेत जाऊन
1: वागण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा
0: सांगण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा दुसऱ्याच्या भूमिकेत जायला शिकवतो. की जेव्हा कुठल्याही प्रकारचे संबंध येतात ना, तेव्हा त्याच्यामध्ये आपण जे एम्पथी किंवा सहवेदना म्हणतो आपण, समवेदना किंवा सहवेदना, तर ती फार महत्वाची आहे. की वॉक अ माईल इन अदर शूज, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये जाऊन, तुमच्या भूमिकेत जाऊन मी बघायचंय की काय तुम्हाला वाटत असेल. म्हणजे जेव्हा नवरा म्हणतो तिला की बाबा तुला तुझी हीच सवय, मला हेच आवडत नाही तुझं, आणि तू नेहमी सगळे कामं टाळाटाळ करते, उशीर करते, तेव्हा तिला काय वाटेल हे जर त्या नवऱ्याला समजलं तर तो या पद्धतीने बोलणार नाही. तर ही एम्पथी आहे की तिच्या भूमिकेत जाऊन तिचं काय आहे, मग तिला घरातलं पण पाहावं लागतं, भाजी आणावी लागते, आईवडिलांचं पाहावं लागतं, मग तिला उशीर होणार आहे, तर तो उशीर कसा कमी करता येईल, यासाठी मी काय करू शकतो, या भूमिकेतून जर आपण पाहिलं तर त्याला म्हणता येईल आपल्याला एम्पथी. आणि स्वीकारार्हता, ऍक्सेप्टन्स, जी परिस्थिती आहे, जी व्यक्ती आहे, तिला एकदा आपल्याला ऍक्सेप्ट करणं हे पण खूप गरजेचं असतं.
1: मॅडम, तुम्ही कुटुंब संस्थेमध्ये समुपदेशनाचं सुद्धा महत्व खूप छान पैकी आम्हाला समजावून सांगितलं, तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: मला असं वाटतं की आपल्या आपण असं म्हणतो की आपल्याकडे जे संयुक्त कुटुंब पद्धती आहे किंवा एकत्र कुटुंब पद्धती, ती लोप पावत चालली आहे, पण ती अजून लोप पावली नाही आहे, त्या मार्गावर आहे आणि तिचं स्वरूप बदललेलं आहे. आणि इतकंही काही वाईट परिस्थिती अजून आलेली नाही, आपण अजून तिला थांबवू शकतो. आणि त्या थांबवण्यासाठी आपण काही काही छोट्या छोट्या छान गोष्टी करू शकतो. आपण प्रत्येक कुटुंबामध्ये, म्हणजे ते एकत्र असो की विभक्त, की काही छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एकत्र करा. म्हणजे एकत्र एखादा पदार्थ तयार करा, रोजचं पाटपाणी तुम्ही एकत्र घ्या जेवायला बसताना, मागचं आवरण तुम्ही एकत्रपणे करा, 15 मिनिटं रोज रात्री सगळ्यांनी मिळून फिरायला जा, दर महिन्यात एखादा सिनेमा एकत्र घरी बसून पहा. म्हणजे कोणती तरी एखादी असा उपक्रम, एकत्र बैठे खेळ खेळणं किंवा एकत्र कोडी सोडवणं, शब्दांची अंताक्षरी करणं, पेपरचं एडिटोरियल वाचणं, दररोज
1: एकमेकांचे अनुभव शेअर
0: करणं, हा हे तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की माझ्या घरी माझं मूल्य शिक्षण किंवा माझं एकंदर विचारांची बैठक ही आमच्या घरी आमच्या डायनिंग टेबलवर तयार झाली. कारण आम्ही रात्री सोबत जेवायचो तेव्हा आम्ही एकमेकांशी सगळं शेअर करायचो. आमचे वडीलही आम्हाला सांगायचे आज दिवसभरात काय घडलं, मग कॉलेजमध्ये काय घडलं, कसा प्रसंग आला तो त्यांनी कसा हँडल केला, आईला काय प्रसंग आले दिवसभरात ते तिने कसे हँडल केले,
1: अडचणींना कसे सामोरे
0: गेले, ह्यातून आमचं खरं तर शिक्षण झालेलं आहे. तर हे सोबत जेवणं हा एक मोठा भाग आहे, तो सर्वांनी जरी तेवढा जरी केला, आणि त्या काळात ते मोबाईल वगैरे सगळे बाजूला ठेवून देवायचे, एवढं जरी केलं ना तरी पण एक खूप छान संबंध प्रस्थापित होऊ शकतात. आणि असे काही कुटुंबाचे नियम सुद्धा तयार करतात की बाबा आणि ते असं कुठेतरी लावणं, एक त्याचं पोस्टर करून की सगळ्यांचा आदर केला पाहिजे, किंवा कामांची वाटणी केली पाहिजे, किंवा प्रत्येकाची प्रायव्हसी जपली पाहिजे, किंवा याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट अशी आहे की समस्या तुमच्यामध्ये कुठे वाद निर्माण होत असतील, एखादा प्रश्न निर्माण होत असेल, तर तो चिघळू देऊ नका, तो ताबडतोब सोडवा, बोला एकमेकांशी आणि ताबडतोब सोडवून द्या, त्याला मोठं रूप देऊ नका. किंवा एकमेकांचं कौतुक करूया असाही एक नियम करू शकतो. परंपरा जपू, बदल स्वीकारू. परंपरा जपायच्या म्हणजे तरुण पिढीने जपायच्या, आणि बदल हे पुढच्या पिढीने, ज्येष्ठांच्या पिढीने
1: स्वीकारायचे.
0: किंवा आनंदाचे क्षण साजरे करू, किंवा आपणची भावना ठेवू. आपण आणि आपलं ह्या शब्दात इतकी जादू आहे असं मला वाटतं की तुम्ही समजा माझ्या घरी आलात आणि मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे ना मागे एक छान झाड लावलेलं आहे, आता ते तुम्ही आपलं म्हटलं म्हणजे काय घर तुमचं नाही झालं, पण तुम्हाला एक असं एक फील येतो की
1: मला त्यांनी आपलं
0: म्हटलं, मी ह्यांच्या घरातली एक सदस्य आहे. हा जो फील आहे, ही जी एक भावना आहे, जाणीव निर्माण होते, ती फार महत्वाची. तर हे दोन, आपण आणि आपलं, हे जादुई शब्द आहेत असं माझं मत आहे.
1: ते जास्तीत जास्त कुटुंबामध्ये
0: वापरले गेले पाहिजे. हे माझं आहे, हे तिचं आहे, तुझे आई वडील आले असं नाही.
1: अच्छा,
0: हा तुझे आई वडील आले असं नाही, ही तुमची सून आहे असं नाही, ही तिचं जे काय नाव असेल, समजा एक्स नाव असेल, जसं मानसी, ही आमची मानसी, ही माझ्या आईची सून आहे, किंवा असं न म्हणता ही मानसी, ही आमची मानसी.
1: हा असं म्हटलं,
0: असं म्हटलं तर त्यातनं खूप फरक पडतो. अनेक गोष्टींमध्ये हे आपल्याला वापरता येतं. शेवटी मी असं म्हणेन की आपली जी भारतीय संस्कृती आहे, तर त्यामध्ये आपण आपल्या संसदेच्या प्रवेशद्वारावरच लिहिलेलं आहे

0: वसुधैव कुटुंबकम, आणि वसुधैव कुटुंबकम हे मानणारीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे बदलत्या रूपात आपली कुटुंब आणि आपली कुटुंब पद्धती सुरक्षित ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण कुटुंब हा समाजाचा गाभा आहे. नमस्कार.
1: कुमुद गोरे मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि कुटुंब या विषयावर आपल्या श्रोते मैत्रिणींशी खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: मीही आकाशवाणीची आणि आपल्या सर्व मैत्रिणींची खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. आजची आपली रेसिपी आहे घरच्या घरी बनवलेली प्रोटीन पावडर. मैत्रिणींनो, बाजारात अनेक प्रकारच्या प्रोटीन पावडर मिळतात. मात्र आपण जर घरी तयार केलेली प्रोटीन पावडर आपल्या घरातल्यांसाठी बनवली तर ती स्वस्त आणि मस्त तर असतेच. शिवाय ती घरच्या घरी बनवलेली असेल आणि त्यात आपल्या माणसांसाठी बनवलेली असल्याचा चिमूटभर स्वाद अधिक असेल. आणि त्यामुळे आपल्या माणसांना आपण जर ती रोज एक चमचा दिली तर सर्वच छोट्या मोठ्या आजारांना सोडचिठ्ठी मिळेल. तर बघा या प्रोटीन पावडरची जादू. मैत्रिणींनो, प्रोटीन पावडर बनवण्यासाठी साहित्य: शेंगदाणे एक वाटी, एक वाटी छान स्वच्छ फुटाणे, एक वाटी मखाने, थोड्या थोड्या प्रमाणात काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता, सूर्यफूल, कलिंगड, खरबूज आणि भोपळ्याच्या बिया, जवस, ओट्स प्रत्येकी 2 चमचे, 1 चमचा खसखस, 2 चमचे खारीक पावडर, 1 चमचा वेलची पावडर आणि 1 वाटी खडीसाखर. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल साहित्य तर खूपच जास्त आहे. अहो, पण यापासून जी प्रोटीन पावडर बनणार आहे त्यातून कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळणार आहे. कोणत्याही आजारात किंवा आजार नसलेल्या माणसाला एक उत्तम प्रोटीन आहे ते. तर प्रथम मंद गॅसवर शेंगादाणे, फुटाणे, मखाने छान खरपूस भाजून घ्या. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांचे तुकडे मंद गॅसवर भाजून घ्या. तेल, तूप याचा अजिबात वापर करू नका. त्यानंतर सर्व प्रकारच्या बिया, जवस, ओट्स आणि खसखस थोडीशी भाजून घ्या. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक करून घ्या. त्यात थोडी खारीक पावडर आणि वेलची पावडर घाला. झाली तुमची प्रोटीन बॉटल तयार. बाजारात अतिशय महाग मिळत असलेली प्रोटीन पावडर घरच्या घरी स्वस्तात आणि आरोग्यदायी नक्कीच असेल. ही पावडर वर्षभर टिकते. चला, आपल्या घरातल्या आवडत्यांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा आरोग्यदायी प्रोटीन पावडर घरातल्या सर्वांची सर्व आजार सुटका करण्यासाठी नक्कीच मदत करेल.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया आठवणीतील गाव भीमाशंकर. लेखन स्नेहल कुलकर्णी यांचं.
1: नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहल कुलकर्णीचा आपणा सर्वांना नमस्कार. आज सकाळी रोजच्या सवयीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत होते. एप्रिलचा शेवटचा आठवडा असल्यामुळं शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या होत्या, त्यामुळं वर्तमानपत्रात विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराच्या जाहिराती येणं सुरू झालं होतं. प्रत्येक जाहिरातीचा उद्देश हाच होता, तुमच्या मुलांच्या सुट्ट्या आमच्या शिबिरात प्रवेश घेतला तर वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांची निर्मिती क्षमता वाढून त्यातून त्यांना जास्तीत जास्त आनंद मिळेल. अशा प्रकारच्या आकर्षक जाहिराती वाचताना माझ्या मनात विचार आला, आपल्या शालेय जीवनात आपण कुठल्याही शिबिरात प्रवेश न घेता आपल्या सगळ्या सुट्ट्या किती आनंददायी होत्या. अशा विचारानं माझं मन नकळतपणे माझ्या बालपणाच्या आठवणीत त्या आठवणींच्या गावात जाऊन पोहोचलं. सज्ज सारे रसिका आहे, क्षण आले अमृताचे, आकाशवाणीचा मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. रसिक श्रोत्यांना कळतील भाव माझ्या अंतरीचे, गोड मानून घ्या रसिक हो शब्द माझ्या आठवणीतील गावाचे. माझ्या शालेय जीवनातील सुट्टीतील दरवर्षीचे 2 महिने आणि दिवाळीतील 8

दिवस माझ्या आजोळी भीमाशंकर येथे अतिशय आनंदात आणि निसर्गाच्या सानिध्यात आजोळच्या सगळ्यांच्या प्रेमळ सहवासात गेल्यामुळे त्या दिवसांना मी आठवणींनी मंतरलेले दिवस असं म्हणते. सुट्टी सुरू होणार म्हणजे सुरेश मामा येऊन आम्हाला भीमाशंकरला घेऊन जाणार हे ठरलेलं असायचं. परीक्षा संपल्यानंतर 2 दिवसांनी मी व माझी लहान बहीण स्मिता मामाबरोबर आजोळी जाण्यासाठी सकाळी लवकर उठून एसटीनं प्रवासाला निघत असू. माझं आजोळ पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वं ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर हे आहे. माझ्या लहानपणी तिथपर्यंत जाण्यासाठी मंचरपासून लाल मातीचा रस्ता होता. 1975 ते 1990 काळात तिथे येणाऱ्या एसटीची संख्या खूपच कमी होती. एसटीमध्ये बसल्यानंतर रस्त्यावरील लाल मातीचा दुराळा पूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उडत असे. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, वळणावळणाचा घाटाचा रस्ता, मधून मधून रस्त्यात दिसणाऱ्या ओळखीच्या खुणा, तसंच रस्त्याच्या बाजूनं लाकडाचा भारा डोक्यावर घेऊन भरभर पावलं उचलत चाललेल्या कष्टकरी महिला, प्रवासात मामाबरोबरच्या गप्पा, अशा सगळ्या गोष्टींचा प्रवासात अनुभव आणि आनंद घेत आम्ही संध्याकाळपर्यंत भीमाशंकरला पोहोचायचो. मामाच्या घरी पोहोचलो की आजी लगबगीनं पोळीचा तुकडा आमच्यावरून ओवाळून पायावर पाणी घालत असे. त्या क्षणी प्रवासाचा पूर्ण क्षीण निघून जाईल. मैत्रिणींनो, हा एक सांस्कृतिक वारसाच म्हणता येईल. आजी आपलं प्रेमानं स्वागत करत असे. अशा प्रकारे प्रवासातून दमून भागून येऊन जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाची वाट बघत केव्हा झोप लागायची ते कळायचंच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे जात्याच्या आवाजानं मला जाग येत असे. आजी आणि मामीचं जात्यावरच्या ओव्यागात दळण दळणं सुरू असायचं. त्या ओव्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत. पहिल्या

0: fără, ulă cu ei natea, mama cile cără.
1: Ajiță dălăn suru ăsta, na, pahate paț văsta.
2: मंदिरातील काकड आरती सुरू होऊन घंटेचा आवाज यायला सुरुवात झाली की त्या आवाजानं आम्ही सर्वजण झोपेतनं उठून बसायचो. आजी आम्हाला सगळ्यांना दात घासण्यासाठी राखुंडी द्यायची. आम्ही तोंड धुऊन येईपर्यंत मामीने चूल सारवून त्यावर दूध गरम करायला ठेवलेलं असायचं. त्यानंतर तिची अंगणात सडा रांगोळीची तयारी चालत असे. आम्हाला दूध देऊन दोन्ही मामींचं सकाळचं काम सुरू होत असे. त्यानंतर सर्वजण मिळून सकाळच्या नाश्त्यावर ताव मारत असतानाच बंडा मामाची हाक कानावर यायची, चला लवकर लवकर आपण सगळ्यांनी मिळून पाणी भरायचं आहे, हंडा कळशी घेऊन लवकर विहिरीजवळ या. मामाच्या घरासमोर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारीच खूप मोठी विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. त्या विहिरीला मोक्षकुंड म्हणतात. सुट्टीत घरात खूप जण असल्यानं वापरण्यासाठी जास्त पाणी लागायचं, त्यामुळं आम्ही सगळे मिळून पाणी भरण्यासाठी मदत करायचो. मामाच्या घरापासून मोक्षकुंडापर्यंत आम्ही 6 ते 7 जण 5-5 फुटाच्या अंतरावर उभं राहायचो. बंडा मामा कुंडात दोर बादली सोडून रहाटानं पाणी शेंदून काढून हंडा कळशी भरून द्यायचा. आम्ही एकमेकांकडं हंडा कळशी देत 3 ते 4 मोठे ड्रम भरून पाणी भरायचो. आमची लहान भावंड छोट्या कळशा घेऊन आमच्या मागे पुढे करत असायची. पाणी भरताना डोक्यावर कळशी घेताना पाणी अंगावर सांडायचं, त्यामुळं आम्ही सगळेच थोडं थोडं ओलं व्हायचो. उन्हाळा असल्यामुळे पाणी अंगावर पडलं की आम्हाला खूप मजा यायची. एकमेकांशी गप्पा मारत, हसत खेळत, मजा करत पाणी कधी भरून व्हायचं हे आम्हाला समजायचंच नाही. त्यानंतर आजी सांगायची, चुलीवरच्या मोठ्या भांड्यात पाणी तापवून ठेवलं आहे, लवकर आंघोळ करून मंदिरात दर्शनाला जा. आम्ही एक एक करून सगळेच लवकर आवरून तयार झाल्यानंतर एक लोटाभर पाणी

बेलफूल घेऊन सगळी भावंड मंदिरात दर्शनाला जायचो. मामाचं घर मंदिराच्या शेजारीच असल्यामुळे आम्ही मोक्षकुंडाजवळच्या 10 ते 12 पायऱ्या उतरत असताना मोक्षकुंडातील कासव बघत मजा करत मंदिरात पोहोचायचो. भीमाशंकर मंदिराचं वर्णन करून सांगताना मी असं सांगेल, भीमाशंकराच्या मंदिराला आहे काळ्या पाषाणाची कोरीव कारागिरी. काळ्या पाषाणाची कोरीव नक्षी आहे मंदिराच्या प्रवेशद्वारी. श्री गजानन श्री गुरुदत्ताची मूर्ती आहे प्रवेशद्वारा शेजारी. मंदिराच्या गाभाऱ्यात गिरिजा समवेत स्वामी शंकराचं वास्तव्य आहे भूकैलासावरी. चिमाजी अप्पांची भव्य घंट आहे मंदिरा शेजारी. भीमाशंकराची कृपा आहे साऱ्या भाविक भक्तांवरी. मंदिराच्या सभा मंडपात गेल्यावर समोरच काळ्या पाषाणाच्या छोट्या चौथऱ्यावर शंकराचे वाहन नंदी विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना आधी नंदीला नमस्कार करायचा, त्यानंतर गणपती आणि दत्ताचं दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करायचा. शिवलिंगावर पाणी घातल्यानंतर बेलफूल वाहून परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मन भक्तिभावानं भरून येईल. भीमाशंकर भारतातील द्वादश ज्योतिर्लिंगांमधील 6वं ज्योतिर्लिंग, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेलं निसर्गरम्य मनमोहक असं अत्यंत पवित्र शिवक्षेत्र आहे. सह्याद्रीच्या कुशीत आहे चिमुकलं एक गाव, माझ्या आजोळचं आहे भीमाशंकर हे नाव. भीमाशंकराच्या भाळी लाल मातीचा टिळा, सखी पार्वतीला शोभे रान फुलांची माळा. भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचं उगमस्थान आहे. 13व्या शतकातील अतिशय पुरातन अशा सुबक कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिराचं सुंदर कोरीव काम, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, घनदाट जंगल तसंच शेकरू अभयारण्य यासाठी भीमाशंकर तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. भीमाशंकरावर आहे निसर्गाची मेहर नजर, तयस्थळे नांदे गिरिजा समवेत स्वामी शंकर. पौराणिक कथेनुसार या स्थानावर जेव्हा भगवान शिवानं त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला तेव्हा त्याच्या शरीरातून जो घाम वाहिला त्यातून भीमा नदी उगम पावली, म्हणून या क्षेत्राला भीमाशंकर नाव पडलं. शंकर आणि पार्वती हे दोघंही एकत्र लिंग रूपात अर्धनारी नटेश्वर या स्वरूपात या ठिकाणी आहेत. त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी शंकर आणि पार्वतीनं हे रूप धारण केलं होतं. त्रिपुरासुराच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी डाकिनी आणि शाकिनी त्रिपुरासुराशिवाय त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न घेऊन भगवान शिवाकडे गेल्या. भगवान शिवानं त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून भीमाशंकर तीर्थक्षेत्राला डाकिन्याम भीमशंकरम म्हणून ओळखलं जातं. साधारणपणे 18व्या शतकात श्री नाना फडणवीस यांनी या मंदिराचा सभामंडप आणि शिखर जीर्णोद्धार केला. मंदिराजवळ सर्व तीर्थ व मोक्षकुंडा अशी दोन कुंड आहेत. पावसाळ्यात ही दोन्ही कुंड पूर्ण भरतात. भीमाशंकर शिवमंदिरासमोरच आदिगुरु श्री गोरक्षनाथ यांचा मठ आहे. मठातील गुरु गोरक्षनाथ यांची छोटी मूर्ती अतिशय लोभस आणि देखणी आहे. इथे अनादि कालापासून अखंड धुनी चालू आहे. अनेक तपस्वींनी भीमाशंकराच्या पुण्यभूमीत येऊन आराधना केल्याचा इतिहास आहे. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही सर्वजण जाता जाता उषा मामीकडे जायचो आणि तिच्या घरात असलेल्या झोपाळ्यावर बसून मोठे मोठे झोके घेऊन झोका खेळण्याचा मनमुराद आनंद लुटायचो. खेळून थोडंसं खेळून झाल्यानंतर पुन्हा घरी आलो की मामा बरोबर त्याला मदत करायचो. त्या काळी मामाच्या घराच्या एका छोट्या खोलीमध्ये माझा धाकटा मामा पोस्ट ऑफिसचं काम चालवायचा. तेव्हा सकाळी 11 वाजताच्या एसटीनं पोस्टाची थैली यायची. थैली आणण्यासाठी आम्ही मामा बरोबर बस स्टँडवर जायचो. घरी आल्यानंतर मामा थैली उघडून त्यातील सर्व पत्र काढून आजूबाजूच्या परिसरातील लोकांना वाटप करायचा. त्यामधील एक पत्र डॉक्टर रेने बोर्जिस यांचं असायचं. ते पत्र घेऊन मामा MTDC च्या विश्रामगृहाकडे जायचा. आम्ही पण डॉक्टर रेने बोर्जिस यांना भेटायला मिळावे म्हणून जायचो. मला त्यांना भेटायला आवडत असे. त्यांना पत्र दिल्यानंतर आम्हाला बघून त्या आमच्याशी छान संवाद साधायच्या. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी भीमाशंकर अभयारण्यातील शेकरू ह्या वृक्षखारीच्या प्रजातीवर संशोधनाचं महत्वपूर्ण कार्य केलं आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाचं मानचिन्ह आहे. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी शेकरूच्या आहार प्रणालीवर PhD संशोधन केले आहे. त्यांच्या तिथल्या जंगलातील वास्तव्याविषयी मला नेहमीच कुतूहल वाटायचं. MTDC हून पत्र देऊन घरी आल्यानंतर राजूदादा त्यांच्याकडे असलेली बच्चे कंपनी जंगलात भटकंतीसाठी घेऊन तयारच असायचा. आम्ही पण आजी मामीला सांगून निघायचो.
निघताना आजी सांगायची, येताना तमालपत्र, फुलं, निरगुडीची पानं घेऊन या.

आम्ही सगळी वानरसेना अगदी उत्साहानं जंगलात जाण्यासाठी छोट्या पायवाट्याने जाताना जंगल वाटेची लाल माती, भर उन्हात जंगलातील भरगच्च झाडीमुळे असलेली शीतल छाया, तिथल्या वातावरणामुळे हवेतील गारवा याचा अनुभव घेत, एकमेकांशी गप्पा मारत, लहान भावंडांकडे लक्ष देत जंगलाच्या पायवाटेनं चालण्याचा आनंद अनुभवताना मामा तमालपत्र आणि निरगुडीच्या झाडाजवळ जाऊन आम्हाला हाक मारायचा आणि आम्हाला त्या झाडाची पानं तोडायला सांगायचा. त्यामुळे आम्हाला तमालपत्राचं झाड, निरगुडीचं झाड कसं असतं, त्याच्या पानांचा आकार कसा असतो याची माहिती मिळायची. पुढे जाताना साक्षी विनायकाचं मंदिर आलं की आम्ही दर्शन घेऊन तिथंच आजूबाजूचा निसर्ग बघत एकमेकांशी गप्पा मारत बसायचो. तिथं जवळच पाण्याचा झरा असल्यामुळे आम्ही सर्वजण पाण्यात खेळायचा आनंद लुटायचो. साक्षी विनायकाचं रूप मनात साठवत निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटत आम्ही परतीच्या वाटेला लागायचो. घरी आल्यानंतर जेवण झालं की मामीला थोडी मदत करायची. आजीशी गप्पा मारताना मधूनच तिच्या मांडीवर डोकं ठेवायचं. पत्ते, अंपल चंपल यासारखे बैठे खेळ खेळायचे. थोडं ऊन उतरलं की 4 वाजेनंतर मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही सगळे जमून डबा आईसपैस, विट्टी दांडू, अंधळी कोशिंबीर, लपाछपी यासारखे खेळ खेळायचो. खेळताना संध्याकाळ कधी व्हायची ते कळायचंच नाही. संध्याकाळचे 6:30 वाजले की अप्पा मामाची हाक ऐकू यायची. चला मुलांनो, हातपाय धुवून या, आरतीची वेळ झाली हे ऐकलं की आम्ही भानावर यायचो. मंदिराच्या शेजारील सर्व तीर्थाच्या पायरीजवळ जाऊन पाय धुवून आम्ही सर्वजण मंदिरात प्रवेश करायचो. तोपर्यंत अप्पा मामानं आरतीची सर्व तयारी केलेली असायची.

मंदिराच्या परिसरातील सर्व भाविक आरतीसाठी येत असत. सगळे मिळून खड्या आवाजात आरतीची सुरुवात करत असत. घंटानादाच्या सुरात आरतीचे सूर मिसळून शिवमंदिराचा गाभारा अत्यंत भक्तिमय वातावरणानं उजळून जायचा. आरतीनंतर बाळूमामाच्या खड्या आवाजातील मंत्रपुष्पांजली ऐकताना मंदिरातील प्रत्येक भाविकाचं मन भक्तिरसानं भारून जायचं. मंत्रपुष्पांजलीनंतर सामुदायिक श्लोक पठणानं आरतीची सांगता व्हायची. मंदिरातील आरतीच्या माध्यमातून सामूहिक प्रार्थनेच्या शक्तीचं महत्त्व कायमस्वरूपी माझ्या मनावर बिंबवलं गेलं. आरतीनंतर आम्ही सर्वजण घरी येईपर्यंत मामीचा स्वयंपाक तयार असायचा. आम्ही आलो की मामा म्हणायचा, चला आता आपण सगळे आणि उषामामीकडील सगळे पाहुणे मिळून मोक्षकुंडाजवळील मोठ्या ओट्यावर अंगतपंगत करणार आहोत. तुम्ही सगळे मिळून एक एक वस्तू घेऊन तिथे चला. हे ऐकलं की आम्हाला सगळ्या भावंडांना खूप आनंद व्हायचा. त्या उत्साहात आम्ही छोट्या छोट्या गोष्टी नेण्यासाठी मदत करायचो. सगळेजण तिथे आले की आम्ही गोल करून अंगतपंगत करायचो. सगळ्यांबरोबर एकत्र गप्पा मारत जेवण्याचा आनंद अगदी शब्दांच्या पलीकडचा असे. जेवण झाल्यानंतर आवरून आम्ही सगळेजण मिळून गाण्याच्या भेंड्या खेळताना रंगून जायचो. रात्रीची नीरव शांतता, चंद्राची शीतल छाया, शेजारी असलेले परमेश्वराचे सानिध्य, आमचे सगळ्यांच्या एकमेकांमध्ये मिसळलेले सूर, ह्या सगळ्या जाणीवेमुळं मला आपण स्वप्नांच्या गावात आहोत का असे क्षणोक्षणी वाटून मन आनंदानं भरवून जायचं. ह्या अनुभवातून मी असं सांगेन, जिंदगी की हर सुबह कुछ शर्ते लेकर आती है, जिंदगी की हर शाम कुछ तजुर्बे देकर जाती है. आम्ही सगळे मिळून आजूबाजूला असलेल्या निसर्गस्थळांचा आनंद घ्यायचो. नागफणी पॉइंटला जायचं ठरलं की तिथं जाताना लहान पायवाट, चढाईचा रस्ता, डोंगरावर चढाई करून जाण्याचा अनुभव विलक्षण असे. आम्ही सर्वजण चढत असताना एकमेकांचे हात हातात धरून वर चढून जायचो. नागाच्या फणीसारखा डोंगराचा आकार दिसत असल्यामुळे त्याला नागफणी पॉइंट असं नाव दिलं आहे. तिथे चढाई करून जाण्यासाठी आणि उतरून खाली येण्यासाठी वेळ लागतो आणि अतिशय सावकाश आणि शांततेने ती चढाई प्रत्येकाला उतरावी लागते. हनुमान तळ ह्या ठिकाणी जाण्याचं ठरलं की आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद व्हायचा. कारण तिथे जाऊन सुट्टीमध्ये वनभोजनाचा बेत कायम ठरलेला असायचा. मामी सकाळी स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली सगळी तयारी करून सगळं साहित्य घेत असे. नंतर आम्ही सर्वजण मिळून सकाळी 9 पर्यंत हनुमान तळ इथं जाण्यासाठी निघायचो. प्रत्येकाच्या हातात सामानाची पिशवी असे. तिथं पोहोचल्यानंतर स्वयंपाकाचं सर्व सामान काढून घेत, नंतर मामानं तळ्याजवळील पिण्याचं पाणी बादलीने शेंदून काढून दिलं की त्या स्वयंपाकाला सुरुवात करायच्या. तोपर्यंत आम्ही सर्व वानरसेना हनुमान तळ्याजवळील मारुतीचं दर्शन घ्यायचो. अंजनी मातेनं तेथील एका उंच दगडावर बसून तप केलेलं आहे अशी त्या स्थळाची आख्यायिका आहे. आजूबाजूला

असलेली उंच वृक्षराजी, मोठे मोठे दगड, मध्यभागी मोठं चौकोनी आकाराचं तळ, तळ्याच्या आजूबाजूला असलेला हिरवागार निसर्ग, हनुमान तळ्याच्या परिसरात, या सगळ्या गोष्टींमुळे खूप थंडावा जाणवतो. आम्ही सर्वजण तिथं आजूबाजूला फिरत निसर्गाशी एकरूप होऊन जायचो. मामीचा स्वयंपाक तयार झाला की त्यांची सगळ्यांची हाक आमच्या कानावर यायची. तिथल्या मोकळ्या वातावरणामुळं आणि स्वयंपाकाच्या पदार्थांच्या घमघमाटामुळं आम्हाला खूप भूक लागलेली असायची, त्यामुळे जेवताना सगळेच दोन घास जास्तच खायचे. मामी अगदी प्रेमाने सगळ्यांना जेवण वाढायची. या वनभोजनाचा आनंद आणि जेवणाची चव संध्याकाळपर्यंत जिभेवर रेंगाळत राहायची. असंच एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भीमाशंकरला असताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी व त्यांच्या पत्नी मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरातील पूजा झाल्यानंतर रवींद्र महाजनी मामाबरोबर घरी आले. मामाने आमची सगळ्यांची त्यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा त्यांनी दोघांनी आमच्याशी खूप छान संवाद साधला. मला आठवतं, रवींद्र महाजनी म्हणाले, तुम्हाला इतक्या पवित्र ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळतं ही खूपच छान गोष्ट आहे, मला इथे फारच आवडलं. नंतर थोडा वेळ गप्पा मारून चहा घेऊन ते मुंबईच्या दिशेनं निघून गेले. माझ्या आजीचं आम्हा नातवंडावर असलेलं निर्व्याज प्रेम, मामा मामी मावशी आई यांची प्रेमळ शिस्त आणि संस्कार यामुळं बालपण अधिकच समृद्ध होत गेलं. आजोळच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडे, बालपणी आम्ही गिरविले तिथे संस्काराचे धडे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला की सुट्टी संपल्याची जाणीव मनाला होत असे. सुट्टीतील सगळ्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवण्याचा माझा प्रयत्न भीमाशंकराला नक्कीच कळत असणार. जसं वारीला चाललेल्या वारकऱ्याला पाहून कवयित्री बहिणाबाई निसर्गाला उद्देशून म्हणतात, तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पाना मंदी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे काना मंदी. मी स्वतःला माझ्या आठवणीतील गावाच्या दिंडीतील वारकरी समजते. वारकऱ्याला जशी पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते, तशी मला भीमाशंकराच्या भेटीची ओढ कायमच असते. भीमाशंकराच्या आठवानं मन बहरून येई, देवा तुझ्या भेटीसाठी मन माझं धाव घेई.

आठवणीतील गाव भीमाशंकर आपण ऐकलं, लेखन केलं होतं स्नेहल कुलकर्णी यांनी. बरायतर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 1:05 झाली आहेत. गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुंदरा सातारकर या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं गीत. संगीत विश्वनाथ मोरे यांचं आहे.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया माहेरची माणसं या चित्रपटातलं अनुराधा पोडवाल आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया घरकुल या चित्रपटातलं अरुण सरनाईक, राणी वर्मा आणि प्रमिला दातार यांनी गायलेलं शांता शिळके यांचं गीत, संगीत सी रामचंद्र यांचं.

सुखाची सावली या चित्रपटातले लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीत दत्ता डावझेकर यांचं आहे.

0: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजी मध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
3: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत प्रभाकर जोग यांचं आहे.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आता सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ। नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना। संयुक्त अरब अमिरातीत झालेलं पारंपरिक स्वागत। आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे दिल्लीत आता पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.77 रुपये तर डिझेलचा दर 90.67 रुपये झाला आहे। मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे। दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे। त्यामुळे दिल्लीत आता सीएनजी प्रतिकिलो 79.09 रुपये दराने उपलब्ध होईल। मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे। नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची मागणी केली आहे। परिषदेत सुधारणा न केल्यास संस्था म्हणून तिच्या विश्वासार्हतेवर मर्यादा येतील असं परराष्ट्र मंत्री डॉ.एस. जयशंकर म्हणाले।

0: या संस्थेची निर्मिती ज्या काळात झाली होती त्यापेक्षा आजचं जग अधिक विस्तारलेलं, परस्परांशी जोडलेलं, गुंतागुंतीचं आणि बहुध्रुवीय आहे आणि संस्थेची मूळ संरचना या बदलाशी जुळवून घेऊ शकलेली नाही, असंही जयशंकर यावेळी म्हणाले. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली. पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. अराघची यांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेतल्या सहभागाबद्दल जयशंकर यांनी संतोष व्यक्त केला. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जाहीर केलं. नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये पुढील वर्षीपासून बदल करणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले, OMR पद्धतीनं घेतली जाणारी नीट UG परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. 21 जूनला घेतल्या जाणाऱ्या नीट UG परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते NTA ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: NTA ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. सरकार विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असून त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ काही टक्के वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातील वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे. सातारा इथं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्त केल्या जात आहेत. यामध्ये 3 कोटी घरं पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान शिवराजसिंह चौहान यांचं आज सकाळी सातारा इथं आगमन झालं. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार रथींद्र बासू यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी रथींद्र बासू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानानं तो मंजूर झाला. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. नाडकर्णी यांच्या निधनाने साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होतील. डॉक्टर आनंद

कुलकर्णी यांनी 1980 एमबीबीएसची पदवी घेतली. त्यानंतर 1984 मानसोपचारशास्त्रामध्ये एमडी ही पदवी मिळवली. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. असीम ऊर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त धक्का देणारे असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. डॉ नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आयुष्यभर अत्यंत संवेदनशीलतेनं आणि समर्पित भावनेनं कार्य केलं. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. अरावली पर्वतरांगांमधल्या वाढत्या खाणींना पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन सध्या खाणकाम भाडेपत्ती कंपन्यांच्या बाजूनं कोणत्याही आदेश काढणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांची व्याख्या स्पष्ट करणं आणि इतर बाबींसंदर्भात न्यायालयानं स्वतःहून दाखल घेतलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. खाणकामासंदर्भातला भाडेकरार रद्द केल्यास ती कंपनी न्यायालयात जाऊ शकते असा दावा वकिलांनी केला. मात्र हा संवेदनशील प्रश्न असल्यामुळे ही सुनावणी टप्प्याटप्प्यात न करता याबाबतीतली संपूर्ण तथ्य समोर आल्यावरच करता येईल, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांमधले पर्यावरणीय दाव्यांसंदर्भातले त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची नावे देण्याची सूचना पर्यावरण मंत्रालयाला फेब्रुवारीमध्येच केल्याचं खंडपीठानं यावेळी नमूद केलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा सामना आज जपानच्या अकाने यामाकची हिच्याबरोबर होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडूबरोबर होणार आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला तर 200 हून अधिक जण जखमी झाले. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्यांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टियुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना. संयुक्त अरब अमिरातीत झालं पारंपरिक स्वागत. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता 1:40 झालीत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक 888 कोटींचा पीक विमा मंजूर. जिल्ह्यात महिनाभरात 36 बालविवाह रोखले आणि राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1680 प्रकरणं निकाली.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2025-26 या खरीप हंगामामध्ये नांदेड जिल्ह्याला 888 कोटी 67 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातली सर्व 93 महसूल मंडळं विम्यासाठी पात्र ठरली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 502 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. अजूनही 13 महसूल मंडळात नुकसान भरपाई निश्चिती प्रक्रिया केली जात आहे. जिल्ह्यात 4,44,879 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलं आहे. नांदेड शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईची कामं सुरू आहेत. ही कामं 31 मे पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिले. पावसाळ्यात शहरात कुठेही पाणी साचू नये आणि नैसर्गिक नाल्यातील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नालेसफाई केली जात आहे. शहरात ज्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचतं अशा ब्लॅक स्पॉट्सवर विशेष लक्ष देऊन तिथे अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रणा तैनात करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नांदेड जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी महिला आणि बालविका

0: विकास विभागाच्या वतीनं प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 12 एप्रिल ते 13 मे या कालावधीत जिल्ह्यात 36 बालविवाह रोखण्यात यश मिळालं. जिल्ह्यातील विविध भागातून प्राप्त झालेल्या तक्रारीवर तातडीनं कारवाई करत प्रशासनानं हे बालविवाह रोखले. यामध्ये 1098 या राष्ट्रीय आपत्कालीन बाल सुरक्षा हेल्पलाईनची भूमिका महत्वपूर्ण ठरली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. या लोक अदालतीमध्ये 1680 प्रकरणं निकाली काढून 7,68,00,000 रुपयांची तडजोड करण्यात आली. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार इसापूर धरणातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलं. 11 मे अखेरपर्यंत 12 दशलक्ष घनमीटरपैकी 6.81 दशलक्ष घनमीटर पाणी नाल्याद्वारे प्रवाहित करण्यात आलं असल्याची माहिती सिंचन विभागाकडून देण्यात आली. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहनही करण्यात आलं. जिल्ह्यातील नोंदणी आणि मुद्रांक विभागानं 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 65,674 दस्तांची नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील 18 सहदुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या या दस्त नोंदणीच्या माध्यमातून राज्य शासनाला 221,43,00,000 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत नांदेडमध्ये स्वगणना करण्यात आली. महापौर कविता मुळे आणि महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीनं नोंदवून शहरात स्वगणना मोहिमेचं उद्घाटन केलं. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनीही स्वतःची माहिती नोंदवून या मोहिमेत सहभाग घेतला. नांदेड जिल्ह्याचा 10वीचा निकाल 83.62% तर 12वीचा निकाल 77.70% इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही अत्तांचे निकाल घसरले आहेत. 10वी आणि 12वी या दोन्ही परीक्षांमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. मराठवाड्यात आगामी काळात एल निनोचा संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात जलसंधारणाची 379 कामं मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 177 कामं पूर्ण झाली आहेत. नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड इथल्या पोलीस मुख्यालयात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत नांदेड इथल्या श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयात सावे यांच्या हस्ते अत्याधुनिक MRI मशीनचं लोकार्पण करण्यात आलं. या सुविधेमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना महागड्या खासगी रुग्णालयात न जाता शासकीय रुग्णालयातच उच्च दर्जाची सेवा मोफत उपलब्ध होणार आहे. आगामी खरीप हंगामात सर्वांनी समन्वय ठेवून हवामान आधारित परिस्थिती लक्षात घेता शेतकरी हिताला प्राधान्य द्यावं, शेतकऱ्यांना पाणी वीज खतांचा मुबलक साठा उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्याचे आदेश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भोकर आणि बिलोली शाखेच्या नवीन वास्तूचं लोकार्पण करण्यात आलं. भोकर इथं राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण झालं. मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळालं तरच सहकार चळवळ पुढे जाईल असं ते म्हणाले. नांदेड शहरातील देगलूर नाका भागात नाल्याच्या पाण्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणात ठेकेदारासह महापालिकेचा उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: श्रोतेहो, FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर
3: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 1:45 आणि 30 सेकंद झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं रमेश वैद्य यांचं गीत ऐकूया.

अपर्णा बिवलकर यांनी गायलेलं अरुण देशपांडे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. प्रसारित करीत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया सूरज का सातवा घोडा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: सूरज का सातवा घोडा हा श्याम बेनेगल यांचा चित्रपट आठवत राहतो तो पटकथेच्या रचना वैशिष्ट्यासाठी. माणिक मुल्ला तीन स्त्रियांच्या कथा आपल्या मित्रांना सांगतोय. जमुनाचं शेजारच्या निष्क्रिय तन्नावर देवदासच्या पारोसारखं प्रेम आहे. तिचं लग्न त्याच्याशी होऊ शकत नाही आणि हुंड्याअभावी तिजवराशी होतं, पण खमकी जमुना नोकराला जवळ करून आपलं सुख मिळवते आणि मुलासह टेचात राहते. तिच्या कथेचा साक्षीदार असतो तिचा दुसरा शाळकरी शेजारी माणिक. श्रीमंत स्वर्गस्थ पित्याची एकुलती एक मुलगी लिली हिच्याशी तन्नाचं लग्न होतं. तेव्हा लिली गर्भवती असते, सुशिक्षित खमकी. ती जी माहेरी जाते ती परत न

0: करण्यासाठी. तन्नाचा लंपट बाप महेसर सत्तीचा खून करून लिलीच्या आईकडे लपतो. लिली त्याला सुनावते, आम्हाला कुणा पुरुषाची गरज नाही, आम्ही आपलं रक्षण करायला समर्थ आहोत, चालता हो. यानंतर विधवा जमुना आणि तन्नाची भेट रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर होते. तो वैफल्यग्रस्त तन्नाचा अखेरचा दिवस असतो. तन्नाला गाडीखाली जीव देताना जमुना पाहते. शोक करणाऱ्या जमुनाला लिली पोटाशी धरते. तिसऱ्या कथेतल्या लिलीचं माणिकवर प्रेम आहे, माणिकचं तिच्यावर. तो फक्त काहीतरी काव्यात्मक बोलत राहतो, कृतीशून्य. लग्न तन्नाशी होतं, पण नंतर माणिकच्या आयुष्यात दुसरी मुलगी येते, जशी पारोच्या नंतर देवदासच्या आयुष्यात चंद्रमुखी आली तशी. ती असते सत्ती. जमुना आणि लिलीहून वेगळी, गावातल्या चमन ठाकूर या अपंग माजी सैनिकाला बलुचिस्तानमधल्या लढाईत सापडलेली आणि त्यानं वाढवलेली अनाथ बंजारन मुलगी. जमुना आणि लिली आपल्यावरील अन्यायावर स्वार होतात, धूर्तपणे समाजाच्या आणि काळाच्या नैतिकतेला कप पदार्थ ठरवून आपलं सुख मिळवतात. सत्ती अनाथ जिप्सी मुलगी, पण फटकळ. जमुनाच्या कथेत वाण्याला सुनावताना ती दिसली होतीच. ती आपल्या शिलाचं रक्षण करण्यासाठी जवळ कायम चाकू बाळगते, प्राणपणानं लंपट महेसरशी लढते, तिच्या संपर्कात आलेल्या माणिककडून आधाराची अपेक्षा करते, पण त्याच्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी आहे. ती प्रेमामध्ये जमुना आणि लिलीसारखी धूर्त नाही. प्रेम नितळही असतं ह्यावर विश्वास बसतो तो सत्तीमुळे. अर्थात ते प्रेम स्वीकारण्याची क्षमता पळपुट्या माणिकमध्ये मात्र नाही. चमन सत्तीला विकतो आणि महेसर तिच्यावर बलात्कार करतो. सत्ती माणिककडे आसऱ्यासाठी येते. माणिक भेकडपणे वागण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. त्याचा मोठा भाऊ तिला चमन आणि महेसरच्या हवाली करतो. दुसऱ्या दिवशी वाण्याला सत्तीचं प्रेत सापडतं. प्रेम या भावनेच्या वेगवेगळ्या पैलूंचा मागोवा घेणाऱ्या तीन कथांची ही गुंफण आहे. या तीनही एकाच परिसरात घडणाऱ्या स्वतंत्र कथा, तरीही आपसात गुंतलेल्या. माणिक मुल्ला कथांचा निवेदक आहे आणि त्या कथांमधला एक पात्र म्हणूनही तो भेटत राहतो. तशीच या कथेतली पात्र दुसऱ्या कथेमध्येही डुकावत राहतात. एका कथेतले प्रसंग दुसऱ्या कथेचं अंग बनून येतात. शेवटी माणिक कथेमध्ये वास्तव आणि कल्पना यांचा मेळ घातला जातो हे विशद करतो आणि स्वतःच कल्पनेचा मागोवा घ्यायला निघतो. डॉक्टर धर्मवीर भारती यांच्या कथांचं हे अनोखं रचना वैशिष्ट्य बेनेगल यांनी आपल्या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडलेलं आहे आणि तोच या चित्रपटातल्या आशयाचा गाभा आहे.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत सूरज का सातवा घोडा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, दुपारचे 2 वाजलेले आहेत. आता कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात भुईमूग उत्पादन तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकूया.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भुईमूग हे आपल्या देशातील प्रमुख तेलबिया पीक असून एकूण जागतिक उत्पादनाच्या 30% भुईमुगाचे उत्पादन आपल्या देशात होते, परंतु आजही आपल्या देशाला खाद्यतेलांच्या आयातीवर 1100 ते 1200 कोटी रुपये दरवर्षी खर्च करावे लागतात. दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येबरोबरच खाद्यतेलांची मागणीही वाढतच आहे. सन 1981 आकडेवारीनुसार भारतात खाद्यतेलांचा दरवर्षी दर माणशी वापर हा फक्त 4.6 किलो इतका होता, तर त्याचवेळी जागतिक खाद्यतेलाचा वापर सरासरी 7 किलो इतका होता. महाराष्ट्र भुईमूग उत्पादनाच्या क्षेत्रात देशात अग्रेसर असला तरी सरासरी उत्पादकतेच्या बाबतीत मात्र गुजरात, तामिळनाडू यांच्यानंतर 3rd क्रमांकावर आहे. केंद्र शासनाने या गोष्टीचा सखोल अभ्यास करून खाद्यतेल उत्पादनात भारताला स्वयंपूर्ण होण्यासाठी नैसर्गिक साधनांचा विकास करून तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी 1986 टेक्नॉलॉजी मिशन ऑन ऑइल सीड योजनेमार्फत युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. या योजनेमधून प्रामुख्याने भुईमुगाची उत्पादकता वाढवण्यासाठी सुधारित

0: तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला गेला. विविध संशोधनावरून तसेच शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून कमी उत्पादन येण्याची कारणे प्रथम शोधून काढली आहेत. भुईमुगाचे कमी उत्पादन येण्याच्या कारणांमध्ये भुईमुगासाठी अयोग्य जमिनीची निवड आणि मशागत, हेक्टरी रोपांची संख्या कमी असणे, सुधारित जातीच्या बियाणांचा अभाव आणि बियाण्यांचा कमी प्रमाणात वापर, खत आणि पाणी यांचं अयोग्य व्यवस्थापन, आंतरमशागतीचा अभाव, सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर न करणे आणि रोग किडींचे प्रभावी नियंत्रण केले जात नाही यांचा समावेश आहे. भुईमुगाचे पीक 75 ते 100 सेंटीमीटर पाऊस, भरपूर सूर्यप्रकाश आणि वाढीच्या काळात जास्त तापमान असलेल्या हवामानात चांगले वाढते. त्यासाठी उत्तम निचऱ्याची, खोल वाळू मिश्रित परंतु कॅल्शियमचा पुरवठा करणारी जमीन असावी. जमीन मऊ आणि भुसभुशीत करून घेण्यासाठी निवडलेल्या जमिनीची 1 फूट खोल नांगरट करावी. जमिनीची खोलवर नांगरट केल्यामुळे जमिनीत लपून बसलेल्या किडी आणि रोगांच्या सुप्तावस्था उन्हात तापल्यामुळे नाश पावतात आणि यामुळे पिकाला किडी आणि रोगाचा उपद्रव कमी होतो. भुईमुगाच्या एकूण क्षेत्रापैकी 85% भुईमुग हा खरीप हंगामात तर 15% उन्हाळी हंगामात घेतला जातो. भुईमुग हे पाण्यास अत्यंत संवेदनाक्षम असे पीक आहे. या पिकाला पाणी जास्त अथवा कमी झाल्यास झाडांची वाढ नीट होत नाही, आऱ्या लागत नाहीत आणि परिणामी उत्पन्न घटते. भुईमुगाची लागवड ही वाफे पद्धत, सरीवरंबा आणि रुंद सरीवरंबा पद्धतीने करण्यास थोडा जास्त खर्च येतो, परंतु त्यामुळे अनेक फायदे होतात. पाण्याचा चांगला निचरा होतो, जमिनीत हवा खेळती राहते, शेंगा पोसण्यासाठी जमीन भुसभुशीत राहते. भुईमुग लागवडीसाठी 1.25 मीटर रुंदीचे गादी वाफे तयार करून त्यावर 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर टोकन पद्धतीने पेरणी करावी. खरीप हंगामातील भुईमुगाची पेरणी जूनच्या 2 आठवड्यापासून ते जुलैच्या 1 आठवड्यापर्यंत करावी. त्यानंतर पेरणी केल्यास उत्पन्नात घट येते. तर उन्हाळी हंगामातील भुईमुगाची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यानच करावी. भुईमुगाच्या उपट्या वाणांचे बियाणे एकरी 40 किलो या प्रमाणात वापरावे. तसेच नीम पसऱ्या आणि पसऱ्या वाणांचे बियाणे एकरी 30 किलो या प्रमाणात वापरावे. मात्र ICGS 76 ह्या वाणाचे बियाणे टपोरे असल्यामुळे एकरी 50 किलो या प्रमाणात वापरावे. पेरणीसाठी उपट्या जातीच्या बियाणाची 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. नीम पसऱ्या आणि पसऱ्या वाणांच्या बियाणांची 30 बाय 15 सेंटीमीटर किंवा 45 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. दुचाडी पाभरीने बियाणे आणि खते योग्य खोलीवर पसरल्यामुळे बियांची उगवण निरोगी आणि जोमदार होते.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण भुईमुग उत्पादन तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. आणि आता पुनःप्रसारित करीत आहो कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आता या भागात आपण ऑस्टिओपोरोसिस बद्दल जाणून घेणार आहोत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. वाढत्या वयानुसार व इतर काही कारणामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आपल्या हाडांचा आतील भाग हा स्पंज सारखा असतो, त्याला ट्रॅबिक्युलर बोन म्हणतात. व बाहेरचे आवरण कडक व कठीण आवरण असते, त्याला कॉर्टिकल बोन म्हणतात. जेव्हा हाडांची घनता कमी होते तेव्हा हाडांच्या आतील ट्रॅबिक्युलर बोनमध्ये म्हणजे स्पंजमध्ये जे छिद्र असतात त्याचे आकार वाढायला लागते व त्यामुळे हाडे कमकुवत होतात. जरी ऑस्टिओपोरोसिस हा पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांनाही बाधित करीत असला तरी स्त्रियांमध्ये 4 पटीने पुरुषांपेक्षा हा आजार अधिक प्रमाणात बळावतो. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे जर बघितली तर प्रमुख लक्षण म्हणजे हाडांची वेदना. कोणतेही कारण नसताना शरीरांची विशेषतः सांध्याची व मणक्यांची हाडे दुखायला लागणे हे

ऑस्टियोपोरोसिसचे प्रमुख लक्षण आहे. तसेच सोबतच स्नायूंचा कमकुवतपणा, स्नायू दुखणे, सांधेदुखी ही लक्षणे दिसायला लागतात. ऑस्टियोपोरोसिसच्या कारणाबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मेनोपॉजनंतर हार्मोनल इम्बॅलन्स होतं, हार्मोनल चेंजेस होतात. बोन मिनरलायझेशनसाठी उपयुक्त असणारा इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे त्याचे प्रमाण शरीरामध्ये कमी होते व त्यामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसू व्हायला लागतात. आहारामधील कॅल्शियमची कमतरता हे देखील

0: घरात किरकोळ पडल्यामुळे देखील हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते, किंवा सहज वाकून काही काम देखील केल्यामुळे मणक्यांची हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता ज्येष्ठ नागरिकांमध्ये असते. अशी लक्षणे आढळल्यास किंवा अशी लक्षणे दिसायला लागल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन व उपचार घ्यायला हवेत. ऑस्टिओपोरोसिसचे निदान ही हाडांची घनता तपासणी डेक्झा स्कॅनद्वारे केल्या जाते. तसेच व्हिटॅमिन डी सिरम कॅल्शियमची तपासणीही उपयुक्त ठरू शकते. वाढत्या वयातील रुग्णांनी, विशेषतः अशा स्त्रियांनी ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ऑस्टिओपोरोसिसची, त्यांनी हाडांच्या घनतेची तपासणी करून घ्यायला हवी. आता उपचाराबद्दल आपण जाणून घेऊयात. ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंटचा उद्देश हा हाडांची घनता वाढवणे, हाडे मजबूत करणे, तसेच हाडांची पुढील झीज रोखणे व फ्रॅक्चरचा धोका कमी करणे ही आहे. योग्य औषधोपचार, हाडाची घनता वाढवणारे औषधी, तसेच कॅल्शियमयुक्त औषधी व हाडांची वेदना कमी करणारे औषधी, सोबतच नियमित हलका फुलका व्यायाम, जीवनशैलीतील बदल जसं की मद्यपान व धूम्रपान टाळणे, तसेच संतुलित आहार म्हणजे कॅल्शियम व्हिटॅमिन डी व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे हे देखील आहे. आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार म्हटलं तर दूध, दुधाचे पदार्थ, दही, पनीर, तसेच ज्यांना शक्य असेल त्यांना मांसाहार, मासे, अंडी किंवा वनस्पतीयुक्त दूध म्हणजेच सोया, बदाम किंवा ओट्स मिल्क, पालेभाज्या, सुके अंजीर, बदाम, तीळ, तसेच सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 10 ते 20 मिनिटं घालवणे देखील आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. पुनःप्रसारित करीत आहो कार्यक्रम
1: परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, राज्यस्तरीय परिसर या निसर्गविषयक माहिती देणाऱ्या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीने सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयी एक लघुनाटिका ऐकणार आहोत. या लघुनाटिकेतून एका शेतकऱ्याची अंधारातून उजेडाकडे होणारी वाटचाल आपण ऐकणार आहोत सोलार कृषी पंपाच्या मदतीनं. ऐकूयात ही लघुनाटिका. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. सहभाग आहे शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी.
1: काय हो मावशी, अशा का बसला आहात डोक्याला हात लावून? आणि किती ती काळजी तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे.
2: अव काय सांगावं मॅडम, अव घरून मी बेगी बेगी आले शेताला पाणी द्यायला.
1: बर,
2: मोटर सुरू केली की अव दोनच मिनिटात लाईट गेली की
1: काय सांगता.
2: आणि तुम्हाला ठावच आहे की आता हे ऊन पहा कसं तापतय.
1: हो,
2: अव सार पीक सुकायला लागली.
1: खरंच
2: बघा काय करू काय नाही मला काय बी कळ ना बघा. आता समजायला ठाव आहे की वीज नसली की पाणी नाही, आणि पाणी नाही म्हणजे पीक बी नाही की अव लई त्रास होतो बघा या समजांचा. अ मॅडम पण तुम्ही कोण म्हणावं.
1: हे बघा मावशी, आता मी तुमची अडचण सोडवायला आली आहे.
2: काय म्हणता.
1: आणि मी कृषी विभागातून आले बरं का.
2: बरं बरं.
1: आणि तुम्ही आता शेतात सोलार पंप का बसून घेत नाहीत बरं.
2: अव सोलार पंप म्हणजे हाय तरी काय, आणि त्यानं काय होते म्हणजे असं होते का वीज गेली तरी पाणी येईल असं होईल का बरं सांगा बरं.
1: अहो नक्कीच होणार, आणि वीज जाणारच नाही बघा.
2: आता ग बया म्हणजे हे समजा नीट काय हाय काय नाही मला समजा सांगा, म्हणजे कसं माझ्या डोसक्यामध्ये प्रकाश पडल की.
1: खरंच बघा मी तुम्हाला आता सगळं नीट समजून सांगते. ऐका, कारण सोलार पंप म्हणजे कसं आहे सूर्यप्रकाशा

0: चालणारा पंप.
1: बर,
0: आता हे बघा मावशी, माझ्या मोबाईल मध्ये हे सोलार पॅनलचं चित्र आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि हे सोलार पॅनल जे आहे ना, ते आपण जर शेतात बसवलं तर यातून काय होईल, वीज निर्माण होईल आणि ती तुम्ही हवी तेव्हा वापरू शकता मावशी, अगदी तुमच्या मालकीची आणि तुमच्या सोयीनुसार.
1: आता ग बया, म्हणजे आमच्या रामभाऊ आणि वनीच्या शेतामध्ये बसविलं ना, तसं म्हणता होय
0: खरंच.
1: आणि वनी म्हणतच होती की पंप बसविल्यापासून आमच्याकडे पाणीच पाणी मिळत या.
0: वा वा वा,
1: म्हणजे कसं बचत बी होती या, असं बी म्हणली बघ मला.
0: 100% खरं आहे बघा. आणि हे सगळं जर मावशी तुम्ही तुमच्या शेतात बसून घेतलं ना, तर तुमची विजेची बचत होईल बरं का.
1: अव तुम्ही म्हणता तसं मला समज पटत या. अव पण पैशाचं संकट करता येतंय
0: यासाठी की नाही, तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळत असते.
1: बरोबर.
0: आणि तुम्ही जर अर्ज केला ना, तर कमी खर्चात हा सोलार पंप तुम्हाला बसवून मिळेल.
1: असं होय, म्हणजे पाणी बी मिळेल आणि इजेची पण बचत होईल का काय.
0: अहो खरंच होईल. आणि बघा, शेतासाठी पाणी, जनावरांसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी मला मिळेल.
1: काय म्हणता वा,
0: खर्च कमी होईल आणि सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशातून वीज निर्माण पण होईल.
1: बरं बरं बरं,
0: बघा बरं किती छान आहे का नाही. आणि कुठलंही प्रदूषण नाही, धोका नाही आणि अतिशय उपयुक्त असं हे सोलार पंप आहे.
1: असं होय, म्हणजे आपल्याला निसर्गामधून म्हणजे सूर्यापासून आपल्याला फुकट चीज भेटायली होय की ना.
0: अगदी अगदी,
1: म्हणजे ही समजी गोष्ट की नाही, माझ्या धन्याला सांगते बरं का.
0: होय होय, सांगा
1: सांगा. ते अर्ज बी करतील की.
0: अहो नक्की सांगा. आणि नक्की अर्ज करा बरं का मावशी.
1: अव 100%, म्हणजे कसं आहे मला बचतच बचत पाहिजे की नाही.
0: चला निघते आता मी.
1: म्हणजे ह्या कृषी पंपाचा, ह्या सौर पंपाचा जर मी वापर केला, म्हणजे कसं माझी शेती बी मस्त भरपूर पिकल आणि आमचं घर दार समजा समृद्धी येईल माझ्या घरामध्ये.
0: अगदी अगदी, त्याच्यामुळे कसं विनामूल्य जी आपल्याला ही सूर्यापासून मिळणारी वीज आहे ना, त्याचा पुरेपूर असा वापर आपण सगळ्यांनी करून घ्यायला हवा.
1: नक्कीच.
0: आणि शासन तर आपल्या सोबत आहेच का.
1: अगदी बरोबर.
2: श्रोते हो, सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती या विषयीची लघुनाटिका आताच आपण ऐकलीत.
3: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आता 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हिंदीतलं बातमीपत्र सहक्षेपित करीत आहो.
4: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और संयुक्त अरब अमीरात के राष्ट्रपति शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान ने अबू धाबी में ऊर्जा सहयोग और द्विपक्षीय व्यापार पर चर्चा की. दोनों नेताओं के बीच रक्षा, पेट्रोलियम और निवेश से संबंधित महत्वपूर्ण समझौता ज्ञापनों पर हस्ताक्षर. ब्रिक्स विदेश मंत्रियों की बैठक दूसरे दिन भी जारी. विदेश मंत्री डॉ एस जयशंकर ने बेहतर और प्रभावी बहुपक्षवाद के लक्ष्य को आगे बढ़ाने के लिए भारत की प्रतिबद्धता की पुष्टि की. राष्ट्रीय परीक्षा एजेंसी 21 जून को नीट यूजी 2026 परीक्षा दोबारा आयोजित करेगी. शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान ने परीक्षा प्रक्रिया में निष्पक्षता और पारदर्शिता का आश्वासन दिया. भारतीय जनता पार्टी के विधायक रथेंद्र बसु पश्चिम बंगाल विधानसभा के नए अध्यक्ष चुने गए और सात्विक साईराज रंकी रेड्डी और चिराग शेट्टी की जोड़ी थाईलैंड ओपन बैडमिंटन के पुरुष डबल्स के सेमीफाइनल में. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अबू धाबी में राष्ट्रपति शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान से मुलाकात की. बैठक के दौरान ऊर्जा सहयोग और द्विपक्षीय व्यापार पर प्रमुख रूप से चर्चा हुई. ये वार्ता पश्चिम एशिया संघर्ष से जुड़ी वैश्विक आपूर्ति बाधाओं के बीच हुई. प्रधानमंत्री मोदी ने यूएई पर हाल ही में हुए हमलों की कड़ी निंदा की.
5: ये किसी भी रूप में स्वीकार करना ही है. इन कठिन परिस्थितियों में आपने जिस संयम, करेज और विनम्रता का परिचय दिखाया है, यह बहुत ही सराहनीय है. राष्ट्रीय एकता, सुरक्षा और क्षेत्रीय अखंडता को बनाए रखने में आपके नेतृत्व में उठाए गए कदमों का हम अभिनंदन करते हैं.
4: राष्ट्रपति शेख मोहम्मद बिन जायद को भाई कहकर संबोधित करते हुए प्रधानमंत्री ने चुनौतीपूर्ण समय में यूएई नेतृत्व के लचीलेपन के प्रश्न

अस्मिता वाहिनीबरोबरच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 आणि 37 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन आपण ऐकणार आहात, राग शुद्ध सारंग. त्यांना तबल्याची साथ अजिंक गलांडे यांनी केली आहे. विलंबित मध्य लयगत आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन, राग शुद्ध सारंग.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन ऐकलं, राग शुद्ध सारंग आपण ऐकला, त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांची.

0: रसिकहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप वरही.
2: श्रोते हो, एखादी वास्तू, इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
3: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
4: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
5: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत CNGच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत CNGचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ 3% वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातली वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. केंद्र सरकार जनतेला महागाईच्या संकटात लोटत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा परिणाम इंधनाच्या दरांवर होणार हे स्पष्ट असूनही सरकारनं हालचाल केली नाही असं त्यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21

0: जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच NTA आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रधान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असंही ते म्हणाले. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते NTA ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुँच जाएगा.
0: NTA मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरण कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. येत्या 5 वर्षात राज्य बेघर मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
2: आजचा जो कार्यक्रम आहे, विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, रेकॉर्ड केलं. 1 वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत, हा रेकॉर्ड.
0: सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. शिर्डी इथं दारुगोळा निर्मिती कारखान्याचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी निबे समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी आज वार्ताहर परिषद घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यात उभारलेल्या या प्रकल्पात तोफांसाठी लागणारे स्फोटक पदार्थ तयार करण्यात येणार असून हवाई क्षेत्रालाही या युनिटमधून मदत मिळणार आहे. श्रीगोंदा इथं 25,000 टन क्षमतेचा दारुगोळा उत्पादन कारखाना उभारण्याची योजना असल्याचंही निबे यांनी यावेळी सांगितलं. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारनं प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकिटाला 1 दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पारदर्शकता आणि प्रवाशांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एका सक्षम आणि स्वतंत्र नियामकाची मागणी करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली होती. भारतातल्या खासगी विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या तिकिटाच्या दरातली तफावत तसंच अनपेक्षित दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं.

ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. MBBSची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचारशास्त्रामध्ये MT केलं. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्त्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या

0: आत्मकथेची दिशा देणारा एक अभ्यासू आणि माणुसकी जपणारा आवाज आज आपल्यातून निघून गेला असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. पुणे जिल्ह्यात हडपसर इथं एका रुग्णालयात टायमर बॉम्बसदृश्य स्फोटक ठेवल्याप्रकरणी नागपूर रेल्वे जंक्शन परिसरातून पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानं एकाला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मे दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं आज वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना होईल. लखनौमध्ये आज 7:30 सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. 3:10 झालीत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया 5:00 आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

एन प्रक्षेपणात आज कोणताही संदेश नाही. जाणून घेऊयात अस्मिता वाहिनीच्या आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रथम आजचे उर्वरित कार्यक्रम. नादब्रह्म संध्याकाळी 5:02 देवानंद गडीकर यांचं पखवाज वादन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. ताल धमार 5:30 युववाणी या कार्यक्रमात. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त माहिती प्रचिती हंसगावकर यांची. गायत्री देवडे यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती केंद्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. 6:30 स्वस्थ भारत मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजळकर यांची स्मिता नामदेव यांनी घेतलेली मुलाखत. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा आवार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्र. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 नादब्रह्म ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन राग मारू बिहाग. रात्री 10:30 पंडित के जी गिंडे यांचं गायन राग मलुहा केदार. आता उद्याचे कार्यक्रम. सकाळी 6:30 जगूया आनंदी. 6:40 आणि 2:02 कृषीवाणी विषय काजूची लागवड. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा विषय टेनिस एल्बो तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे. 6:50 आणि 2:10 परिसर विषय सौरचूल लेखन निवेदन धनंजय मुदगलकर. 7:00 आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके पान उलटताना या मालेत पांडुरंग सुतार यांच्या नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम. 7:40 विक्रम्स फिटनेस ग्राहक केंद्री कार्यक्रम. 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 6 लेखन नितीन साळुंखे वाचक अक्षय शिंपी नेहा कुलकर्णी. 9:30 स्वरांजली या महिन्याचं गीत निर्मिती केंद्र मुंबई. गीताचे बोल आहेत अंगणी माझ्या उमटती चांदण्यांची पाऊले. गीत सदानंद डबीर यांचं. गायक भाग्यश्री पांचाळे श्रीरंग भावे. 12:00 वनिता मंडळ निर्मिती जळगाव केंद्र. पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. भाग 1 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या अनुष्ठा

रंगाने संवाद, चला कुटुंब जपूया भाग दुसरा. लेखन प्रिया सफळे. दुपारी 12:45 निरंतर स्वरलहरी. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्र. विषय आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. दुपारी 1:40 परभणी हिंगोली जिल्हा वार्तापत्र. छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. संध्याकाळी 5:30 युववाणी. निर्मिती जळगाव केंद्र. युवा मार्गदर्शन या सदरात 10वी 12वी नंतर करिअर कसं बनवावं याबाबत रागीब अहमद यांचं मार्गदर्शन. संध्याकाळी 6:30 सायन्स कॉर्नर. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे रासायनिक खतांच्या उपलब्धतेवर होणारे परिणाम याविषयी डॉक्टर अशोक भोईर यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीत आकाशवाणी मुंबई केंद्र. रात्री 9:15 स्पॉटलाईट दिल्ली सहक्षेपण. रात्री 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती. 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात कलाकार पंडित कैवल्यकुमार गुरव यांचं गायन आम्ही सहक्षेपित करू दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होईल. नादब्रह्म या कार्यक्रमाअंतर्गत सकाळी 10:30 पंडित रोणू मुझुमदार यांचं बासरीवादन राग नटभैरव. दुपारी 2:30 गायत्री कृष्णाचंद्रन यांचं गायन राग नागस्वराली पूर्वकल्याणी राग मालिका. संध्याकाळी 5:02 श्यामला सजनानी यांचं वीणावादन राग किरवाणी. याबरोबरच आजचं RN7 प्रक्षेपण समाप्त होत आहे. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आमचं हे प्रसारण आपण ऐकू शकता. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आम्ही आपल्यासोबत आहोत. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात काही ठळक घडामोडी.

0: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर वाढून प्रति लिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली असून तो प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅट करात राज्य शासनानं कपात केली असून आता 18%ऐवजी 7% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA नं आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. कांद्याला प्रतिकिलो 12.35 रुपये हमी भाव देण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 161 अंकांची घसरण झाली आणि तो 75,238 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 46 अंकांची घसरण नोंदवत 23,643 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत देवानंद गडीकर यांचं पखवाजवादन ताल धमार. त्यांना संवादिनी साथ आहे नारायण दरेकर यांची. ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे. ऐकूयात तर देवानंद गडीकर यांचं पखवाजवादन ताल धमार.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय कार्यक्रमाअंतर्गत देवानंद गडीकर यांचं पखवाज वादन ऐकलं. ताल धमार. त्यांना संवादिनी साथ होती नारायण दरेकर यांची. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाविषयी माहिती, सोबतच प्रचिती हासेगावकर हिची गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत आणि तिची गाणी. निर्मिती केंद्र छत्रपती संभाजीनगर.

नमस्कार, आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे आणि तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची होस्ट आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं आजच्या युववाणी कार्यक्रमात मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, तुम्हालाही कधी असं झालंय का की एखादं गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं, किंवा टेन्शन मध्ये असताना आवडतीचं गाणं लावलं की मन हलकं झालं? जर हो तर आजचा हा शो तुमच्यासाठीच आहे. संगीत हे फक्त करमणूक नाही, तर ते औषध आहे, तेही कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय. विज्ञान देखील सांगतं की संगीत ऐकल्यावर आपल्या मेंदूत डोपामाइन आणि सेरेटोनिन नावाची आनंदाची रसायनं तयार होतात. म्हणजेच स्ट्रेस, चिंता, एकटेपणा या सगळ्यांवर संगीत हा रामबाण उपाय आहे. संशोधकांनी देखील सिद्ध केलंय की हळूहळू लयीचं संगीत ऐकल्याने हृदयाचे ठोके नॉर्मल होतात आणि बीपी देखील कमी होतो. म्हणूनच आता हॉस्पिटल्समध्ये सुद्धा म्युझिक थेरपी वापरली जाते. ऑपरेशन नंतर पेशंटला वेदना कमी व्हाव्यात म्हणून शांत संगीत देखील लावलं जातं. आणि मला सांगा, परीक्षेच्या टेन्शन मध्ये तुम्ही कधी अभ्यासाची गाणी लावली आहेत का? लता दिदींचं ए मालिक तेरे बंदे हम किंवा ए आर रेहमानांचं वाद्यसंगीत हे ऐकलं की डोकं एकदम शांत होतं. बरोबर की नाही?

हे ऐकून कसं वाटलं मित्रांनो? मन प्रसन्न झालं ना? हाच तर आहे संगीताच्या जादूचा स्पर्श. संगीत हे फक्त दुःखावरच नाही तर आनंद दुप्पट करायलाही मदत करतं. लग्न असो, सण असो किंवा मित्रांसोबतची धमाल, गाण्याशिवाय मजाच नाही. कारण संगीत आपल्याला जोडतं. आईची अंगाई, शाळेतली प्रार्थना, पहिल्या प्रेमात ऐकलेलं गाणं, या प्रत्येक आठवणीत एक सूर असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, संगीत आपल्याला व्यक्त व्हायला शिकवतं. जे शब्दांनी सांगता येत नाही ते सुरांनी सांगता येतं. रडू आलं तर गझल आहे, राग आला तर रॉक म्युझिक, आणि प्रेमात पडलं तर हजारो रोमॅन्टिक गाणी आहेत. म्हणूनच असं म्हणतात, जिथे शब्द संपतात तिथे संगीत सुरू होतं.

बाजूला ठेवा, तुमचं आवडतीचं गाणं लावा आणि डोळे बंद करा. तुमचं मन तुम्हालाच थँक्यू म्हणेल. यानंतर कार्यक्रमामध्ये देखील आपण आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीकडून छान छान गाणी ऐकणार आहोत आणि तिच्याशी मी साधलेला संवाद देखील ऐकणार आहोत. तोपर्यंत सुरांमध्ये राहा, आनंदात राहा, कारण आयुष्य एक गाणं आहे आणि आपण ते कसं गातो यावर सगळं अवलंबून आहे.

0: मित्रांनो, आज आपल्यासोबत आपल्यातलीच अशी एक युवा मैत्रीण आहे जिला गायनाची आवड आहेच, शिवाय इतर कलांमध्ये देखील ती पारंगत आहे. आपल्यासोबत आहे प्रचिती हसेगावकर. प्रचितीचं BA संस्कृत, MA इंग्लिश पूर्ण झालं असून शास्त्रीय विशारद देखील तिचं पूर्ण झालेलं आहे. आणि आज आपण तिच्याकडून तिचा गायनाचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि तिच्याकडून छान छान गाणी देखील ऐकणार आहोत. तर प्रचिती, आजच्या युवावाणी कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू गायत्री. नमस्कार, मी प्रचिती हसेगावकर. मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गाणं शिकतीये आणि आता गेली 20 वर्ष कलेच्या क्षेत्रात आहे.
0: अरे वा, खूपच छान. तर प्रचिती, सुरुवातीला मला सांग की गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा या कलेच्या क्षेत्राशी तू कशी जोडली गेली?
1: गाण्याची आवड म्हणशील तर मी अगदी 3-4 वर्षाची असताना म्हणजे आई बाबा मला गाणे ऐकवायचे, त्याच्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला असं मला वाटतं. कारण की मी ते ऐकून ऐकून गायचे पण ते सुरात गायचे, हे त्यांनी ओळखलं की अरे ही सुरात गातीये. बाबा म्हणायचे की सुरात गात, गाण्याची आवड आहे हिला, म्हणून मग त्यांनी मला याच्यात की कर तू गाणं, आपण क्लास लावूयात. आणि आई बाबा आणि दोन्हीकडचे आजी आजोबा, असं सगळ्यांकडे वेगवेगळ्या कला, वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे लेखन, गायन, वादन, नृत्य, अभिनय, सगळं होतं. ते काही गॉड गिफ्टेड मिळालं, काही मी शिकले.
0: अगदीच. आणि ते तुझ्या आई वडिलांनी लक्षात घेऊन अर्ली स्टेज मध्ये पण ते तुला त्यामध्ये टाकलं त्यांनी?
1: हा अगदीच, म्हणजे त्यांना वाटलं की ही करू शकते, म्हणून मग त्यांनी सुरुवात केली आणि मी करत गेले हळूहळू. मग त्यांनाही वाटलं अरे हिला आवडतंय. मुख्य आवड माझी त्यांनी ओळखली, त्यामुळे मग गोष्टी होत गेल्या पुढे.
0: नक्कीच.
1: मी 3 वर्षाची असताना शास्त्रीय संगीत शिकण्याला सुरुवात केली,
0: खूपच लवकर सुरुवात केली.
1: आणि मग त्याच्यानंतर पुढे प्रवास सुरू झाला, मग इतर प्रकारची गाणी मी माझी आत्मसात करायला गेले. शास्त्रीय संगीत मात्र तेव्हा सुरू झालं. ते माझं सुरुवातीला शिक्षण, मग श्री सुनील शेवाळकर यांच्याकडे मी सुरुवातीला गाणं शिकायला लहानपणी जायचं. त्याच्यानंतर प्रयाग संगीत समितीचं शिक्षण मी सुधीर बैरगावकरांकडे घेतलं आणि नंतर मी गजानन केचे सरांकडे गाणं शिकले.
0: अच्छा, म्हणजे विशारद पर्यंतचा प्रवास तुझा असा राहिला. नक्कीच, खूप छान. बरं, आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे तर सुरुवातीला मला सांग की तू आम्हाला काय ऐकवणार आहेस.
1: सुरुवातीला मी एक संगीत मानापमान या नाटकातलं एक नाट्यपद तुमच्या समोर सादर करते.
0: नक्कीच आवडेल आम्हाला.

0: छान सादर केलंस तू प्रचिती, आणि ऐकतच राहा वाटत होतं. आता मला उत्सुकता आहे की पुढे तू आम्हाला काय ऐकवून दाखवणार आहेस. तर मला सांग की गाणं तू शिकत होतीस लहानपणी, पण गाणं शिकताना तू बीए संस्कृत आणि एमए इंग्लिश देखील पूर्ण केलेस. तर गाण्याचं शिक्षण घेत असताना तू तुझं एज्युकेशन पण चालू ठेवलंस, तर या दोन गोष्टी तू कशा मॅनेज केल्यास?
1: खरं तर शिक्षण घेणं म्हणजे मला लँग्वेजेस खूप आवडतात, म्हणून माझं आधीच ठरलं होतं की मला हे मात्र करायचंच आहे.
0: अच्छा,
1: म्हणून मग मी ठरवलेलं की आपण शिक्षण वेगळं घेऊयात आणि गाण्याचं शिक्षण हे माझं वेगळं सुरूच
0: होतं,
1: त्यामुळे मग दोन्ही गोष्टी मी तसं करण्याचं ठरवलं आणि मॅनेज होतं, म्हणजे करायचं होतात गोष्टी. मी दोन्ही बॅलन्स करत करत इथपर्यंत आता पोहोचलीये, तसंच पुढे करतेय.
0: नक्कीच नक्कीच. पण मला सांग म्हणजे गाण्याचं तुझे क्लासेस, त्याचा रियाज आणि इकडे परीक्षा, अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना काही अडचणी आल्या का?
1: हो, अडचणी तर खूप येतात, म्हणजे काही ना काहीतरी नेमका पेपर असायचा आणि मग इकडे रियाज आणि सगळ्याच गोष्टी, म्हणजे किंवा इतर काही स्पर्धा यायच्या वेगवेगळ्या किंवा काहीतरी वेगळं यायचं, मग असं गोंधळ व्हायचा. पण ठीक आहे, आपल्याला एक जिद्द ठेवायची मनात आणि करत राहायचं प्रयत्न. सो असं मी कायम डोक्यात ठेवते आणि करत राहते, तसं मी ते मॅनेज करण्याचा प्रयत्न केला.
0: अच्छा, म्हणजे ते आवड असली की सवड निघते असातला भाग आहे.
1: अगदी.
0: तर प्रचिती, आपण कार्यक्रमात पुढे जात आहोत, तर मला सांग आता तू आम्हाला काय ऐकवणार आहेस?
1: याच्यानंतर एक फोक असा लोककलेचा प्रकार आपण लावणी म्हणतो, ती लावणी मी तुमच्या समोर सादर करते.

0: छान सादर केलंस प्रचिती तू. आणि मला सांग, याबरोबरच सुरुवातीला बोलताना तू म्हणालीस की गाण्यासोबत तू इतर कलाही तुला आवड आहे, तर त्या कलांबद्दल सांग.
1: गाण्याबरोबर मला नृत्याचीही ओळख झाली लहान असताना. मी भरतनाट्यम शिकले 5 वर्ष नृत्यभूषण विक्रांत वायकोस यांच्याकडे.
0: अरे वा.
1: आणि मग नृत्यातही अनेक स्पर्धा केल्या, बक्षिसं मिळवली. त्याच्यानंतर लोककलाची मला ओळख झाली, लोककला पण मी बघितली. आणि मग मला असं झालं की अरे हे काय नवीन, म्हणून मग मी ते पण शिकायला सुरुवात केली. शाहीर अंबादास तावरे आणि अजिंक्य लिंगायत यांच्याकडे मी ते शिकले. असं करत करत त्याच्यातही मग आम्ही दिल्ली, गोवा, बँगलोरला नॅशनल साठी गेलेलो, तिथे मी गायले होते. आणि एक टीव्ही शो आहे दूरदर्शनचा, सिम्फनी ऑफ इंडिया, तिथे पण मी फोक गायले होते. सो लोककलेमध्ये पण खूप गोष्टी मला करायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या.
0: आणि हे सगळं म्हणजे तू गाण्याचं शिक्षण घेत असताना त्याच्यासोबतच केलंस?
1: हो, हे सुरू असताना माझं ह्याही गोष्टी, माझ्या एक एक माहिती होत गेल्या, ओळख होत गेली, अभिनयाची पण ओळख झाली. मी अवघा रंग एक झाला हे नाटक केलं होतं, त्याच्यात जनाबाईंची भूमिका केलेली. लहानपणी एक संगीत नाटक केलेलं. सो असं करत

0: करत एक एक गोष्टी करत. मला ड्रॉइंग काढायला खूप आवडतं आणि मी लहानपणापासून वक्तृत्व मध्ये खूप आहे, म्हणजे शाळेत असल्यापासून वक्तृत्व, कथाकथन, सूत्रसंचालन हे माझं अगदी फोकस. मग काहीतरी सुचलं की लिहायचं, कंपोज करायचं, असं काहीतरी चालू असतं.
1: खूपच छान प्रचिती, म्हणजे सगळ्याच कलांमध्ये तू पारंगत आहेस असं म्हणायला हरकत नाही. तर याबरोबर तू आम्हाला कोणतं गाणं ऐकवणार आहेस?
0: तर मित्रांनो, आता मी तुमच्या समोर एक लता मंगेशकरांचं भावगीत तिन्ही सांजा सखे मिळाले हे सादर करते.

0: खूप छान सादर केलंस प्रचिती तू, आणि अजून तुझ्याकडून आम्ही बरंच गाणी ऐकून घेणार आहोत. तर मला सांग की तू वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत आहेस, तुला मिळालेली पारितोषिक किंवा तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहेस, त्याचा तुझा अनुभव कसा होता?
1: वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तर खूप भाग घेतला, म्हणजे गाण्याच्या म्हणशील तर गाण्याच्या विविध स्पर्धा होतात, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, सगळ्याच. तर तिकडे मी जायचे, गाणं बसवायचे आणि सुंदर म्हणजे तयारी वगैरे करून जायचे. कधी यश मिळालं, कधी अपयश मिळालं, पण खूप सुंदर अनुभव होते. त्यातून शिकायला मिळालं की अजून काय करता येईल, अजून काय करता येईल,
0: स्वतःमध्ये काय चेंजेस करता येतील.
1: एक्झॅक्टली. आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर गरवारे कम्युनिटी सेंटर जे आहे संभाजीनगरचं, त्यांच्यातर्फे आम्ही नॅशनल बालभवन दिल्ली इथे गेलो होतो महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायसाठी.
0: अरे वा.
1: आणि मग तिथे मला गाण्याची संधी मिळाली होती, आणि मुख्य म्हणजे मी हिंदीतून तिथे पहिला पोवाडा गायला.
0: अरे वा.
1: हिंदीतून पहिला पोवाडा गाणारी महिला म्हणून असं त्यांच्या डिजिटल लायब्ररीला तिकडे नोंद आहे.
0: किती छान.
1: सो ते एक होतं. आणि अजून म्हणशील तर एक अष्टपैलूची आठवण आहे माझ्याकडे. तर 2018 मध्ये राज्यस्तरीय अष्टपैलू स्पर्धा अशी ती दरवर्षी होते, ती झाली होती.
0: अच्छा.
1: आणि मी त्याच्यात भाग घेतलेला. आणि तिकडे अष्टपैलू म्हणल्यावर सगळीकडे पारंगत असलेली लोक तिथे आलेली होती,
0: म्हणजे सगळेच जण अष्टपैलू होते.
1: राईट. आणि त्यांच्यातच स्पर्धा होती, त्याच्यात पहिला नंबर आणि असं सगळं होतं. त्यामुळे मी घेतलेला भाग. पण तिथे मी सगळ्या कला सादर केल्या आणि तिथे इतकी टॅलेंटेड मुलं होती की म्हणजे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की माझा नंबर तरी येईल म्हणून. मी म्हटलं की ठीक आहे, आला तरी तिसरा चौथा असं काही, पण एवढं तर नाही, अगदीच नाही. आणि मी बघतीये सगळं स्पर्धा झाली काही तरीही मला काही वाटेल, मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघत होते पहिल्या नंबरचा. म्हटलं ही मिळू शकते का आपल्याला, नाही या विचारातच मी ऑलमोस्ट.
0: तिथे काय काय सादर केलं?
1: तिथे मी सगळं केलं ऑलमोस्ट, म्हणजे गायले, इन्स्ट्रुमेंट वाजवलं, नृत्य केलं, अभिनय केला, माझे ड्रॉइंग त्यांना दाखवले, वक्तृत्वासाठी मी त्यांना बोलून दाखवल्या काही गोष्टी, आणि लेखन दाखवलं माझं. असं
0: म्हणजे आपल्याकडे जेवढ्याही कला आहेत तिथे तुम्हाला सादर करायच्या होत्या.
1: अगदी अगदी, छोट्यातली छोटी कला असू दे ते तुम्ही सादर करायचं होतं. आणि ती बराच वेळ, म्हणजे एकेकाची स्पर्धा अगदी खूप वेळ होती.
0: एवढं सगळं सादर करायचं,
1: पूर्ण दिवसभर, त्यांना 2 दिवस वगैरे त्या स्पर्धेतच गेले पूर्णपणे. त्यामुळे मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघायचे, बाकी मला वाटलेलं नाही. पण अचानकच पहिल्या नंबरला माझं नाव अनाऊन्स झालं आणि मी अशी झाले होते, माझंच नाव आहे आणि मी

0: उठलेही नाही 2 मिनिटं आणि मग मी उठले आणि
1: एक्झॅक्टली
0: खूप. आणि मग तेव्हा मला कळालं की नाही म्हणजे मी करू शकते बाकीच्याही गोष्टी. सो ते मुवमेंट वॉज व्हेरी मेमोरेबल माझ्यासाठी, कायम लक्षात राहणारी अशी आठवण आहे.
1: म्हणजे असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेस तू. तर याबरोबरच आमच्या सगळ्यांना एखादं छानसं हिंदी गाणं तू सादर कर.
0: आशाताईंचं एक हिंदी आहे ते तुमच्या समोर, माझ्या आवडीचं आहे ते तुमच्या समोर सादर करते.
1: नक्कीच.

0: झुमका.
1: खूप छान गायलास प्रचिती तू, आणि तू गातच राहावं असं मला वाटत होतं. एकदम मस्त, एकदम छान फील येत होता. तर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण जाता जाता मला सांग की आपल्यातले जे युवा मित्र मैत्रिणी आहेत ज्यांना या गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर त्यांना तू काय सांगशील तुझ्या अनुभवातून?
2: नक्कीच गायत्री, म्हणजे गाण्याचं बेसिक शिक्षण, शास्त्रीय संगीताचं हे बेसिक शिक्षण गाण्यासाठी घेणं वॉज मस्ट असं मला वाटतं. कारण की ते जर बेसिक तुमच्याकडे पक्कं असेल तर तुम्ही गाऊ शकता. इतरही कुठल्या कलांचं म्हणशील तर त्याचंही तुम्ही बेसिक शिक्षण घेतलंच पाहिजे. त्याच्या थ्रू तुम्ही पुढे चांगलं तुमचं करिअर घडवू शकता किंवा कलेमध्ये तुमचं स्थान निर्माण करू शकता.
1: अगदीच.
2: त्यामुळे ते महत्वाची गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला आवड पाहिजे कुठल्याही कलेची. तुम्हाला आवड आहे, त्याच्यातून आनंद मिळतोय, हे खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. ते असेल तर तुम्ही गाऊ शकता. म्हणजे बिंदास्त गाणं असू दे, नृत्य काही असू दे,
1: आवड पाहिजे.
2: आवड पाहिजे. आवडच नाही आणि तुम्ही बळजबरी एखाद्याला म्हणताय की गा गा कर कर, तर त्याच्यात काही पॉईंट नाही आहे. तुम्ही त्यांच्यातली कला ओळखा किंवा त्यांच्यातलं टॅलेंट ओळखा, त्यांना कशात इंटरेस्ट आहे मुलांना ते आधी बघायला पाहिजे आणि मग तुम्ही करायला लागा.
1: बरोबर आहे.
2: आणि कलेसोबत म्हणजे मी शिक्षणही घेतलं, BA संस्कृत, MA इंग्लिश केलं. मला लँग्वेजेस आवडतात, मला त्याच्यातही इंटरेस्ट होता, म्हणून मी ठरवलं होतं की तेही करायचं आणि हेही करायचं. त्याच्यामुळे तुम्ही असा दोन्हीचा समतोल साधून कला पण करा, तुमची कलेची आवडही जोपासा आणि शिक्षणही प्रॉपर व्यवस्थित घ्या. कारण दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. त्या दोन्ही तुम्ही बॅलन्स करून
1: करायला पाहिजे,
2: तुमचं बेस्ट द्या.
1: तर खूप छान संदेश दिलायस तू. जेही मित्र मैत्रिणी आपला कार्यक्रम ऐकतायत, ज्यांनाही कोणाला कलेची आवड असेल ते नक्कीच यामध्ये येतील आणि त्यांचा आनंद यामध्ये शोधतील अशी आपण आशा करूयात.
2: जाता जाता युवा मित्र मैत्रिणींसाठी एक गाणं सादर करते,
1: आवडेल आम्हाला.

0: तर खूप छान प्रचिती, तू आज इथे आलीस आणि इतके छान छान गाणी आम्हाला ऐकवलीस आणि तुझा गाण्याचा शिवाय तुझा कलेचा प्रवास देखील आमच्या सोबत शेअर केलास, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार.
1: हो नक्कीच गायत्री, मला इथे येऊन खूप छान वाटलं, युवा मित्रांशी संवाद साधायला मिळाला, आकाशवाणीने बोलवलं त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद.
0: मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलीत प्रचिती हसेगावकर हिची घेतलेली मुलाखत आणि तिने गायलेली छान छान गाणी. मित्रांनो, आज आहे 15 मे, अर्थात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन, आणि आजचा हा दिवस आपण आपल्या पहिल्या प्रेमाला अर्थात आपल्या कुटुंबाला समर्पित करतोय. मित्रांनो, शाळेतलं पहिलं बक्षीस असो किंवा आयुष्यातला पहिला धक्का, सगळ्यात आधी आठवण कोणाची येते बरं? घरच्यांचीच ना, कारण कुटुंब म्हणजे आपलं सेफ झोन, आपलं चार्जिंग स्टेशन. संयुक्त राष्ट्रांनी 1993 पासून 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. का? कारण जग कितीही बदललं तरी कुटुंब हीच समाजाची पहिली शाळा आहे. इथेच आपण बोलायला शिकतो, शेअर करायला शिकतो आणि माफ करायला देखील. आजकाल आपण सगळे इतके बिझी झालोय, मोबाईलमध्ये डोकं, लॅपटॉपवर काम, पण संध्याकाळी जेवलास का हे विचारणारा आवाज हा फक्त घरातूनच येतो. त्या एका प्रश्नात काळजी आणि प्रेम लपलेलं असतं. आईचा ओरडा, बाबांचा धाक, ताईची चिडवा चिडवी, दादानी केलेली मस्करी, हेच तर आपलं कुटुंब. भांडण झालं तरी रात्री एका ताटात जेवणारे आपण, कारण रक्तापेक्षा नातं घट्ट असतं, ते म्हणजे आपलेपणाचं. म्हणूनच आजच्या दिवशी एकच करा, फोन बाजूला ठेवून घरच्यांसोबत 10 मिनिटं गप्पा मारा, त्यांना वेळ द्या, त्यांचा दिवस कसा गेला हे त्यांच्याकडून जाणून घ्या, मग बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आई बाबा, मुलं, भावंड, आजी आजोबा, प्रत्येक नात्याला एक वेगळा रंग, एक वेगळा सुगंध. चला तर या कुटुंब दिनानिमित्त एक शपथ घेऊया, एकमेकांना वेळ देऊ, एकमेकांचा आदर करू, कारण घर फक्त 4 भिंतींनी बनत नाही तर ते माणसांच्या मनानी बनतं. तुमच्या कुटुंबाला देखील माझ्याकडून खूप खूप प्रेम.

मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमामधून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित मनसोडे. तेव्हा गाणी ऐकत राहा, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय.

सादर करते दीपक केसावलेकर. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आपण ऐकू शकता. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शंकर महादेवन यांच्या स्वरात मंगेश कांगणे यांची रचना. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं. चित्रपटाचं नाव आहे कट्यार काळजात घुसली.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामध्ये पुढलं गीत ऐकणार आहोत सुरेश भट यांचं. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, लता मंगेशकर यांच्या स्वरात उंबरठा या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केलं जाणारं संस्कृत बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आर या मोबाईल ॲपवरून देखील ऐकता येतील. आपल्याला 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. सायंकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मायग्रेन विषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजळकर यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रोते हो, स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत मायग्रेन याविषयी. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे मज्जातंतू चिकित्सक अर्थात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांना. डॉक्टर मकरंद कांजाळकर हे न्यूरोलॉजिस्ट म्हणून गेल्या 30 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं सेवा देत आहेत. त्याबरोबरच प्राध्यापक म्हणून मज्जातंतू चिकित्सा विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 17 वर्षांपासून कार्यरत आहेत. डॉक्टर मकरंद कांजाळकर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर मकरंद, सर्वप्रथम मला हे विचारायचे की मायग्रेन म्हणजे नेमकं काय आणि आपलं जे नेहमी डोकं दुखतं त्याच्यापेक्षा हे काही वेगळं आहे का?
1: डोकेदुखी ही सर्वांनाच कधी ना कधी आयुष्यात अनुभवलेली असते. मायग्रेन म्हणजे अशा प्रकारचा आजार किंवा अशा प्रकारची लक्षणं ज्यामध्ये त्या व्यक्तीचं अधनमधनं डोकं दुखतं आणि डोकं दुखत नसताना ते एकदम चांगलं असतं. मग ही डोकेदुखी एकदा सुरू झाली तर काही काळ राहील, मग काही दिवस नॉर्मल राहील, पुन्हा राहील. याला आपल्या मराठी भाषेमध्ये पूर्वापारप्रमाणे माथेशूळ म्हणतात. त्याचं वैद्यकीय नाव मायग्रेन आहे.
0: अच्छा डॉक्टर, मग मायग्रेन होण्यामागची मुख्य कारण काय सांगता येतील आपल्याला?
1: रस्त्यावरनं एखादा माणूस कुठेतरी फिरायला गेला आणि तिथं काहीतरी गवताची त्याला अलर्जी झाली आणि खाज येते. आता सगळ्यांनाच येत नाही, काही जणांना येते, तर त्याची त्या प्रकृतीची सेन्सिटिव्हिटी असते तशी. तसा काही व्यक्तींचा मेंदू हा त्या बाबतीत सेन्सिटिव्ह असतो, त्या बाबतीत त्याच्यामध्ये काहीसे बदल असतात, त्यामुळे काही ठराविक घटना घडल्या की मेंदूमध्ये काही रासायनिक बदल होतात, त्यामुळे मेंदू मधल्या रक्तपुरवठा वाढतो, मेंदू ताणला जातो, म्हणून डोकं दुखतं. असं का होतं? तर काही याच्यामध्ये अनुवंशिक घटक असतात, काही जीवनशैलीशी निगडीत असतात, काही भावनात्मक असतात. ह्या जंतूमुळे हा आजार होतो, तसं मायग्रेन हे एक कारण ह्यामुळे होतं असं नाही, मल्टीफॅक्टोरियल म्हणतात याला. ताणतणाव हे तर आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यातल्या त्या डोकेदुखी मायग्रेन मध्ये तर खूप महत्वाचा घटक मानलाच जातो ताणतणाव, आधुनिक जीवनशैली धावपळीची ताणतणाव म्हणण्यापेक्षा.
0: डॉक्टर मकरंद, मग या मायग्रेनची लक्षणं काय सांगता येतील किंवा लोकांनी हे कसं ओळखावी, त्याला हा जो त्रास होतोय तो मायग्रेन आहे?
1: समाजामध्ये अधनमधनं डोकं दुखतं तर असा एक समज असतो की माझं डोकं दुखतंय म्हणजे मला चष्मा असेल, की माझं डोकं दुखतं म्हणजे सायनसचं असेल. ह्याच्यामधली डोकेदुखी अशी अधनमधनं कधीच नसते. तर एक अगदी सोपी गोष्ट आहे की तुमचं डोकं अधनमधनं दुखतंय आणि दुखत नसताना तुम्ही एकदम चांगले असाल तर इतर कुठलेही निदान करण्यापेक्षा ह्या सगळ्यांना प्रायमरी हेडेक म्हणतात. म्हणजे त्याचं कारण काही नसतं, फक्त डोकेदुखी हेच लक्षण असतं. पहिल्यांदा डोकं दुखलं त्याला मायग्रेन म्हणता येणार नाही, पण असे पुन्हा पुन्हा अटॅक जर होत असतील आणि इन बिटवीन नॉर्मल असेल आणि बहुतांश वेळा ही लक्षण आजार म्हणतच नाही कारण ही प्रवृत्ती आहे, ही स्त्रियांमध्ये जास्त दिसते. आणि अधनमधनं डोकं दुखते आणि डोकं दुखत असताना ती अदरवाईज स्त्री एकदम नॉर्मल आहे आणि अशा स्त्रिया ह्या ऍक्टिव्ह असतात किंवा घर संसार करताना मल्टीटास्किंग परफेक्शनिस्ट असतात. ही गोष्ट अशी नीट पाहिजे, ही पाहिजे, अशा स्मार्ट असतात, त्या अशा ध्येयवादी असतात आणि अशा स्त्रियांमध्ये हे जास्त आढळून येतं. तर तुमचं अधनमधनं डोकं दुखतं आणि डोकं दुखत नसताना तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला मायग्रेन म्हणता येऊ शकतं.
0: डॉक्टर, मग काही लोकांना मायग्रेन सुरू होण्याआधी काही संकेत मिळतात का?
1: मायग्रेनचे असे दोन प्रकार केले जातात. काही मायग्रेनला मायग्रेन विथ ऑरा, ऑरा म्हणजे असं व्हायच्या आधीची लक्षणं असतात, आणि काही जणांना अशी लक्षणं नसताना एकदमच डोकं दुखणं सुरू होतं. ऑरा म्हणजे आधीची लक्षणं. तर ऑरा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. जसं मी सांगितलं की त्यांचा मेंदू त्याच्यामधले रासायनिक बदल वेगळे असतात, काहीतरी घडतात, तर ते बदल जेव्हा घडायला लागतात तेव्हा मेंदूच्या एका भागाची क्रिया थोडी कमी होते. तर बऱ्याचशा वेळा हा ऑरा हा दृष्टीशी निगडीत असतो, म्हणजे असं काहीतरी धुंदलं दिसायला लागतं. काही जणांना एका बाजूचं दिसतच नाही, काही बाजूला एका बाजूचं

0: दुर्कट दिसायला लागतं. काही जणांना एक असे काही व्यक्ती समोरच्या गोष्टी अशा मोठ्या दिसायला लागतात, काही जणांना एकदम छोट्या दिसायला लागतात. असे वेगवेगळ्या दृष्टीचे गोष्टीचे अनुभूती येतात. या काही जणांना 5 मिनिटं 10 मिनिटं, काही जणांना अर्धा अर्धा तास राहतात आणि मग ह्या बऱ्या होतात आणि त्याच्यानंतर डोकं दुखतं. आणि महत्वाचं म्हणजे हे स्टिरिओटाईप म्हणजे एकदा हे घडलंय तर पुन्हा जेव्हा डोके दुखेल तेव्हा असंच होतं. असे पुन्हा पुन्हा घडणारे तर बऱ्याचदा होणारे ऑरा हे व्हिज्युअल असतात म्हणजे दिसायला, पण काही काही जणांना हातापायाचे ऑरा, हातालाच मुंग्या येत आहेत. आणि लहान मुलांमध्ये काही मायग्रेनच्या अटॅकमध्ये हातपाय लुळा होण्याची पण लक्षणं येऊ शकतात आणि ती काही वेळात बरी होतात. तसा तो बघायला डेंजरस असतो, सुदैवानी तो कमी असतो, पण एकदम हातपाय लुळा झाला आणि तुम्ही त्याच्या तपासणी केल्या MRI वगैरे नॉर्मल आहे तो बरा झाला, तर हा एक हेमिप्लेजिक मायग्रेन म्हणून हा युजली लहान मुलांमध्ये दिसतो. पण असं पुन्हा पुन्हा होतं तेव्हा ते ओळखणं सोपं जातं. पण दैनंदिन जीवनामध्ये आयुष्यामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये जे जास्तीत जास्त दिसतो तो म्हणजे दिसायचा त्रास आणि त्याच्यानंतर डोकं दुखते. आणि हा दिसायचा त्रास काही वेळाने बरा होतो. ऑफकोर्स तो असताना तो रुग्ण खूप घाबरून जातो. इमेजिन करा समोर काहीतरी जर चालवतो आणि काहीच दिसत नाही, एकदम भीती वाटते. आणि ह्या गोष्टी मेंदूशी निगडीत आहेत, ह्या कधी मेंदूच्या रक्त पुरवठा लकवायची लक्षणं असू शकतात. त्याच्यामुळे पहिल्यांदा असं घडल्यावर तो लकवा नाही, रक्तपुरवठ्याचा भाग नाही, मेंदूमध्ये गाठ नाही, हे सगळ्या गोष्टी आम्ही करूनच घेतो तपासणी. पण असं जेव्हा पुन्हा पुन्हा होतंय तेव्हा मग त्याला मायग्रेन म्हणतात. तर तुमची मागची अनुभूती अशी झाली होती, त्याच्यानंतर डोकं दुखलं होतं, ते पूर्ण बरं झालं होतं ते दृष्टीचा भाग, नंतर डोकं दुखलं आणि डोकं दुखणंही काही काळाने बरं झालं. हा मायग्रेन विथ ऑरा एकदा झाला. आणि असं जेव्हा दुसऱ्यांदा होतो तेव्हा त्याचं 100% निदान करताय. तर पहिल्या एपिसोडमध्ये हा मायग्रेनच आहे असं म्हणता येतच नाही, किंवा कदाचित तो मायग्रेन नसून गंभीर आजार असूही शकतो. कुठली गोष्ट अचानक खराब झाली म्हणजे अचानक दिसायला त्रास झाला, अचानक बोलायला त्रास झाला, अचानक हातपाय लोळा झाला, अचानक बोलणं खराब झालं, अचानक चेहरा वाकडा झाला, तर हे मेंदूचे वेगळ्या प्रकारचे आजार ज्याला लकवा पॅरालिसिस म्हणतो असे असू शकतात. आणि त्याची ट्रीटमेंट पहिल्या काही तासांमध्ये करणं आवश्यक असतं. आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा झालं तर तुम्ही ताबडतोब दवाखान्यात जाऊन जिथं मेंदूचे डॉक्टर आहेत आणि जिथं CT scan आहे, कारण त्याची वेगळी ट्रीटमेंट असते. माझा एवढंच सांगायचंय की असं जेव्हा एकदा घडलंय मागं ते बरं झालंय आणि असं पुन्हा पुन्हा महिन्यात न 1.5 महिन्यात न 1 आठवड्यात न होत असेल तर मग दरवेळेस तुम्हाला पॅनिक व्हायची गरज होत नाही, कारण हे एकदा बरं होतंय तुम्हाला माहिती राहतं. तशीच घटना पुन्हा होत असेल तर मायग्रेनचंच लक्षण आहे.
1: डॉक्टर मकरन, आता तुम्ही सांगितलं की मायग्रेनचा त्रास स्त्रियांमध्ये जास्त जाणवतो, याची कारण काय आहे?
0: स्त्रियांमध्ये ज्या ज्या गोष्टी जास्त दिसतात त्या सगळ्यांचं कारण शेवटी हॉर्मोन्सशीच निगडीत असतं. स्त्रिया ह्या भावनिक असतात आणि त्या भावनांचा मेंदू आणि ह्या हॉर्मोन्सशी निगडीत करणारी जी भाग असतो ज्याला हायपोथॅलेमस म्हणतात ते जवळ असतात. आणि जसं मी सांगितलं की मायग्रेनचा मेंदू हा एक थोडा वेगळा असतो, वेगळा म्हणजे त्या भागात तो सेन्सिटिव्ह असतो आणि एक काही प्रकारचे द्रव्य सिरोटोनिन वगैरे त्यांच्याकडनं जास्त तयार होतात त्या मेंदूमध्ये. आणि अशा काही घटना घडल्या की मग ते अजून द्रव्य तयार होऊन मग त्या मेंदूच्या एका भागामध्ये थोडस असं डिप्रेशन, काम कमी होऊन दिसायला त्रास होणं आणि मग नंतर रक्तपुरवठा वाढून डोकं दुखणं. पण स्त्रियांमध्ये जास्त दिसायचं कारण स्त्रिया भावनोत्कट असतात, भावनाशील असतात आणि तिथं निसर्गाचं हेच आहे, त्याच्यामुळे हा आजार त्याच्यात जास्त दिसतो.
1: आणि असं म्हणतात की मायग्रेनचा जेव्हा अटॅक येतो तो असं डोक्यात खूप घण घातल्यासारखं असं दुखतं, तर ते काय असतं सर?
0: म्हणजे आता कसं आहे की डोकेदुखी कोणत्या प्रकारची असते अशी गंमत म्हणून सांगायचं म्हणलं तर काही लहान मुलांना जेव्हा मायग्रेन होतं त्याचे डोकं दुखणं कसं होतं हे चित्रामध्ये डिस्क्राईब करा म्हणलं तर ज्यांना असं साधं डोकं दुखतंय, ताणतणावाचं मला अभ्यास नाही करायचा नाटकं, तो असं काहीतरी असं कार्टून काढतो माझं डोकं दुखतंय म्हणतो असं काहीतरी इथे दाखवतो. पण ज्याचं डोकं दुखतंय तो असं काढतो की त्याचं शरीर वेगळं आणि मला असं डोकं कापून ठेवा वाटतंय दुसरीकडं, किंवा डोक्यात ना असं काहीतरी स्फोट होतंय, म्हणजे त्याचं वर्णन त्या चित्रात ना इतकं भयंकर असतं की ती डोकेदुखी ही भयंकरच असते जेव्हा सहन करतात तेव्हा. ही बरी होतं काळजी करायचं कारण हे सगळं असलं तरी ते जे काही 4 तास 8 तास 24 तास 72 तास असतात त्यांनी होणारं वर्किंग आवर्सचं नुकसान, फॅमिली लाईफ डिस्टर्ब होणं हे जास्तच राहतं. काय दरवेळेस डोकं दुखतंय मग घरातले लोकही कटकट करणार, त्यालाही स्वतःचा त्रास होतो आणि ऑफकोर्स ऑफिसला दांड्या मारणं वगैरे ह्या गोष्टी वाढतातच.
1: डॉक्टर, मग हा मायग्रेनचा जो अटॅक येतो तो किती वेळ राहू शकतो आणि तो किती गंभीर असू शकतो? म्हणजे
0: व्याख्येनुसार ज्याला आपण मायग्रेन म्हणतो तो मायग्रेन 4 तास ते 72 तासापर्यंत राहू शकतो. म्हणजे डोकेदुखी कुठली सुरू झाली, काही तास राहिली आणि मग ती बरी झाली आणि काही आठवड्यांनी पुन्हा झाली, तर ते कालावधी किती असतो तो 4, काही जणांना 24, काही जण असं बरेच जण सांगतात की माझी एक झोप झाली की मला बरं वाटतं. आणि हे सगळं त्याच्यामुळेच की काही काळाने ती डोकेदुखी मेंदूला रेस्ट मिळाली की बरी होते, पण कधी कधी हे 2-2, 3-3 दिवसही चालू राहू शकतं. आणि गंभीर असू शकतं का? येस, काही जणांना जसं मी सांगितलं लहान मुलांमध्ये एखाद्या वेळेस हात पाय कमजोर झालाय, लोळा झालाय, पण हे खूप कमी वेळा असतं. बऱ्याचदा जो त्रास असतो तो डोकेदुखी सहन करणं आणि त्या डोकेदुखीमुळे होणाऱ्या उलट्या, मनस्ताप, तुम्हाला जे एकदम असे काही

0: ज्यांना मायग्रेन येते सांगतील की लाईट नको वाटतात, डोळे बंद करून बस, मग तुम्ही काहीच कशातच कम्युनिकेट करू शकत नाही, मग त्या काळात तुम्ही काम करू शकत नाही, हे जास्त त्रासदायक असतं. काही जणांना ऑफकोर्स याच्यामध्ये दुसरा आजार होण्याची लकवा वगैरेची भीती थोडीशी असते, पण ज्या मानाने डोकेदुखीचे आपण रुग्ण बघतो त्या मानाने ही डोकेदुखी कमी करणं हेच महत्वाचं राहतं, तीच एक प्रकारचा मनस्ताप असतो.
1: सर मग हे मायग्रेन आणि आपली जी लाईफस्टाईल आहे सध्याची, त्यातून निर्माण होणारा हा ताण, याचा कसा संबंध जोडता येईल आपल्याला?
0: आता समजा तुम्हाला जेवण केलं नाही तुम्ही म्हणजे दुपारी, तर संध्याकाळी कसं वाटेल?
1: अस्वस्थ होते,
0: चिडचिड होईल,
1: चिडचिड होती.
0: किंवा तुम्ही आता प्रवास केलाय, रात्रभर जागरण करून गेलाय, झोप नाही झाली, तर दुसऱ्या दिवशी कसं वाटतं? चिडचिड वाटतं, अनइझी वाटतं. हे सगळं कशामुळे वाटतं? कारण तुम्ही जेव्हा उपाशी राहता तेव्हा तुमच्या शरीरातील ग्लुकोज कमी होते आणि मेंदूला ग्लुकोज आवश्यक असते आणि ती कमी मिळाल्यामुळं तो मेंदू असा सक्षमपणे काम करत नाही, त्याच्यामुळे असं काहीतरी करून चिडचिड वगैरे होतं. झोप ही मेंदूला विश्रांती देणारी एक फार महत्वाची गोष्ट आहे, आणि ती निद्रा व्यवस्थित झाली नाही तर परत दुसऱ्या दिवशी ब्रेन इरिटेबल होतो. आणि जसं मी सांगितलं की मायग्रेनचा रुग्णांमध्ये ऑलरेडी थोडा ससेप्टेबल असतो त्याच्यामधले केमिकलचे, तर हे झाले प्रोव्होकिंग फॅक्टर्स. म्हणजे अदरवाइज इतर रुग्णांना झोप नाही झाली, हे नाही झाली, थोडीशी चिडचिड होईल, हे होईल, पण ज्यांना मायग्रेन त्यांनी ते निमित्त होऊन परत त्याच्यातले ते घटक बदलायला लागून परत ते वेगवेगळे घटक होऊन मेंदूचा रक्त पुरवठा वाढून नुसतीच चिडचिड नाही होऊन डोकेदुखी पण वाढू शकते. म्हणजे केवळ जागरण झाल्यामुळे झालंय का? निश्चित नाही, पण त्याच्यामुळे वाढलंय का? हो. त्याच्यामुळे आधुनिक जीवनशैलीमधले प्रॉब्लेम, म्हणजे पेशंटला आम्ही महत्वाचं सांगतो की वेळच्या वेळी जेवण आणि वेळच्या वेळी झोप, या दोन गोष्टी केल्या तर बऱ्याचदा या रुग्णांना काही गोळ्या वेगवेगळ्या जास्त घ्यायची गरज पडत नाही. दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही कितीही प्रकारची औषधं घेतली पण ह्या जीवनशैलीमधले बदल तुम्ही करेक्ट केले नाही तर तेवढा त्या औषधांचा परिणाम तुम्हाला जाणवणार नाही. आणि ऑफकोर्स स्त्रियांमध्ये कमी पण पुरुषांमध्ये जास्त म्हणजे अल्कोहोल, आणि अल्कोहोलमुळे ह्या गोष्टी वाढतात, कारण अल्कोहोल बेसिकली मेंदूच्या रक्तवाहिन्या थोड्या डायलेट करतं. त्याच्यामुळे तसंही जे कोणी ड्रिंक्स घेतात वगैरे त्यांना दुसऱ्या दिवशी डोकेदुखीचा परिणाम जास्तच असतात, आणि ज्यांना मायग्रेन आहे त्याच्यामुळे हे अजून जास्त वाढतं, कारण ती प्रोसेस एस्केलेट होते ज्याला ते ऑलरेडी ससेप्टेबल आहे.
1: डॉक्टर, समजा एखाद्या व्यक्तीला हा मायग्रेनचा अटॅक आलेला आहे तर घरच्या घरी आपण याच्यावर कसा उपचार करू शकतो?
0: सगळ्यात पहिले तर ज्या गोष्टींनी आपले अटॅक वाढतात त्या गोष्टी टाळणं हे पहिलं, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला जे माहिती आहे त्याच्यामध्ये जागरण, उपाशी राहणं. तिसरं, काही जणांना काही खाण्यापिण्यातल्या पदार्थामुळे सेन्सिटिव्ह असतात तर त्या गोष्टी ज्यांनी वाढतंय तुम्हाला, म्हणजे कुणाला माहितीये, कुणाला चायनीज फूडमध्ये वाढतं, कुणाला बाकी प्रोसेस फूडमध्ये वाढतं, कुणाला ताकामुळे वाढतं, तर ज्या गोष्टी वाढतात ते टाळणं हे तिसरं. त्याच्यानंतर एवढं करूनही कधीच डोकं दुखणार नाही असं नाही, ती ससेप्टेबिलिटी आहे, कुणाला होऊ शकते, तर तसं कधीतरी झालं तर म्हणजे रेस्ट ही त्याला जगात महत्वाची ट्रीटमेंट राहते. त्याच्यामुळे तुम्ही आहे त्या ठिकाणी ते करतातच, रुग्ण डोळे बंद करून आराम करतात, लाईट वगैरे बंद करून शांतपणे एक झोप झाल्यावर बरं वाटतं, कारण ते मेंदू मधली ती केमिकल रचना केमिकल्स करेक्ट व्हायला लागतात. बाकी घरच्या घरी काय करता येतं तर साधी पॅरासिटामॉलच्या गोळ्या घेतल्या तर बऱ्याचदाही डोकेदुखी सौम्य असेल तर कमी होते. बाकी आधी असे डोकेदुखी झालेली आहे, तुम्हाला तुमच्या डॉक्टरने काही औषधं दिलेली आहेत, ती औषधं डोकेदुखी सुरू झाल्या घेतली तर हा पुढचा जो 24-48 तासाचा होणार मनस्ताप तो टळू शकतो.
1: अच्छा डॉक्टर मकरंद, मग या मायग्रेनसाठी असे कोणते उपचार सध्या उपलब्ध आहेत? बरं,
0: तर सगळ्यात पहिल्यांदा अग्नमध्य डोकं दुखतं आणि डोकं दुखत नसताना मी नॉर्मल असते हे जेव्हा एखादी स्त्री सांगते तेव्हा ते मायग्रेन असतं हे आधी समजून घ्यावं. दुसरं, हे असं वाढायची कारण काय अशी स्वतःकडे जागरूक होणं. आजकाल आयटीच्या क्षेत्रामध्ये लोक रात्र स्क्रीनवर राहत राहतात तर ह्या गोष्टी तुमच्या स्क्रीन टाइम कमी करणं, कमी म्हणजे बंद तर नाही करायचं, एक सोपा उपाय याच्यात असा करता येतो की तुमचा स्क्रीन विशेषतः मोबाईल हा तुमच्या झोपेशी निगडीत ठेवायचा नाही. म्हणजे सकाळी उठल्यावर एक तास आणि रात्री झोपायच्या आधी 1-2 तास तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही याच्यापासून दूर राहा. तुम्ही माणसांशी बोला, पुस्तक वाचा, लिहा काही. मी तर कित्येक जण सांगतो तुम्ही घरात भांडणं करा, डझंट मॅटर, पण तुम्ही माणसांशी बोला, स्क्रीनपासून दूर राहा, तर तुमची झोपेची जी रेस्ट मिळण्याची पॉवर आहे ती वाढते. तर मग एवढं करूनही अटॅक यायच लागला तर मग अशी वेगवेगळी औषधं असतात. जर काही भयंकर तीव्र अटॅक आहे आणि ते असं जसं मी सांगितलं की डोकं कापा वाटतंय तर त्याला वेगवेगळे ट्रिप्टान नावाचे औषध आहेत, ते औषध घेतल्यानंतर हे डोकेदुखी 1-2 तासात कमी व्हायला लागतं. आणि जर सौम्य असेल तर साधे एनल्जेसिक्स, त्यातल्या त्यात पॅरासिटॅमॉल हे सगळ्यात सेफेस्ट असतं, कारण हे कितीदाही खाल्लं पॅरासिटॅमॉल तरी याचा तेवढा किडनीवर दुष्परिणाम होत नाही. त्याच्यामुळे पॅरासिटॅमॉल खाणं, तुम्हाला तुमच्या डॉक्टरने जर ट्रिप्टान किंवा आर्गोटामिन व्हॅसोग्रीन औषधं दिली असतील तर डोकेदुखी सुरू झाल्या ती घेणं, तर तुमची डोकेदुखी कोणत्या प्रकारची याच्याकडे निरीक्षण करणं, त्यानुसार ती औषधं लवकर घेणं. तिसरा भाग ट्रीटमेंटचा असतो की ज्यांना असं पुन्हा पुन्हा होतंय, म्हणजे आठवड्यात 1 होतंय, आठवड्यात 2 होतंय, महिन्यात 2-3 होतंय, तर अशा अटॅक कमी करण्यासाठी पण काही औषधोपचार देता येतात. तर हे औषधोपचार कितीही दिले तरी आयुष्यात आपलं कधीच डोकं दुखणार नाही ह्याच्यापुढं।

0: असं तर होणार नाही,
1: जसं
0: कमी होईल तसं तुम्हाला कधीतरी 2-3 महिन्यात एकदा डोकं दुखत असेल तर रोजची औषधं घ्यायची गरज नाही. ही दुखलं तेव्हा घ्यायची, तुम्हाला जी गोळीने बरं वाटतं ती गोळी तुम्हाला, ते सुमेट्रिप्टॅन असेल, ती व्हॅसोग्रीन असेल, ह्या गोष्टी घेऊन जवळ ठेवल्या तर दुखलं तेव्हा घ्यायची. पण असं पुन्हा पुन्हा होत असेल तर होऊ नये म्हणून बरीच औषधं असतात. आता ही औषधं कुणाला कोणची वापरायची हे कसं ठरवतो आम्ही? त्या औषधांमुळे होणारे जे इतर बदल असतात, म्हणजे त्याला साईड इफेक्ट म्हणू किंवा सोबत येणारे अजून साईड इफेक्ट म्हणलं की असं काहीतरी भयंकर वाटतं, पण ज्याला इफेक्ट असतं त्याला साईड इफेक्ट असतं. जो माणूस प्रेम करतो तो चिडचिड करतो. मायग्रेनच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही साईड इफेक्ट एनकॅश करू शकता. एखादी स्त्री आहे जिला अदरवाईज थोडा ताणतणाव आहे, थोडी झोप लागत नाही, थोडं निराश आहे, तर तिथं त्या प्रकारची औषधं ॲमिट्रिप्टिलिन वगैरे अशी वापरली, तिची दैनंदिन ही ताणही कमी राहतं, झोपही लागते आणि येणाऱ्या अटॅकची फ्रिक्वेन्सी कमी होते. काही प्रकारची औषधं असतात ज्यांनी थोडं वजन वाढतं. आता ज्या मुली आधीच बारीक आहेत वगैरे या सगळ्याच्या त्या गोळीने त्यांना फायदा होतो. काही औषधं अशी आहेत ज्यांनी वजन कमी होऊ शकतं, तर ज्या स्त्रिया विशेषतः थोड्याशा 30-40 इथल्या आहेत, थोडं वजन वाढलंय, त्यांना त्या टोपिरामेट वगैरे औषधाने दिलं त्याचा साईड इफेक्ट वेट लॉस आहे. तर हे ओव्हरऑल पर्सनॅलिटी आहे. आणि ऑफकोर्स अजून काही दुसरे आजार आहेत का? तुम्हाला थोडंसं बीपीचा आजार आहे तर बीटा ब्लॉकर नावाचे औषध आहे जे बीपीलाही कामाला येणार आहे आणि डोकेदुखीलाही कामाला येणार आहे. तर शेवटी केवळ डोकेदुखी मायग्रेन नाही तर ऍज अ होल कम्प्लीट व्यक्तीकडे बघून जर तुम्ही बीपीच्या अनुषंगाने गेली तर त्या गोळ्या जास्त दिवस घ्याव्या लागतील. पण केवळ मायग्रेनसाठी असतील तर याची फ्रिक्वेन्सी म्हणजे तुम्हाला आठवड्यातनं 2 होत असेल तर हळूहळू ते कमी होऊन महिन्यातनं 1-2 महिन्यातनं 1 असं व्हायला लागलं. इंटेन्सिटी म्हणजे जे भयंकर डोकं फुटल्यासारखं वाटतं तेवढं नाही, बेअरेबल आहे. आणि तिसरं ड्युरेशन म्हणजे 2-3 दिवस दुखणे त्याच्याऐवजी 2-4 तासात एक गोळी घेतल्यावर कमी होते. हे जसं जसं कमी व्हायला लागतं तसं ह्या गोळ्यांचा इफेक्ट येतोय असं म्हणतो. एकदा इफेक्ट यायला लागला तर या 4-6 महिन्याच्या वर आम्ही देत नाही मायग्रेन मध्ये. आणि इफेक्ट येतच नसेल तर ती गोळी लागू नाही पडली, मग दुसरी घ्यावी लागेल. अटॅक थांबावं म्हणून वेगळ्या गोळ्या, येऊ नये म्हणून वेगळ्या गोळ्या, आणि वेगवेगळे औषध याच्यात नवीन येत आहेत.
1: म्हणजे ह्या व्यक्तींनी त्या गोळ्या आपल्या सोबत ठेवणं गरजेचं आहे.
0: करेक्ट. तात्पुरत्या डोकेदुखी कमी करण्याच्या ज्या गोळ्या असतात त्या गोळ्या त्यांच्या पर्स मध्ये असलेल्या बऱ्या, म्हणजे कुठेही दुखलं तर तुमचा तो काही तेवढा मनस्ताप कमी होऊ शकतो, तेवढी गैरसोय कमी होऊ शकते. मायग्रेनचं निदान करण्यासाठी आजच्या काळामध्ये हे सगळं असल्यावरही सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन केलाय आणि तो नॉर्मल आहे हे पण बऱ्याचदा आवश्यक राहतं. तो नॉर्मल जरी असलं, नॉर्मल असणं हा त्याचा भाग आहे, कारण दुसरं काही कारण नाही असं व्हायचं. कधी कधी काही दुसरं कारण असलं त्याला मायग्रेन म्हणत नाही, त्याला त्या कारणामुळे झालंय म्हणतो. तिसरा अजून एक राहतो की या गर्भनिरोधक गोळ्या स्त्रिया जेव्हा घेतात, ह्या गोळ्या घेतल्यावर जर तुमची डोकेदुखी वाढली असेल तर ऑफकोर्स तुमची आहे ती मायग्रेनची फ्रिक्वेन्सी गोळ्यामुळे वाढू शकते. त्या गोळ्या घेत असताना एखाद्या स्त्रीचं अचानक डोकं दुखायला लागलंय आणि अशा हळूहळू 2-4-5-7-8 दिवस वाढत चाललंय तर ते कधी कधी मेंदूच्या रक्तपुरवठ्यातले मेंदू बनणं, हृदयाकडे रक्त परत जाणारे ज्या व्हेन्स असतात त्याच्यामध्ये क्लॉट व्हायचं लक्षण असू शकतं. तर मी महत्वाचं हे सांगतो की जर तुम्ही त्या गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल आणि तुम्हाला नवीन डोकेदुखी सुरू झाली असेल, जी ऑफकोर्स असं नाही की 1 तास डोकं दुखलं बरं झालं, ती डोकेदुखी हळूहळू 2-3 दिवस वाढत चालली असेल तर ती लाईटली घेऊ नका. ती कधी कधी गंभीर आजाराचं लक्षण असू शकते, त्यावेळेस मग लवकर एमआरआय करून आधी निदान केलं तर पुढे होणारे त्याचे मग जे काही अपंगत्व वगैरे या गोष्टी टाळता येऊ शकतात. तर मायग्रेन डोकेदुखीच्या लोकांनी गर्भनिरोधक गोळ्या घेत असेल तर त्या तुमच्या डॉक्टरला सांगाव्या, न घेता दुसरे कुटुंब नियोजनाचा वापर केलेले जास्त सांगा. तुमच्या डॉक्टरशी चर्चा करून हे ठरवू शकता. तुम्हाला डोकेदुखी पहिल्यांदाच आयुष्यात होती आणि भयंकर आहे, असं डोकं कधीच दुखलं नव्हतं माझं, आणि विशेषतः ते डोकेदुखी डोक्याच्या मागच्या भागामध्ये आहे, तुमची मान घट्ट आहे, उलट्या होत आहेत, असं काय असेल तर तुम्ही ताबडतोब जावं. त्याच्यानंतर डोकेदुखी सोबत तुम्हाला डबल दिसतंय, डोकेदुखी सोबत तुम्हाला हात पायाची ताकद कमी झाली आहे, ताप भयंकर यायला लागलाय, तर ही डोकेदुखी मायग्रेनची म्हणून घेता येत नाही. मायग्रेन म्हणजे फक्त डोकं दुखणं, पण असं न होता तुमचा पॅटर्न बदललाय तर तुम्ही लवकर जाणं भाग आहे. पण तशाच प्रकारची असेल आणि तुम्ही एकदा त्याचं निदान केलं असेल तर ती थोड्या वेळात बरी होते, आणि नेहमीसारखं तो पॅटर्न नसेल, तिला मान घट्टवून उलट्या होत आहेत तर तो मेंदूत रक्तस्रावाचं लक्षण आहे. पण ही जी डोकेदुखी आहे ही तुमच्या नेहमीच्या डोकेदुखीसारखी नाही आहे, आणि त्याच्यासाठी तुमची स्वतःची डोकेदुखी कशी याच्याविषयी निरीक्षण करणं, तेव्हा तुम्ही खरंच डॉक्टरकडे लवकर जाऊन लवकरात लवकर मेंदूचे सीटी स्कॅन एमआरआय काही नाही हे सिद्ध करण्यासाठी स्कॅन करावा लागतो का? करावा लागतो. पुढचे परिणाम आहेत त्या आजारांमध्ये ते गंभीर असू शकतात.
1: बरोबर डॉक्टर, मग मायग्रेन टाळण्यासाठी काय करणं आवश्यक आहे?
0: सगळ्यात पहिले तर ज्या व्यक्तीला ही डोकेदुखी आहे ती आहे म्हणून तिचा स्वीकार करणं, म्हणजे हे व्हायलाच नाही पाहिजे अशातला भाग नाही. तुमचं मायग्रेन हे तुम्हाला सांगतंय की तुम्ही खूप धावपळ करताय, तुम्ही आयुष्यात खूपच परफेक्शन सगळं नीट राहिलं पाहिजे, सगळं नीट पाहिजे हे पाहिजे हा हट्ट पण तुमचा होतोय म्हणून तुम्हाला असा विचारही करता येतो, पण ऑफकोर्स होऊ नये म्हणून जसं मी सांगितलं की वेळच्या वेळी जेवण वेळच्या वेळी झोप, तर ते मानसिक

0: नसलं तरी मनाच्या स्थितीशी संबंधित असतं. भावनांचा मेंदू आणि ह्याचा जवळ असतो, तर त्याच्यामुळे तुमचं जितकं मन समस्थिती ज्याला म्हणू तितके हे अटॅक कमी होतात. तिसरं म्हणजे स्वतःला वेळ देऊन त्याच्यासाठी योगासन प्राणायाम वगैरे, कारण हे ह्या स्त्रियांमध्ये दिसतं ज्यांना असं मल्टीटास्किंग करायचं असतं, ते करता करता सतत आपला नवरा सासू मुलं ह्याच्याकडे बघताना स्वतःसाठी वेळ देणं हे केलं तर तुमचे तुम्हाला एक स्वतःचे 15-20 मिनिटं देईल. तर ह्या गोष्टी अजून म्हणजे जे योगशास्त्राला अभिप्रेत आहे. आणि चौथं म्हणजे मग जेव्हा दुखेल तेव्हा गोळी, मग ते पॅरासिटॅमॉलची गोळी तर लिबरली वापरता येते, बाकी गोळ्या तुमच्या डॉक्टरनी ज्या दिल्या असतील मग त्या अर्गोटामिन असो ट्रिप्टान असो ह्या प्रॉक्झेन असो ह्या दुखलं तेव्हा आणि पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून डॉक्टरनी दिलेली ट्रीटमेंट, पण ती ट्रीटमेंट लागू पडतीये का नाही याविषयी तुमच्या डॉक्टरला नियमित फीडबॅक देणं आवश्यक आहे. हे मी का सांगतो की मला ही डोकेदुखीची गोळी दिली आणि ती वर्षानुवर्ष चालू अशा काही स्त्रिया मी बघतो, त्यांचं वजन वाढत चाललंय आणि ते वजन वाढत चाललंय त्याचे दुसरे प्रॉब्लेम आहेत. तर तुम्हाला ती गोळी काही दिवसांनी बंद करायची, ही काही बीपी शुगरसाठी गोळी नाही केली आयुष्यात. तुमची फ्रिक्वेन्सी कमी होतीये का नाही होतीये हे त्याच्यावर बघून त्याच्यावर पुन्हा पुन्हा निर्णय घेणं भागच राहत, डॉक्टरचा सल्ला घेणंच भाग आहे.
1: डॉक्टर, मग काही विशिष्ट अन्न पदार्थ किंवा काही सवयींमुळे हा मायग्रेन वाढण्याची शक्यता असते का?
0: डेफिनेटली असते. ते म्हणजे अल्कोहोल, त्यामुळे डोकेदुखी वाढू शकते. दुसरं म्हणजे प्रोसेस फूड, म्हणजे जे रेडीमेड असतं पिझ्झा वगैरे या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये जे काही द्रव्य असतात त्याच्याने मेंदूच्या रक्तवाहिन्या थोड्या डायलेट होऊन डोकेदुखी ससेप्टेबल लोकांमध्ये वाढायची भीती असते. अजून एक म्हणजे कोल्ड्रिंक्स, त्या कोल्ड्रिंक्समुळेही बरेच परिणाम होऊ शकतात. चॉकलेट, कॅडबरी हे बऱ्याच जणांना सेन्सिटिव्ह असतात. कोणी सांगतं मला वांग्यानी वाढतंय, कोणी सांगतं मला ताकानी होतं, अशा गोष्टी काही जण पेशंट रिपोर्ट करतात, पण ते स्वतःच्या निरीक्षणावर जातात.
1: सर, मग हा मायग्रेन पूर्णपणे बरा होऊ शकतो का?
0: हा डेफिनेटली, म्हणजे जसं त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी कालांतराने कमी होऊ शकते, कधी गायब होऊ शकते. एकदा एखादी गोष्ट दुखली तर पुन्हा कधीतरी दुखलं असं होणारच नाही असं कधी म्हणता येत नाही. काही काही जण 40-50 ते सुरू होऊ शकतं, पण ऑफकोर्स त्यांनी होणारा जो मनस्ताप आहे, त्यांनी होणारं जे नुकसान आहे हे निश्चित कमी करता येईल, पण याचा अर्थ उद्या कधीच होणार नाही अशी खात्री देता येत नाही. आणि जनरली हे स्त्रियांमध्ये मेनोपॉज म्हणजे पाळी थांबल्यानंतर वगैरे कमी होतं, प्रेग्नन्सीच्या काळात कमी होतं काही जणांना, काही जणांचं प्रेग्नन्सीमध्ये वाढतं, तर हे प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.
1: या मायग्रेन बाबत लोकांमध्ये काय गैरसमज आहेत का? असे
0: म्हणजे मायग्रेन अशी डोकेदुखी असू शकते हे कित्येक जणांना माहीत नसतं. आणि दोन, मला मायग्रेन झालाय म्हणजे असं काहीतरी भयंकर झालंय. मायग्रेन झालंय म्हणजे काय? माझं अधनं मधनं डोकं दुखतंय असं त्याच्याकडे पाहिलं तर अरे यार चलो कुछ नाही, मतलब क्या हो रहा है सर, दत्त ठीक आहे, दुखलं तेव्हा गोळी खाल्ली, दुखू नये म्हणून हे केलं, तर विचार केला तर तुमची स्वतःची आध्यात्मिक उन्नती पण ह्याच्यामध्ये होऊ शकते. मायग्रेन अशाच लोकांना होतं जे काहीतरी आयुष्यात बनू इच्छितात, आणि ऍट द सेम टाइम ते दुखताना होणारे जे गोष्टी आहेत त्या भोगत बसायची गरज नाही. आजकाल औषधं खूप छान छान आहेत, गोष्टी चॅलेंज म्हणून स्वीकारा, म्हणजे हे खाली खेचणार नाही, उलट हे तुम्ही शिडी वापरून स्वतःची उन्नती अजून करून घ्या.
1: डॉक्टर मकरंद कांजाळकर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना मायग्रेन याविषयी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकली. बरेच श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून स्वस्थ भारत हा कार्यक्रम ऐकलात. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. सायंकाळचे 6:54 आणि 44 सेकंद झाले आहेत. ऐकूयात काही संदेश.
1: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
2: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 इयर्स इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल

0: कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
2: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
3: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
2: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
3: मंगळवार दिनांक 19 मे रोजी 10:30
2: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती. श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
4: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
5: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
6: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी. संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. ठीक 7 वाजता ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
2: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 इयर्स इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतरची उद्घोषणा लगेचच ऐकूयात प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार, पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे मुंबई साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. मुंबईत CNGच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबईत CNGचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत पुढच्या वर्षी 15 लाख घरं बांधून पूर्ण करू आणि येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: आजचा जो कार्यक्रम आहे, विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, रेकॉर्ड केलं. एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत, हा रेकॉर्ड.
0: या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियानाचे 2023-2024 या वर्षाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण, नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर, अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणमध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी, पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड पहिल्या, अमरावती दुसऱ्या आणि वर्धा तिसऱ्या स्थानी आहे. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते NTA ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाएं. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार की एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: NTA मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट UG 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या CBI ने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसापूर्वी CBI च्या पथकाने लातूरमधल्या एका महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलं होतं. हे प्राध्यापक 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत आणि नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते 5:30 वाजेपर्यंत होईल.

उमेदवारांना 16 जूनपासून mahatet.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार झाले. MBBSची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचारामध्ये MD केलं. व्यसनमुक्ती तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या मागणीसाठी आज काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मंत्रालयाजवळ हा मोर्चा रोखल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असून कोकणातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेपर्यंत लढा सुरू राहील असं सपकाळ म्हणाले. कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल टाकळी ढोकेश्वर इथं नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यात कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसनं आंदोलन केलं. देशभरात 2025 या वर्षात सुमारे 22,500 कोटी रुपयांचे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर आले. यापैकी साधारण 1,100 कोटी रुपयांची प्रकरणं महाराष्ट्रातली होती अशी माहिती दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त महासंचालक आशिष पाठक यांनी आज मुंबईत दिली. देशभरात झालेल्या एकूण नुकसानीपैकी 8,100 कोटी रुपये पुन्हा मिळवण्यात यश आल्याचंही ते म्हणाले. गेल्या वर्षी 1930 या सायबर गुन्हेगारी पीडितांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर 30 लाख तक्रारी दाखल झाल्या. त्यांच्यावरून 12 लाखांपेक्षा जास्त सिमकार्ड्स तर 3 लाखांपेक्षा जास्त मोबाईल ब्लॉक करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे 2026 साठीचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. NEET UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील.

0: संस्कृतीचे इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा.

0: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेवू।
1: मुश्किल झाले दिसभर राब राब राबून। अव आपलं सोडा, पण आपल्या पोराबाळांचे तोंडी दोन घात जावे ते पण मुश्किल झाले।
2: अहो राधाबाई, जर घराकडे लक्ष ठेवा, वाईच पोरांना अंगणवाडीत नेऊन तोडते।
1: आता हे काय रकमे, पोरांना आणि अंगणवाडीत, पोरांना आपल्या सोबत रस्त्याच्या कामाला घेऊन चल, तेवढेच दोन पैसे जास्त मिळतात आणि पोरांच्या दोन याच्या मीठ भाकरीची सोय बी होईल।
2: राधे तुला ठाव आहे का?
1: काय ग,
2: आजकाल शाळेत म्हणजे अंगणवाडीत मुलांच्या शिक्षणा बरोबर मुलांच्या खाण्यापिण्याची सोय शासनानं केली आहे। माझी काळजीच मिटली बघ तेव्हापासून।
1: आता गो बाई बरं झालं तिथं, चल ग आपण भी आपल्या पोरांना शाळेत घेऊन जाऊया।
3: लाभ घ्या सरकारच्या प्रारंभिक पालन पोषण आणि शिक्षण सेवेचा, पाया घाला चांगलं आरोग्य आणि यशस्वी जीवनाचा।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात। यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात 7:15।
5: कॉमर्स मधील करिअरच्या संधी,
6: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये। प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे। पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके। खर्च पण फार जास्त नाहीये, तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात। स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे।
5: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून।
0: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
5: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफ लाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
5: मंगळवार दिनांक 19 मे रोजी 10:30
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. सोनं, चांदी, प्लॅटिनम यासारख्या मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क केंद्र सरकारनं कालपासून वाढवलंय. सोबतच दागिन्यांची खरेदी वर्षभरासाठी करू नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. याविषयी आज आपण वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत ज्येष्ठ कमोडिटी तज्ज्ञ आणि सराफ व्यावसायिक अमित मोडक यांच्याकडून.
1: तर केंद्र सरकारने जे की सोन्या चांदीच्या सह जे वेगवेगळे मौल्यवान धातू आहेत त्यांच्यावरचे जे कर वाढवलेत, तर एक्झॅक्टली हे कोणकोणते कर वाढलेत आणि ते किती प्रमाणात वाढलेत?
2: आपल्या सोन्या चांदीच्या रॉ गोल्ड किंवा रॉ चांदी आपण बार म्हणतो ज्याला, शुद्ध प्रकारची, त्याची आयात करण्याकरता केंद्र सरकारनी 2 वर्षापूर्वी 15% सहा टक्क्यांवरती कर आणले होते. आयात कर म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आपण म्हणतो ज्याला, ते आता पुन्हा एकदा 6% वरून 15% नेलेत. म्हणजे जवळपास प्रत्येकच दोन्ही धातूंवरती 9% त्याचे कर वाढवण्यात आलेत. आता गोष्ट अशी आहे, जेव्हा 15% वरून 6% कर केले तेव्हा सोन्याची भारतातली किंमत जी होती मूल्यामध्ये ती साधारणपणे 70,000 आसपास होती प्रति 10 ग्रॅम. आज ती 1,30,000 ते 1,40,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास असल्यामुळे तो कर जो वाढलाय तो प्रति 10 ग्रॅम सोन्यावर जवळपास 13,000 रुपयांनी वाढला एका रात्रीमध्ये. तसंच चांदीवरचा जर कर आपण विचार केला तर तोही जवळपास 16 ते 18,000 रुपये प्रति किलोला वाढला. तर या प्रमाणामध्ये ही करवाढ झाली आणि ती इम्पोर्ट ड्युटीच्या बाबतीत झाली आहे. जीएसटीच्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.
1: तर प्लॅटिनम वरती पण कर वाढलेला आहे ना?
2: हो, सर्वच मौल्यवान धातू त्याच्यात प्लॅटिनमही आहे. ज्याच्यावर पूर्वी 6% आयात करत होता तो आता पुन्हा 15% केला. आता एवढंच नाही तर सरकारनी फार क्लिअर गाईडलाईन्स काढल्या आहेत यावेळेला इम्पोर्टला. कारण पूर्वी इम्पोर्टच्या याच्यामध्ये काही काही पळवाटा असायच्या की इन्क्लुजन किंवा छोटे छोटे पार्ट जे असतात सोन्या चांदीचे त्याच्यावरती कर वेगवेगळे होते, किंवा अलॉयच्या नावाखाली जी आयात व्हायची याच्यामध्ये प्रेशर्स मेटल असायचे पण ते अलॉय म्हटल्यानंतर त्याला करचा दर जो असायचा तो वेगळा असायचा. पण यावेळेस जेव्हा त्यांनी अध्यादेश काढलाय तेव्हा या सगळ्या गोष्टींनाच 15% तो कर लागू होईल अशा प्रकारे अध्यादेश काढलाय, त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पळवाटा राहिल्या नाही.
1: आता हे जे टॅक्स वाढवलेत तर त्याच्यामुळे सोन्या चांदीचे दर कितीपर्यंत वाढतील?
2: सोन्याचा दर ज्या दिवशी त्यांनी इम्पोर्ट ड्युटी वाढीची घोषणा केली त्या दिवशीच्या दरानुसार साधारणपणे सोन्याचा दर 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याच्यामध्ये 9% वाढ म्हणजे 1,35,000. ते इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह या प्रकारे जर केलं आपण तर साधारणपणे 12,000 रुपयांनी तो वाढला होता दर सोन्याचा प्रति 10 ग्रॅम, आणि चांदीचा दर साधारणपणे 18,000 रुपयांनी वाढला होता.
1: आता ही जी करवाढ झाली आहे तर त्या करवाढ करण्यामागचा सरकारचा उद्देश आहे की आयात कमी व्हावी, पण मग खरंच याच्यामुळे आयात होईल का कमी?
2: नाही, कसं आहे, सोनं हे आपल्याकडे जिव्हाळ्याची वस्तू आहे. आपण त्याला नेसेसिटी म्हणत नाही हे ठीक आहे, खरंच ती नेसेसिटी नाही, कारण अन्न वस्त्र निवारा याच्या व्यतिरिक्त बाकी कशीच नेसेसिटी आपण म्हणू शकत नाही. पण सोनं हे अविभाज्य घटक आहे भारतीय संस्कृतीचा. म्हणजे माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असलं तर मला मुली बरोबर दागिने द्यावे लागतात, मुलीचे नंतर वर्षभर सण होतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने द्यावे लागतात, जावयाला दागिने द्यावे लागतात, माझ्याकडे जर लग्नाच्या अॅनिव्हर्सरी असतील तर तेव्हा दागिने केले जातात, किंवा मुला मुलींचे वाढदिवस असतील किंवा काही विशेष घटना घडत असतील तर तेव्हा दागिने केले जातात, किंवा वास्तुशांत वगैरे असेल तर तेव्हा चांदीचे उपकरण वस्तू केल्या जातात. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण सोनं चांदीला महत्व देतो. आपण लक्ष्मीपूजनाला सोन्याची किंवा चांदीची प्रतिमा दरवर्षी एक एक ऍड करत जातो आपल्याकडे, किंवा अक्षतृतीयेला चांदी सोनं घ्यावं, पाडव्याला सोनं घ्यावं, या सगळ्या आपल्या ज्या परंपरा आहेत त्यामुळे सोन्याची मागणी खूप आहे. आता पंतप्रधान त्यांनी केलेलं आवाहन हे सरकारच्या दृष्टीने योग्य आहे की 1 वर्षाकरता तुम्ही दागिन्यांची खरेदी करू नका जेणेकरून आयात कमी होईल. पण अशी 1 वर्षाकरता दागिन्यांची खरेदी कोणाला थांबवणं शक्य नाही. त्यापेक्षा सरकारने असं आवाहन करायला हवं होतं की लक्झरी म्हणून तुम्ही ती दागिन्यांची खरेदी असेल तर 1 वर्षाकरता टाळा. कारण की माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असेल तर मी असं म्हणू शकत नाही मुलाकडच्यांना की मी आज मुलगी पाठवतो आणि नंतर 1 वर्षाने दागिने पाठवतो. मला ते करणं गरजेचं आहे कारण माझं ते सामाजिक बांधिलकी असल्यासारखं आहे. ती बांधिलकी आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे चर्चेचा, पण संस्कृती म्हणून माझी बांधिलकी आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ती कमी होईल असं नाही. पण जर का तुम्हाला ते करायचं असेल तर जास्तीची किंमत भरा असं आता सरकार म्हणतंय असं मला वाटतं. कारण त्याचा पहिला उद्देश होता की फॉरेक्स वाचव, आता दुसरा उद्देश आहे की जर तुम्ही माझं फॉरेक्स वापरणार असेल तर निदान त्यातून मला सरकारला उत्पन्न तरी द्या म्हणून ती करवाढ करण्यात आली.
1: दागदागिन्यांमध्ये सोन्याचा वापर तर आपल्याकडे होतो, पण त्याच्याशिवाय म्हणजे इंडस्ट्रियल किंवा इतर कामांसाठी आपल्याकडे सोन्या चांदीचा किती वापर होतोय?
2: चांदीचा वापर म्हणाल तर जगभरातच इंडस्ट्री करता 70% होतो. भारतही त्याला काही अपवाद नाही, कारण सोलर म्हणा, स्पेस टेक्नॉलॉजी म्हणा, टेलिकॉम म्हणा, पॉवर ट्रान्समिशन म्हणा, प्रत्येकच ठिकाणी चांदी लागते.

0: रसिकहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: आणि त्याला काही पर्याय आता तरी सापडलेला नाहीये शास्त्रज्ञांना, त्यामुळे तो वापर तर टळणार नाहीये. त्यामुळे इंडस्ट्रीयल युज वापराकरता जे काय आयात होईल चांदी, तर इंडस्ट्रीयल प्रॉडक्टच्या किमती त्या प्रमाणात वाढतील किंवा सेवांच्या किमती त्या प्रमाणात वाढतील. सोन्याचं कन्झम्पशन म्हणाल तर 0.5% ते 1% पण नसतं टोटल प्रोडक्शनच्या किंवा मायनिंगच्या. 99% हे इन्व्हेस्टमेंट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होत असतं, पण चांदीचं जे काय प्रोडक्शन होतंय किंवा मायनिंग होत आहे त्यातलं 60-70% कन्झम्पशन मध्ये जाते आणि उरलेलं इन्व्हेस्टमेंट आणि युटेन्सिल्स आणि ऑर्नामेंट्स मध्ये येते.
1: सध्याचं जर आपण आकडेवारी बघितली म्हणजे गेल्या 3-4 वर्षांमधला जर ट्रेंड बघितला तर आपण किती सोनं चांदी आयात करतोय?
0: सोनं चांदीचं मिळून आयात जी आहे ती साधारणपणे $72-75 billion एवढी होती आहे. कारण त्याची क्वांटिटी आपण असे काउंट नाही करू शकणार, रुपये किंवा डॉलर काउंट करू शकू, कारण त्याच्या किमती सतत बदलत असतात. त्यामुळे जास्त त्याला रिलेव्हन्स आहे तो किती डॉलर आपण खर्च करतोय त्याच्यात आहे. आणि असं म्हणतात की हा थर्ड लार्जेस्ट कॉम्पोनंट आहे आयातीतला. पहिला आहे ऑइल म्हणजे क्रूड ऑइल, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, आणि तिसरा आहे ते सोनं आहे. फक्त सोन्याचं एकच आहे की सोनं ही मेंटेन करणारी व्हॅल्यू आहे, म्हणजे ती व्हॅल्यू ही वेल्थ वाढवते देशाची. इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदा खोक्यातून उघडले की 0 किमतीच्या होतात, पेट्रोल डिझेल जळून जातं. प्रॉडक्टिव्हिटी म्हणतात लोक डिझेल आणि पेट्रोल याच्यात प्रॉडक्टिव्हिटी आहे. इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये प्रॉडक्टिव्हिटी आहे, सोन्यात प्रॉडक्टिव्हिटी नाही. पण प्रॉडक्टिव्हिटी आणि वेल्थ हे हातात हात घालून चालतं. त्यामुळे देशाला उद्या जर गरज पडली आणि सरकारने जर कळकळीने आव्हान केलं आणि ते आव्हान करताना सरकारने सरकारच्या बाजूने काहीतरी पॉझिटिव्हिटी दाखवली सुखकर जीवन होण्याकरता लोकांचं, तर लोक नक्की सॅक्रिफाईस करून सोनं ऑफर करतील गव्हर्नमेंटला. गोल्ड बॉन्ड पूर्वी दिलेच होते सरकारने की सोनं द्या आणि तेवढ्याच वजनाचे गोल्ड बॉन्ड घ्या आणि काही वर्षांनी त्याचं गोल्ड घेऊन जा. आपल्याला सुरुवातीच्या काळात आपण बघितलेलं आहे 50-2000 दशकात किंवा 50 वर्षाच्या कालावधीमध्ये तसं काही गव्हर्नमेंट करू शकतं. एचजीबी जे केले गेले आपल्याकडे, ते एचजीबी हे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांना चांगले ठरले, पण सरकारने त्याचं सोनं नाही घेतलं आणि त्यामुळे सरकारला जे नुकसान आलं एकंदरीत ते उद्या टॅक्सपेअरच्याच खिशातून जाणार आहे. त्यामुळे एचजीबी सारखी योजना सरकारने आणून नाही, कारण अल्टिमेटली नाही तर ते टॅक्सपेअरच्या खिशातून जातात. त्याला अंडरलाईंग ऍसेट कुठेतरी हेज करणं गरजेचं होतं. एसबीआय कडे जे सोनं आहे ते जर सरकारने आता तात्पुरतं वापरलं गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात सराफांना देण्याकरता, तर जवळपास आपली 1.5 वर्षाची आयात थांबू शकते. आणि ते आरबीआयने सोनं देणं याचा अर्थ आरबीआयचं हेज कॅन्सल झालं असं नाही होत, कारण आरबीआय लोन म्हणून ते सोनं देणार आहे. त्यामुळे 1.5-2 वर्षांनी जेव्हा आपली परिस्थिती सुधारेल तेव्हा आरबीआय कडे ते सोनं परत येणार आहे. कारण सराफ लोकांना जेव्हा जीएमएल क्लोज करावं लागतं किंवा बंद करावं लागतं तेव्हा त्यांना रुपये देऊन तेवढ्या किमतीचं सोनं घेऊन द्यावं लागतं समोरच्याला. त्यामुळे त्यात नुकसान नाही होणार. ईटीएफ मध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते, जवळपास 25 टन वर्षाला गुंतवणूक होते. सरकारने गुंतवणुकीच्या परचेस साईड बंद करावी 1 वर्षाकरता एचजीबीची कंपल्सरी, कारण ते सेव्ह होऊन नुसतंच होर्डिंग होत आहे आणि ते व्हॉल्ट मध्ये जात आहे, पण फॉरेक्स मात्र त्याला वापरलं जात आहे. आणि 1 वर्षाकरता जर तसं गेलं तर 25 टन सोन्याची आयात कमी होऊ शकते. असे विविध उपाय आहेत, ते सरकारने चोखाळायला पाहिजेत. म्हणजे अदर दॅन इम्पोर्ट ड्युटी वाढवणं किंवा 1 वर्षाकरता दागिने करू नये म्हणण्यापेक्षा जे उपलब्ध रिसोर्सेस आहेत ते वापरावेत असं माझं स्वतःचं मत आहे.
1: याच्या आधी कधी सरकारने असं आवाहन केलं होतं की तुम्ही दागिने खरेदी करू नका किंवा मग आयात कमी व्हावी किंवा परकीय चलन वाचावं म्हणून, याच्या आधी सरकारने कधी अशा पद्धतीने इम्पोर्ट ड्युटी वाढवली होती?
0: नाही, अगदी रिसेंट उदाहरण बघायचं झालं तर 2012-13 साली जेव्हा आपल्याकडे कॅडचा प्रॉब्लेम आला होता करंट अकाउंट डेफिसिटचा, तेव्हाच्या सरकारने युपीएचं शासन होतं तेव्हाच्या सरकारने सोन्याची आयातचा कर जो आहे तो टप्प्याटप्प्याने 2% वाढत नेऊन 15% नेला होता. आणि जर का तुम्हाला सोनं आयात करायचं असेल तर तुम्हाला 20% निर्यात करणं कंपल्सरी केलं होतं, आयात केलेले सोन्यात व्हॅल्यू एडिशन करून तरच पुढला आयातीचा परवाना मिळायचा. आणि त्या प्रकारे एक रिस्ट्रिक्शन आणलं होतं. पण दागिने वापरू नका असं कोणी डायरेक्ट आतापर्यंत आवाहन केलेलं माझ्या आठवणीत नाहीये. सोन्याचा वापर कमी करा किंवा तो डिफर करा इथपर्यंतची आव्हानं मी ऐकलेली आहेत किंवा पाहिलेली आहेत.
1: पण मग आता हे जे काय आवाहन केलेलं आहे तर मग त्याचा रिअल लाईफ मध्ये किंवा ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन मध्ये कितपत परिणाम होईल, म्हणजे किती टक्के सोन्या चांदीची आयात कमी होऊ शकते आपल्याकडे?
0: गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये जेव्हापासून सोन्याचा दर 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पासून वाढत जाऊन 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत गेलाय, जर का स्टॅटिस्टिक्स गोळा केलं बाजारातून तर असं लक्षात येईल की जुनं सोनं देऊन नवीन दागिने घडून घेणं हा जो प्रकार आहे तो फार मोठ्या प्रमाणावर वाढलाय. त्यामुळे आपोआपच सोन्याची आयात कमी होण्यावर त्याचा परिणाम झालाय. आता ही जी सोन्याची बाकी आयात तरी चालू आहे ती केवळ इन्व्हेस्टमेंट स्वरूपाचे ज्यांना इंटरेस्ट आहे ते करतायत, म्हणजे ते ईटीएफ असतील किंवा मोठ्या एचएनआय असतील की ज्यांना करन्सीमध्ये रिस्क वाटते, रुपयात रिस्क वाटते, डॉलरमध्ये रिस्क वाटते, तर ती त्यांना डिफर करायची असेल. आणि गेल्या 15 वर्षात बघितलं तर सोनं 15% एव्हरेज वर्षाला वाढलंय, परतावाही चांगला मिळतोय दिसतंय, तर त्यांनी ती आयात केली आणि

0: त्याच्यामुळे ह्याचा परिणाम झालाय. अदरवाईज जे दागिने घडवून घेणारी लोक आहेत ते पूर्वीचं त्यांचं खरेदी केलेलं सोनं सराफाकडे घेऊन येत आहेत आणि दागिने करून घेत आहेत आणि हे प्रमाण जवळपास 60% आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दर वाढल्यानंतर केवळ 40% दागिने हे नवीन सोन्यातून घडवले जात आहेत. 60% दागिने हे जुन्या सोन्यातून म्हणजे घरी असलेल्या सोन्यातून किंवा आपले जुने दागिने देऊन नवीन दागिने घडवले जात आहेत आणि फॅक्टफुल स्टॅटिस्टिक्स आहे म्हणजे ग्राउंड रियालिटीच स्टॅटिस्टिक्स आहे. आता खरोखर त्यात काहीतरी साधायचं असेल सरकारला की जुनं सोनं लोकांनी घेऊन येऊन त्यातून नवीन दागिने घडवून घ्यावे तर सरकारला एक चांगला उपाय आहे की तुम्ही तुमच्या घरचं जर सोनं घेऊन आलात आणि जर त्याच्यातून दागिने घडवले नवीन सोनं खरेदी नाही केलं तर अशा केलेल्या दागिन्यांवरती 3%ऐवजी 1% जीएसटी लागेल. असा काहीतरी जर सरकारने आकर्षण दाखवलं तर हे 60% प्रमाण 80-90% सुद्धा जाऊ शकेल.
1: आपल्याकडे सोनं चांदी म्हणजे ते सणासुदीला लग्न समारंभात द्यायला लागतं लोक घेतात ते एक प्रमाण झालं त्याच्याविषयी आपण बोललो पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक लक्झरियस म्हणून किंवा एक गुंतवणूक म्हणून सध्या किती प्रमाणात लोक सोनं चांदीचे दागिने खरेदी करतात?
0: नाही ते दागिने नाही खरेदी करत ते जनरली गोल्ड बार खरेदी करतात. आता परत स्टॅटिस्टिक्स वरती जर यायचं झालं तर पूर्वीच्या काळी सामान्य सराफांकडे 15-18% गुंतवणुकीकरताचं सोनं घेतलं जायचं आणि ते गुंतवणूक नसायचंच ते किरकोळ गिरायकांचं. त्यांना भविष्यात दागिना घडवायचा असायचा म्हणून ते थोडं थोडं सोनं घेऊन साठवून ठेवायचे. पण आता हे प्रमाण जे आहे 15-18% ते 30-35% पोहोचलंय. याचा अर्थ सामान्य माणूसही आता त्याच्या गुंतवणुकीचा हेतू बघायला लागलाय. मोठे HNI जे गुंतवणुकीकरता म्हणून सोनं घेतात ते सराफ बाजार जो आहे मुंबईचा बुलियन बाजार तिथून सोनं खरेदी करत असणार ते काही सराफाकडे जात नसणार कारण त्यांना ते भावातला फरक जो असतो खरेदी विक्रीच्या भावातला तो देण्यापेक्षा तिथून खरेदी करणं जास्त योग्य वाटत असेल. प्लस ETF मधला जो फ्लो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय. तो ETFचा फ्लो हा इन्व्हेस्टमेंट फ्लोच आहे. तर इन्व्हेस्टमेंट फ्लो हा गेल्या 2-3 वर्षांमध्ये माझ्या अंदाजाने 20-30% वाढला असेल दागिन्यांच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट म्हणून करण्यात. कारण दागिना घेतला की त्यात मजुरी जाते त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक जे सोनं घेत आहेत ते लोकांनी कमी करावं. त्याच्याकरता गव्हर्नमेंटनी काहीतरी पर्याय आणावा दुसरा की तुम्ही सोनं खरेदी करण्याकरताची रक्कम द्या आणि ते सोनं लगेचच्या लगेच डिपॉझिट करून सोन्याच्या स्वरूपात त्याची पावती घ्या जेच्यात आम्ही सोनं देऊ. कारण SGB मध्ये रक्कम द्यायचं सरकार सोनं नाही परत द्यायचं आणि SGB मध्ये खरेदी करताना रक्कम हँडओव्हर करावी लागायची गुंतवणूकदाराला असं. त्यामुळे अल्टिमेटली त्याचं सोनं होत आहे का नाही हे माहिती नव्हतं. पण आता जर तुम्ही सोनं घेणार असाल तर रक्कम द्या पण परत मिळताना तुम्हाला फिजिकल गोल्ड मिळेल याची खात्री सरकारने द्यावी. त्याच्यामध्ये आकर्षण जास्त आहे लोकांना. फिजिकल गोल्ड मिळणार असेल तर ते आज रक्कम तुम्हाला हँडओव्हर करतील आणि काही काळाकरता तुम्ही त्यांच्या रकमेतून आणलेलं जे सोनं आहे ते तुम्ही नॉर्मल इम्पोर्ट डिफर करण्याकरता वापरू शकाल. सराफी व्यवसायांना GML म्हणजे गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात देऊ शकाल. थोड्याफार प्रमाणावरचा स्ट्रेस जो आहे फॉरेक्सवरचा आणि इम्पोर्टवरचा तो कमी होऊ शकेल.
1: गुंतवणूक म्हणून सोनं याच्यासाठी सरकारने काही पर्यायी योजना आणल्या सोवरेन गोल्ड बॉन्ड झाली किंवा गोल्ड मॉनिटरिंग स्कीम झाली वगैरे त्याची सध्याची काय परिस्थिती म्हणजे त्याच्यात रिटर्न्स कशा पद्धतीच्या आहेत आणि लोक किती प्रतिसाद देत आहेत त्याला?
0: एक तर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही फार वर्षांपासून चालू असलेली गोष्ट आहे. म्हणजे आत्ताच्या सरकारने त्यांच्या मागल्या सत्ता आणि कारभार त्यांनी ती आणली होती पण ती कधीच यशस्वी झाली नाही कारण ती फार किचकट होती आणि त्याची उपलब्धता फार मर्यादित बँकांमध्ये आणि त्यांच्या शाखांमध्ये होती. दुसरी गोष्ट कुणालाच आपल्याकडे असलेल्या दागिन्यातली मजुरी वाया जावी असं वाटत नाही आणि त्यांच्याकडे जे गोल्ड मॉनिटायझेशन मध्ये गोल्ड द्यावं लागायचं ते शुद्ध करून द्यावं लागायचं. त्यामुळे तो दागिना वितळायला जायचा त्याच्यातली शुद्ध सोनं फक्त डिपॉझिट करून घेतलं जायचं. त्यामुळे त्यातला जो मेकिंग चालू असायचा त्यामुळे लोक परावृत्त होती कारण खूपसं सोनं हे दागिन्यांच्या स्वरूपामध्ये भारतामध्ये आहे. ही योजना तितकीशी इफेक्टिव्ह झालीच नाही असं आपण म्हणू.
1: खूप खूप धन्यवाद आपण आकाशवाणीसाठी ही मुलाखत दिली.
2: श्रोते हो आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी शेतीविषयक कार्यक्रम

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 25 शके 1948 म्हणजेच 15 एप्रिल 2026. जाणून घेऊयात ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. हवामान ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित असेल, उष्णतेच्या झळा जाणवतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 37 किलोमीटर ताशी वेगाचे वारे वाहतील. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारणा, सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी या विषयावर प्रिया बेल्हेकर यांनी माणिकप्रभू धानोरकर यांची घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी याविषयी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल डीम युनिव्हर्सिटी पुणेच्या सिम्बॉयसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंटचे डायरेक्टर प्राध्यापक माणिकप्रभू धानोरकर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण असं बघतो की शहरीकरण वाढतंय, औद्योगिकीकरण वाढतंय, तसंच आपण बघतो की शहरामध्ये अनेक भाज्यांची फळांची आवक जावक वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. किंवा शेतामध्ये पण आपण बघतो की अवकाळी पाऊस असू दे किंवा कोणत्या तरी कारणाने बराच माल त्याचं नुकसान होतं, आणि अशा वेळेस आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय कचरा हा तयार होतो, शेतात असू देत किंवा आपल्या शहरी भागामध्ये असू देत. पण या कचऱ्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येतं आणि याच्यातून आपल्याला काहीतरी एक व्यवसायाची संधी उपलब्ध आहे, ही खरंच एक आशेची एक गोष्ट आहे. आणि याच विषयी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माणिकप्रभू धानोरकर. हे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर स्वतः सिम्बॉयसिस या कॉलेजमध्ये वेस्ट मॅनेजमेंट या विभागाचे संचालक आहेत आणि ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तर सुरुवातीला आपण आपल्या या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर मी आता म्हटलं त्याप्रमाणे की आपण असं बघतो की सेंद्रिय कचरा हा आता जागोजोगी आपल्याला भरपूर दिसतोय, लोकसंख्या वाढतीये, मागणी शेतमालाची वाढतीये, पण त्याचबरोबर हा कचरा खूप मोठ्या प्रमाणात तयार होतोय. तर आपल्या ज्या कामाचा जो मुख्य फोकस आहे तो आहे वेस्ट मॅनेजमेंट आणि शेती,
1: बरोबर,
0: यांचा संगम तुम्ही करून आणलाय, तर याबद्दल आम्हाला काय सांगाल?
1: खरं तर सिम्बायसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंट हे सिम्बायसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी किंवा सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातलं जिथे आम्ही हे आमचं काम चालू आहे, त्याचा मुख्य उद्देशच असा आहे की कचरा ह्या शब्दाची संकल्पना किंवा व्याख्याच आपण बदलायची आणि त्याचं संसाधन म्हणून त्याला प्रचलित करणं किंवा बनवणं ही एक संकल्पना समाजात रुजवणं हे आमचं खरं तर मुख्य आपण काय म्हणू शकू उद्देश आहे या आमच्या कामाचा. खरं तर आपण ज्याला वेस्ट म्हणतो हा वेस्ट म्हणजे ही जी काही गोष्ट आहे ही आपल्यासाठी निरुपयोगी असू शकते, पण आपण त्याचा कधीच असा विचार करत नाही की ही इतर कुठल्या तरी गोष्टीसाठी एक स्त्रोत म्हणून त्याची संधी त्याला आपल्याला मिळू शकते. आपण ज्या काही गोष्टी स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा स्वतःच्या सुखसोयींसाठी वापरतो किंवा तयार करतो ह्या सगळ्या पृथ्वीवरती तयार असलेल्या किंवा नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीमधनच तयार होतात. त्यामुळे तसं पाहिलं तर निसर्गाच्या शब्दकोशामध्ये कचरा हा शब्दच नाहीये, ही व्याख्याच नाहीये.

0: हे आपण आपल्या सोयीसाठी निर्माण केलेली एक टर्म आहे किंवा एक शब्द आहे आपण असं त्याला म्हणूया. तर ह्या निरुपयोगी साधनांचं नैसर्गिकरित्या पुन्हा निसर्गामध्ये पुनर्चक्रांकन हे होतच असतं. आपण ते अति प्रमाणात वापरतो त्यामुळे पृथ्वीची जी क्षमता आहे ती थोडीशी नष्ट होतीये कुठेतरी, किंवा ती त्याला आपण काय म्हणू की ती अफेक्ट होतीये, त्यामुळे ते होत नाही आणि म्हणून तो आपल्याला कचरा हा जागोजागी दिसतो. निर्माण झालेला कचरा आपण पुनर्चक्रांकनामध्ये कसा आणायचा किंवा आपण सर्क्युलर इकॉनॉमी किंवा सर्क्युलरिटीमध्ये कसा आणायचा यासाठी आपण प्रयत्न करतो. आता उदाहरणार्थ भारतामध्ये एक बघायचं झालं तर दरवर्षी जवळपास 62 मिलियन टन म्हणजे 62 दशलक्ष टन एवढा घनकचरा निर्माण होतो आणि ह्या कचऱ्यापैकी 60% जास्त कचरा हा सेंद्रिय स्वरूपाचा आहे जो नक्कीच आपल्याला पूर्णपणे पूर्ण क्षमतेने वापरता येऊ शकतो. जर ह्या कचरारूपी संसाधनाचा जर आपण सुयोग्य वापर केला कशा प्रकारे करता येईल तर त्याला खतामध्ये रूपांतरित करून किंवा ह्या संसाधनांचा वापर आपण शेतीसाठी ऊर्जा निर्मिती करून जर केला तर आपण नक्कीच त्याचा खूप चांगला प्रभावीपणे शेतीमध्ये वापर करू शकतो. कारण खत ह्याला काळं सोनं किंवा ब्लॅक गोल्ड असं म्हटलं जातं आणि जो जमिनीचा पोत सुधारण्यासाठी खूप महत्वाचा आहे, पीक निर्मितीसाठी किंवा निरोगी पीक निर्मितीसाठी हा खूप गरजेचा आहे. तर आणि दुसरी गोष्ट असं म्हणजे की आजकाल विकसित होत असलेलं जसं उदाहरणार्थ AI तंत्रज्ञान आहे, नवीन जे तंत्रज्ञान आहे त्याचाही वापर करून आपण ही जी काही संसाधनं आहेत, मी त्याला कचरा शब्द मुद्दाम टाळतोय, ही जी संसाधनं आहेत याला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी आपण याचा खूप प्रभावीपणे वापर करू शकतो असं मला वाटतं.
1: बरोबर. मला असं वाटतं की आपले शेतकरी तसंही काही बरेच शेतकरी आहेत की जे आता सेंद्रिय शेतीकडे वळालेत आणि ते सुद्धा असंच की वेस्ट पासूनच जेवढं आपल्याला गोष्टी पुनर्वापर त्याचा करता येईल तसं करत असतात. जसं की आपण अनेकदा बघतो की ऊसाचा पाचट जाळू नये असं सांगतात.
0: बरोबर.
1: तर ते पाचट जमिनीमध्ये पुरून मग त्याचं खूप चांगल्या प्रकारे त्यांना जमिनीसाठीच एक सुपीकता त्यांना तयार होते
0: त्यामुळे. बरोबर.
1: तर तसा शेतीत निर्माण होणाऱ्या जो कचरा आहे त्याचं योग्य व्यवस्थापन किती महत्वाचं आहे याविषयी शेतकऱ्यांना काय सांगाल? म्हणजे जसं पीक अवशेष आणि बाकी शेड,
0: म्हणजे कुठलेही शेतीमध्ये निर्माण होणारा जो आपण त्याला कचरा म्हणतो जेव्हा जे संसाधन आहेत उदाहरणार्थ पिकांचे अवशेष आहेत, जनावरांचं मूत्र आणि शेण आहे किंवा अन्न कचरा आहे, पिकांचा कचरा आहे, हा सगळा सेंद्रिय कचरा व्यवस्थितपणे त्याचं व्यवस्थापन करणं हे खरं तर शाश्वत शेतीसाठी गरजेचंच आहे असं मी म्हणेन. कारण अवशेष जाळणं हे अयोग्य आहे त्याला, कारण जाळून आपण एकतर ही संसाधनं नष्ट करतोय, दुसरी गोष्ट ह्या ज्वलनामुळे निर्माण होणारे सूक्ष्म कण आणि धूर यामुळे हवेचं प्रदूषण होतं ते वेगळंच. ज्वलनामुळे काय होतं की जमिनीतले जे सुपीकता वाढवणारे सूक्ष्मजीव आहेत, उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत, तेही नष्ट होतात.
1: बरोबर.
0: तर हे न जाळता आणि दुसरी गोष्ट आपण जाळलं नाही तर करायचं काय, तर हे जर संसाधनं चांगल्या योग्य कामासाठी आपण वापरले नाही, जमिनीमध्ये त्याचं पुनर्चक्रांकन केलं नाही, तर ते तसेच पडून सडतील, खराब होतील आणि त्यातून मिथेन नावाचा वायू निर्माण होईल जो पुन्हा हवेमध्ये वातावरणामध्ये निघून जाईल. आणि त्यामुळे काय होईल की आपण जे ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स म्हणतो किंवा जागतिक तापमान वाढ याच्यासाठी तो कारणीभूत होतो, कारण तो मिथेन हा कार्बन डायऑक्साइड पेक्षा 21% जास्त घातक आहे. बरं, ह्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी स्रोत म्हणूनही करता येऊ शकतो. मग तो जर शेतीमध्ये केला तर त्याचा दुष्परिणाम टाळून आपल्या शेतीसाठी व्यवस्थापनासाठी त्याला खूप चांगला महत्वाचा उपयोग त्याला करता येऊ शकतो.
1: बरोबर.
0: दुसरा महत्वाचा उपयोग हे का गरजेचं आहे करणं, तर मातीचं आरोग्य. मातीचं आरोग्य हे सेंद्रिय पदार्थांशी अत्यंत निगडीत आहे.
1: बरोबर.
0: कारण सेंद्रिय पदार्थ किंवा ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो हे शेतीमध्ये किंवा जमिनीमध्ये वाढवण्यासाठी ह्या सेंद्रिय पदार्थांची गरज असते, म्हणून तो जाळणं चुकीचं आहे. भारतामध्ये अनेक भागांमध्ये जर आपण बघितलं तर 0.5% कमी जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे, जो कमीत कमी 1% असणं आवश्यक आहे.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे मला असं वाटतं की शेतीत निर्माण होणारा जो कचरा आहे त्याचं योग्य व्यवस्थापन जर केलं तर शाश्वत शेती निर्माण करायला नक्कीच त्याचा हातभार आपल्याला लाभू शकतो.
1: बरोबर सर. आणि बायोगॅस आणि बायो CNG प्रकल्प जो आहे तो शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे आणि जर लहान शेतकऱ्यांनी कमी खर्चात वेस्ट टू एनर्जी प्रकल्प जर त्यांना सुरू करायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल?
0: यामध्ये दोन गोष्टी आहेत. बायोगॅस ही संकल्पना काही नवीन नाहीये. आपण अनेक दशक बघतोय की बायोगॅस शेतकऱ्यांकडे आहे. खरं तर बायोगॅस ही संकल्पनाच भारताने जगाला दिलेली आहे, पण दुर्दैवाने आज बायोगॅसची निर्मिती ही भारतातच खूप कमी आहे हे मला सांगायला फार खेद वाटतो. त्याचा सुयोग्य वापर होत नाहीये. तसं पाहिलं तर बायोगॅस आणि बायो

0: सीएनजी हे दोन वेगळे प्रकार नाहीयेत, पण एकाच प्रोसेसमधनं दोन गोष्टी आहेत की बायोगॅस हा छोट्या स्केलपासून म्हणजे अगदी लहान शेतकऱ्यांपासून मध्यम प्रकारच्या कचरा नियोजनासाठी आपल्याला तो वापरता येऊ शकतो. पण बायो सीएनजी करायचं असेल तर त्या मात्रासाठी मात्र तुम्हाला मोठ्या प्रमाणामधले प्रकल्प ठेवावे लागतात. उदाहरणार्थ 50 टन 100 टन पर डे वेस्ट प्रोसेसिंग जर असेल, सेंद्रिय पदार्थ तुमच्याकडे असतील, उदाहरणार्थ साखर कारखाने आहेत किंवा फूड वेस्ट इंडस्ट्री आहे, अशा ठिकाणी बायो सीएनजीचे प्रोजेक्ट हे चालू शकतात. किंवा जिथे मोठ्या मोठ्या डेअरीज असतात, गोशाळा असतात, अशा ठिकाणी हे बायो सीएनजीचे प्रकल्प चालू शकतात. शेतकऱ्यांसाठी याचा आर्थिक फायदा असा होऊ शकतो की एका बायोगॅस संयंत्रामधून किंवा बायोगॅस युनिटमधून त्या शेतकऱ्याचा कुटुंबाचा इंधनाचा खर्च वाचतो, म्हणजे कुकिंग गॅस जो आपण ज्याला म्हणतो तो खर्च वाचू शकतो. कारण 2 क्युबिक मीटर मध्ये त्याला 1/2 किलो गॅस मिळू शकतो, जो की एलपीजी इक्विव्हॅलंट मी ज्याला म्हणेन, की जो एका 5 माणसांच्या कुटुंबासाठी दिवसभरासाठी पुरेसा आहे. आणि 25 किलो मधनं हा गॅस त्याला एका वेस्ट प्रोसेसिंग मध्ये त्याला हा गॅस मिळू शकतो, त्यामुळे तिथे त्याचा खर्च वाचतो. त्याहूनही अधिक महत्वाचं म्हणजे बायोगॅस हा तर बाय प्रोडक्ट झाला, पण बायोगॅस तयार झाल्यानंतर जी निर्माण होणारी स्लरी असते त्या स्लरीला अत्यंत उपयुक्त ती शेतीसाठी आहे. त्यामध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज खूप आहेत, तर त्या स्लरीचा सेंद्रिय शेती डेव्हलप करण्यासाठी याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारणं, पिकांची गुणवत्ता सुधारणं, इथे त्याचा वापर होऊ शकतो. आता दुसरा प्रश्न तुमचा होता की लहान शेतकऱ्यांसाठी काय पर्याय असतील. तर लहान शेतकऱ्यांसाठी आजकाल फ्लेक्झी डायजेस्टर्स नावाचे एक बायोगॅस डायजेस्टर्स मिळतात किंवा बॅग्स मिळतात अतिशय कमी किमतीमध्ये, ज्याचा वापर शेतकरी बायोगॅस निर्मितीसाठी करू शकतात. किंवा त्यांच्याकडे पुनर्वापर करण्यायोग्य असलेली काही जर संसाधनं असतील, उदाहरणार्थ सिंटेक्स टाकी वापरून पडलेली आहे, तर अशाही काही गोष्टींचा अत्यंत कमी खर्चामध्ये वापर करूनही बायोगॅस संयंत्र निर्माण करता येऊ शकतं आणि कमीत कमी खर्चामध्ये ते आपल्याला शेतकऱ्याला तयार करता येऊ शकतं.
1: बरोबर, म्हणजे गावातले काही शेतकरी एकत्र येऊन सुद्धा एक प्रकल्प चालवू शकतात.
0: अगदी अगदी उत्तम प्रकारे ते करू शकतात.
1: कमी खर्चात होऊन जास्त फायदा त्यांना मिळेल. त्याने
0: जेवढा मोठा बायोगॅस प्लांट तेवढी जास्त स्लरी निर्माण होणार आणि ती तेवढ्या जास्त शेतीला पूरक होणार. तर बायोगॅसच्या स्लरीपासून जेवढं रेव्हेन्यू शेतकऱ्यांना जनरेट करता येईल ते बायोगॅस पासून मिळणार नाही, पण बायोगॅसच्या स्लरीपासून मिळेल. कारण बायोगॅस स्लरी एक मोठा रेव्हेन्यू जनरेटिंग सोर्स आहे बायोगॅस प्लांट मधला, असं मी म्हणेन.
1: बरोबर. मगाशी तुम्ही सूक्ष्मजीवांचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये मातीच्या सुपीकतेमध्ये आणि पीक उत्पादनामध्ये त्याचा रोल किती महत्वाचा आहे.
0: सूक्ष्मजीव हे खरंच खूप महत्वाचे आहेत. आपण आता उदाहरणार्थ मातीमधले सूक्ष्मजीव, आपण माती म्हणलं की माती आपल्याला असं वाटतं की हा ठीक आहे माती आहे, निर्जीव गोष्ट आहे, पण तसं नसून माती एक अत्यंत प्रगल्भ जिवंत परिसंस्था आहे ज्यामध्ये खूप उपयुक्त जीवाणू किंवा मायक्रोब्स त्याच्यामध्ये असतात. सुपीक माती काय करते, सुपीक माती उपयुक्त जीवाणूंच्या वाढीला खूप मदत करते, ती गरजेची असते. सूक्ष्मजीव म्हणजे उदाहरणार्थ आपण ज्याला जैविक खतं म्हणतो, आता जैविक खतं म्हणजे काय आहेत, हे सूक्ष्मजीव जीवाणू आहेत जे हवेतलं नत्र जमिनीमध्ये स्थिर करतात आणि पिकांना उपलब्ध करून देतात. उदाहरणार्थ रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, अझोस्पायरिलम आहे, किंवा फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतात, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतात, अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे जैविक खतं आहेत जे सूक्ष्मजीव आहेत, जे दे आर लाईफ फॉर्म्स. मग ते काही वेगळी खतं तसे तयार करत नाहीत, ते लाईफ फॉर्म्स आहेत, ते त्यांच्या त्यांच्या
1: जीवनचक्रामध्येच
0: हवेतला नत्र जमिनीमधला स्फुरद पालाश हे पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम करतात. दुसरा प्रकारचा एक मायक्रो ऑर्गॅनिझम असतो की ज्याला आपण जैविक कीड नियंत्रणासाठी किंवा जैविक नियंत्रणासाठी बायो कंट्रोल एजंट्स ज्याला आपण म्हणतो, ट्रायकोडर्मा आहे, बोवेरी आहे, मेटेरायझियम आहे, हे काय करतात की पिकांवरती येणारी जी कीड आहे जी पिकांना हानिकारक आहे किंवा पिकांमध्ये होणारे रोग आहेत किंवा जमिनीमध्ये असणारे नेमॅटोड्स यांच्यासारखे जे सूक्ष्मजीव आहेत ह्यांच्यावरती उपजीविका करतात आणि पिकांचं रक्षण करतात. तर ह्या अशा सूक्ष्मजीवांचा नेमका उपयोग त्या पिकांच्या वाढीसाठी, उत्पादन वाढीसाठी आणि गुणवत्तेसाठी हा नक्कीच होतो.
1: बरोबर. बायोचार आणि सेंद्रिय खत यांचा वापर जर आपण केला तर मातीची गुणवत्ता सुधारता येते आणि रासायनिक खतांपेक्षा जैविक पर्याय यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही काय सांगाल, म्हणजे मातीची गुणवत्ता कशी सुधारते बायोचार पद्धत आणि सेंद्रिय खतामुळे.
0: बायोचार ही टर्म आता नवीन खूप चर्चेमध्ये आहे, प्रचलित आहे, पण खरं तर बायोचार म्हणजे काय, तर बायोचार हा ऑक्सिजन विरहित जाळून केलेल्या कचऱ्याचा कोळसा, पायरोलिसिस आपण ज्याला म्हणतो, ती एक अत्यंत सोपी पद्धत आहे. पण ह्या कोळशाचा, ह्या बायोचारचा जमिनीमध्ये किंवा जमिनीची गुणवत्ता किंवा पोत सुधारण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे. काय करतं हा बायोचार, म्हणजे हा कार्बन आहे, दिस इज अन ऑर्गॅनिक कार्बन. तर हा कार्बन काय होतो की जमिनीमध्ये तो पुन्हा पुढे काही डिग्रेड होत नाही, तो कुजत नाही, तो जमिनीमध्ये हजारो वर्ष तसाच टिकून राहतो

0: याची एक खास खासियत अशी आहे की जमिनीमध्ये 50% जास्त पाणी धरून ठेवण्याची याची क्षमता आहे, पोषक अन्न द्रव्य धरून ठेवण्याची याची क्षमता आहे. याच्यामध्ये असलेले जी पोरॉसिटी आहेत किंवा पोर्स आहेत, बारीक सूक्ष्म कण जे छिद्र जी असतात ती, आणि मातीच्या पार्टिकल्स बरोबर त्याच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन आहे त्यामध्ये जे होणारे पोर्स तयार होतात, त्यामुळं जमिनीमध्ये हवा खेळती राहते. ह्यामुळं काय होतं की सॉइलचं टेक्स्चर आणि स्ट्रक्चर हे दोन्हीही इम्प्रूव्ह होतं, चांगलं होतं, गुणवत्ता त्याची सुधारते आणि जमीन ही सुपीक होते. दुसरा याचा फायदा असा आहे की बायोचार जर जमिनीमध्ये टाकला तर जमिनीमध्ये असणारे काही प्रदूषक आहेत, उदाहरणार्थ अँटीबायोटिक्स, प्रतिजैविक ज्यांचा आपल्या शरीरावरती घातक परिणाम आहे, किंवा आजकाल आपण ऐकतो की मायक्रो प्लास्टिक्स जे आपल्या रक्तामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या अवयवांमध्ये आजकाल आढळतात, आपल्या अन्नसंस्थेमध्ये ते आलेले आहेत, तर ह्यांना धरून ठेवण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहे. काय होतं की या बायोचारच्या पार्टिकल्सवरती जर हे प्रदूषक येऊन चिटकले तर त्याचा झाडांमध्ये किंवा पिकांमध्ये त्याची एंट्री होणार नाही, ते जाणार नाहीत आणि मग आपल्याला क्वालिटी पीक ज्याला आपण म्हणू किंवा क्वालिटी अन्न जे म्हणू ते आपल्याला त्याच्यामधनं मिळू शकतं. आता रासायनिक आणि याची तुलना जर करायची झाली जैविक तर रासायनिक खतं खरं तर पिकांचे जे हायब्रिड्स व्हेरायटीज आहेत त्यांच्या पोषक अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करावा लागतो, कारण त्यांना अन्नद्रव्य द्यावी लागतात, ती तात्पुरती वाढ करतात ही पिकांची, पण त्यामध्ये असणारे जे काही असेंद्रिय पदार्थ असतात त्या असेंद्रिय पदार्थांमुळे मात्र जमिनीचा पोत बिघडतो, त्याची क्वालिटी, त्याची गुणवत्ता बिघडते. जसं उदाहरणार्थ की सॉइलची पोरॉसिटी कमी होणं किंवा एरेशन कमी होणं, पाणी पर्कोलेट न होणं किंवा सूक्ष्मजीवांची वाढ न होणं, ह्या अनेक गोष्टींचा रासायनिक खतांमुळे जमिनीवरती परिणाम होऊ शकतो. या उलट जैविक पर्याय मातीची रचना ही दीर्घकाळ टिकवून ठेवतात किंवा सुधारतात. आता ही जैविक आपण म्हटल्यामुळे नॅचरली ती नैसर्गिकच आहेत आणि नैसर्गिक गोष्ट ही केव्हाही वातावरणास पोषक असतात आणि त्याचे कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत.
1: बरोबर,
0: उलट पिकाची गुणवत्ता सुधारायलाच ते आपल्याला मदत करतात. त्यामुळं मी जसं म्हणालो की प्रदूषण रहित अन्न निर्माण करण्यासाठी
1: मातीतले सूक्ष्मजीव पण चांगले टिकून राहतात.
0: अर्थातच म्हणजे त्यामुळं जमिनीचा जसा पोत सुधारतो, पोत सुधारला की तसंच सूक्ष्मजीवांना त्याची ती मदत होते वाढीसाठी.
1: आपण विकसित जे केलेले आहेत डकवीड आधारित पीड किंवा बायोचार यासारख्या संशोधनाचा शेतीमध्ये कसा उपयोग होऊ शकतो?
0: राईट. आता डकवीड जर आपण पाहिलं तर डकवीड काय आहे की एक इन्वेसिव्ह अक्वॅटिक वीड आहे जे आपल्या नदींमध्ये किंवा पाणी साठ्यांमध्ये आपल्याला जलपर्णी बरोबर दिसून येतं. हे छोटंसं प्लांट असतं पण ह्याच्यामध्ये ना प्रथिनांचं किंवा प्रोटीनचं प्रमाण हे अत्यंत जास्त आहे, भरपूर आहे. 30-40% प्रोटीन आहे. आता जे शेतीपूरक व्यवसाय असतात, उदाहरणार्थ पोल्ट्री आहे किंवा मासे उत्पादन आहे, ह्यामध्ये त्यांना जे प्रोटीन रिच फीड द्यावं लागतं, तिथे प्रोटीनचा सोर्स म्हणून वापरले जाणारे जे काही घटक आहेत, उदाहरणार्थ सोयाबीन असेल किंवा आणखी कुठल्या शेतीमधनं मिळणारे पर्याय असतील, तर ते थोडेसे प्रोटीन खाद्य निर्माण करायला कॉस्टली होतात किंवा महाग होतात, तर त्याला स्वस्त पर्याय काय? तर डकवीड जो हा अनवॉन्टेड बायोमास आहे त्याला वापरून आपण प्रोटीन वाढवून त्याचे खाद्यपदार्थ तयार करू शकतो आणि त्या शेतकऱ्यांचा जवळपास 50% त्याचा खर्च कमी होऊ शकतो. राहता राहिलेला बायोचार किंवा इतर हा बायोमास वापरून जे काही आपण डेव्हलप करतो, काय म्हणतात त्याला, व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स, मग ते पॅकेजिंग असेल, आणखी कुठले कुठले वेगळे प्रोडक्ट्स आपण शेतीपूरक व्यवसायासाठी करू शकतो, तर हा मला असं वाटतं शाश्वत शेतीचा पाया आहे की हे जे रिसोर्सेस आहेत त्यांना पुन्हा सर्क्युलॅरिटीमध्ये आणणं आणि वापरणं, त्या दृष्टिकोनातून आम्ही संशोधन करत असतो.
1: अच्छा, आता सध्या म्हणजे जे शेतकरी आहेत आपले त्यांच्या पुढे सगळ्यात एक मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे हवामानाचा जो बदल होतोय त्याला सामोरं जावं लागतंय. तर हे जे आता आपला विषय आहे सेंद्रिय कचरा व्यवस्थापन, तर याची त्यांना काय मदत होऊ शकते या बाबतीत?
0: कचरा व्यवस्थापन जे नीट होत नाही आणि ज्यामुळे डम्पिंग यार्ड जे तयार होतात किंवा मोठमोठे कचऱ्याचे डोंगर जे आपण बघतो, त्यामुळे तिथून होणारं जे काही ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन आहे हे जागतिक तापमानाला किंवा हवामान बदलाला कारणीभूत मोठ्या प्रमाणात आहे असं मी म्हणेन. त्यामुळे योग्य कचरा व्यवस्थापन जर केलं तर हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम आपल्याला नक्कीच कमी करता येऊ शकतो. उदाहरणार्थ कचरा जाळणं जर आपण थांबवलं तर कार्बन उत्सर्जन कमी होईल. सेंद्रिय पदार्थांचं जर आपण खतात रूपांतर केलं किंवा ऊर्जेत रूपांतर केलं तर तिथेही त्याचा खूप चांगला शेतीसाठी वापर करता येऊ शकतो. कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे जमिनीची कार्बन साठवण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला कचरा व्यवस्थापनामुळे वाढवता येऊ शकते आणि तापमान वाढीचा परिणाम कमी करायला मदत होऊ शकते. ह्या गोष्टींमुळं जसं उदाहरणार्थ ग्रीन हाऊस गॅस मी तुम्हाला म्हणालो की मिथेन आणि इतर ग्रीन हाऊस गॅस ह्या वेस्ट मॅनेजमेंट न झाल्यामुळे जे निर्माण होतात किंवा त्याचं उत्सर्जन होतं ज्यांचा पर्यायाने वातावरण बदलावरती जो परिणाम होतो तो आपल्याला नक्कीच जर इफेक्टिव्ह वेस्ट मॅनेजमेंट आपण केलं, सक्षम वेस्ट मॅनेजमेंट जर आपण केलं तर त्याचा वातावरण बदलावरती आपल्याला आपण परिणाम चांगल्या प्रकारे तो साधू शकतो किंवा ते कमी करू शकतो.
1: बरोबर, म्हणजे हे शेतकऱ्यांच्याच पातळीवर

0: ते घरगुती लेवलवर सुद्धा जे आपण म्हणतो की आपण कचरा व्यवस्थापन करतो ओला सुका, आणि जर तो ओला आपल्याला कंपोस्ट घरीच तयार करू, म्हणजे प्रत्येकाने जर हा विचार केला तर कुठेतरी आपण एक भाग बनू की आपला हवामानाचा जो बदल होतोय तर आपण ते कमी करण्यासाठी थोडासा एक आपला एक सहभाग राहील त्याच्यामध्ये असं म्हणूयात
1: नक्कीच.
0: आपण. म्हणजे या कचरा व्यवस्थापनातून आपण शेती आणि पर्यावरण यांच्यामध्ये समतोल साधायचा प्रयत्न करतोय, तर यासाठी तुम्हाला AIची काय मदत होते?
1: नक्कीच, AIचा वापर, AI ऑटोमेशन ह्यांचा वापर, पहिलं तर सगळ्यात महत्वाचं की कचऱ्याचं वर्गीकरण करणं,
0: हो
1: ह्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचा वापर करता येऊ शकतो. सेन्सर्सच्या मदतीने कंपोस्ट मधलं तापमान, त्याचं मॉइश्चर, ओलावा किती आहे, हा आपण आपल्या मोबाईलवरती चेक करू शकतो. शेतीला पाणी देणं किंवा शेतीला खतांचा डोस देणं किंवा शेतांवरती फवारणी करणं हे AIमुळे शक्य आहे. AIमुळे आपण कितीतरी फोरकास्टिंग, ज्याला आपण म्हणतो,
0: हो
1: की पाऊस कधी येणार आहे,
0: बरोबर,
1: पिकांवरती कुठलं कीड येणार आहे,
0: अंदाज,
1: किंवा
0: हवामान
1: अंदाज,
0: अंदाज.
1: हवामानाचा अंदाज, पिकाच्या किडीचा अंदाज, पिकांच्या रोगांचा अंदाज, हा AIमुळे शक्य आहे. आणि
0: बरोबर
1: त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की शेतकऱ्यांना आगाऊ सूचना मिळाली तर शेतकरी नक्कीच त्यानुसार त्याची
0: करतात.
1: तयारी करू शकतो. ह्या AIचा वापर कित्येक प्रक्रियांमध्ये मानवी हस्तक्षेप आणि चुका टाळण्यासाठी पण करता येऊ शकतो. म्हणजे आता
0: बरोबर आहे.
1: फूड प्रोसेसिंग असेल
0: हो
1: तर ह्यासाठी AIचा जर वापर झाला तर नक्कीच मानवी चुका टाळून प्रोडक्टिव्हिटी वाढवता येऊ शकते
0: बरोबर आहे.
1: असं मला.
0: अनेक पिकं अशी असतात की त्याच्याकडे थोडं निरीक्षण करावं लागतं आणि त्यानुसार
1: बरोबर
0: त्यांना औषध किंवा खतं यांची मात्रा द्यावी लागते, तर
1: बरोबर
0: त्यासाठी नक्कीच 24 तास कोणता माणूस निगराणी करू शकत नाही, आणि त्यामुळे
1: एक्झॅक्टली
0: अनेक गोष्टी घडू शकतात. उत्पादनाची घट होते
1: राईट
0: पण
1: राईट
0: AIमुळे ह्या गोष्टी शक्य होणार आहेत.
1: बरोबर.
0: तर हे कचरा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये ग्रामीण युवकांसाठी कोणत्या उद्योजकीय संधी आहेत सर, आणि स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना आपण काय सल्ला द्याल?
1: कचरा व्यवस्थापन तसं जर बघितलं ना तर आपण एखाद्या व्यवसायाला जर आपला व्यवसाय मानला आणि तिकडे मन लावून जर काम करतो म्हटलं तर कचरा व्यवस्थापन हे अब्जावधी डॉलरचं क्षेत्र आहे असं मी म्हणेन. किंवा ज्यांना खरंच यामध्ये करिअर करायचं आहे की मी कचरा वेचक आहे किंवा मी कचऱ्यामध्ये काम करतो हा न्यूनगंड न पाळता जर आपण इकडे या व्यवसायाकडे एक संधी म्हणून बघितलं तर खूप संधी उपलब्ध आहेत. जसं की उदाहरणार्थ जैव ऊर्जा निर्मिती, म्हणजे तुमचं मिथेन, बायोबेस्ड हायड्रोजन किंवा ग्रीन हायड्रोजन आपण ज्याला म्हणू, मिथेनॉल आहे, इथेनॉल आहे, अशांसारखे ऊर्जा उत्पादन आहेत, नॅनो फर्टिलायझर्स आहेत किंवा खत निर्मिती आहे. आपण जे कंपोस्ट बद्दल बोलतो त्या कंपोस्टला नॅनो न्यूट्रियंटची जोड देऊन सेंद्रिय पदार्थांबरोबर पोषक मूल्यांची उपलब्धता जमिनीमध्ये पिकांना करून देणं हा एक खूप मोठी संधी आहे. बायोवेस्ट पासून तयार होणारं पॅकेजिंग मटेरियल आहे, बायोप्लास्टिक आहे, अशा अमर्याद संधी आहेत. आपण जर जिथे बघू तिथे आपल्याला हे करता येऊ शकतं. आता स्टार्टअप सुरू करताना मार्गदर्शन काय करायचं, की कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, तर सोसायटीला काय हवंय किंवा शेतकऱ्यांना काय हवंय, समाजाला काय हवंय, ह्याची जर आपण हा प्रॉब्लेम जर आपण ओळखू शकलो तर तो प्रॉब्लेम घेऊन त्याला अफोर्डेबल किंवा अडॉप्टेबल सोल्युशन, तंत्रज्ञान किंवा उत्पादन यावर जर आपण भर दिला तर नक्कीच आपलं स्टार्टअप किंवा आपलं जे व्हेंचर आहे ते खूप सक्सेसफुल होईल असं मला वाटतं. यासाठी शासनाचे अनेक इन्क्युबेटर्स आहेत किंवा शासन स्टार्टअप्सना अनेक प्रकारे निधी उपलब्ध करून देतं. तर ह्या गोष्टींची माहिती, नवीन तंत्रज्ञान काय आहे, नवीन योजना काय आहेत, हे माहिती असणं, म्हणजे स्टार्टअप सुरू करण्याआधी ही माहिती घेणं. त्याचबरोबर अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट की स्टार्टअप सुरू करताना मार्केटचा अभ्यास असणं, की टार्गेट मार्केट काय आहे आणि ते आपण कुणापर्यंत पोहोचवणार आहोत, त्याचं डिमांड अनालिसिस काय आहे, हे जर केलं तर मला असं वाटतं की कुठलंही स्टार्टअप हे अपयशी होण्याचं काही कारण नाहीये.
0: बरोबर सर. हे जे आपण आज बोललोय की सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन हा एक शाश्वत शेतीचा मुख्य पाया आहे, आणि असं आपण म्हणूयात की जे तरुण शेतकरी येतात तर पुढच्या 10 वर्षांमध्ये जर ते शाश्वत शेतीचं, मला असं वाटतं की थोडं तरुणांमध्ये थोडी जागरूकता निर्माण होते, शिक्षणामुळे खूप फरक पडतो आणि त्याच्यामुळे त्यांना थोडासा सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक या सगळ्या गोष्टींकडे त्यांचा कल दिसतो, तर पुढच्या 10 वर्षांमध्ये या शाश्वत शेतीचा रूप कसं असेल, तुम्ही काय विचार करता याबद्दल?
1: मी आता जे अनुभवतोय यामध्ये आजकाल तरुण उद्योजकांचं प्रमाण नक्कीच वाढत आहे, आणि शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये जायचं आहे किंवा व्यवसाय सुरू करायचे आहेत ह्यांचं प्रमाण नक्कीच जास्त आहे. अनेक प्रकारच्या संधी, अनेक प्रकारच्या योजना ते घेऊन आमच्याकडे येत असतात. कारण मी पुष्कळ स्टार्टअप आम्ही मेंटर पण करतो. तर मला असं वाटतं की ज्यांना या शेती व्यवसायाशी निगडीत स्टार्टअपकडे वळायचं

0: आहे ते आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये काय बदल होणार आहेत हे जर बघायचं असेल तर मला असं वाटतं की येत्या दशकामध्ये अचूक व्यावसायिक शेती किंवा प्रिसिजन फार्मिंग आपण ज्याला म्हणतो आणि सर्क्युलर इकॉनॉमी ह्या गोष्टींकडे जगाचा कल हा राहणार आहे आणि शेतकरी हा केवळ अन्न उत्पादक न राहता पुढे त्याची ओळख ऊर्जा उत्पादक म्हणूनही होईल असं मला वाटतं. कारण आपल्याकडे असलेल्या संसाधनांचा जर वापर केला तर आपल्या घरामध्ये लागणारी जी ऊर्जेची गरज आहे ती 100% आपण आपल्या संसाधनांमधनं भागवू शकतो आणि ऑलमोस्ट 50 ते 60% रासायनिक खतांचे उपयोग म्हणजे त्याची गरजही डिपेंडन्सी आपल्याला कमी करता अवलंबित्व कमी करता येऊ शकतं इतकं प्रमाण त्याच्यामध्ये आहे. तर शेतीचा प्रत्येक अवशेष हा पुन्हा शेतीच्या प्रक्रियेमध्ये येईल आणि आपण ज्याला सस्टेनेबल झिरो वेस्ट ॲग्रीकल्चर असं जे स्वप्न आपण बघतो मला असं वाटतं की पुढच्या 10 वर्षांमध्ये ते स्वप्न सत्यात उतरवायला नक्कीच मदत होईल.
1: आणि मला असं वाटतं की आपलं शासन सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील आहे.
0: शासन
1: इथेनॉल सारख्या गोष्टींना खूप चांगल्या प्रकारे बघतो की प्रकल्प अनेक उभारले जात आहेत आणि त्याला चांगला सरकार त्याला चांगला प्रतिसाद देत आहे. तर आपण अशी आशा करूयात की भविष्यामध्ये हे जे शाश्वत शेती आहे तर याविषयी सर्व शेतकरी नक्कीच जागृत राहतील आणि तुम्ही जे म्हणताय की सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन याच्यातून आपल्याला एक नवीन व्यवसाय सुरू करता येतो आणि त्यामध्ये तरुण जर उतरले तर ते सुद्धा एक चांगला स्टार्टअप सुरू करतील आणि मला असं वाटतं की त्यामुळे वातावरणही चांगलं राहील आणि शाश्वत शेतीचा सुद्धा एक मार्ग त्याच्यामध्ये साधला जाईल. तुम्ही आज इथे आलात आणि ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी याविषयी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल डीम युनिव्हर्सिटी पुणेच्या सिम्बॉयसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंटचे डायरेक्टर प्राध्यापक माणिक प्रभू धानोरकर यांची प्रिया बेल्लेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: मंडळी, आत्ताच आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी या विषयावर माणिक प्रभू धानोरकर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निर्मिती केंद्र पुणे, सादर करते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.

0: शाहीर पुंडलिक आणि फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम संपला. बरं इतर श्रोते हो, भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी माधवी राणे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kilohertz हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.

0: तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या यूट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.
1: मैंने प्यार तुम्हीं से किया है, मैंने दिल भी तुम्हीं को दिया है.
2: आज अचानक 90s का धनश्री?
3: असंच आज आईचं आणि माझं बोलणं झालं. आई म्हणत होती आमच्या काळी काय गाणी होती, आणि त्यात पण विशेष म्हणजे तुमच्या आवडतीचं गाणं जर अचानक रेडिओवर लागलं तर हा पूर्ण दिवसच भारी जायचा.
2: अच्छा, म्हणजे काकूंना आपलं आवडतं गाणं रेडिओवर ऐकायला आवडेल तर?
3: म्हणजे काय, खूपच आवडेल.
2: अगं मग काकूंना हॅलो आकाशवाणीत कॉल लावून दे ना.
3: अरे हो, हे डोक्यातच आलं नाही माझ्या.
2: आकाशवाणीच्या लाडक्या श्रोत्यांनो, तुम्हाला पण तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर दर मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आकाशवाणीला कॉल करा.
3: त्यासाठीचे संपर्क क्रमांक आहेत 0257-222-4570 आणि 0257-222-4571.
2: अगं कॉल करून गाणं सांगितल्यावर ते ऐकायचं कधी हे तर सांग.
3: श्रोत्यांनो, आठवड्यातल्या दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 10 वाजता ऐका तुमचा आवडता कार्यक्रम.
2: तर काकूंना आपल्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर त्यांचं आवडतं गाणं नक्की ऐकव.
3: हो नक्की ऐकवेन. श्रोत्यांनो, तुम्ही पण आनंद घ्या आणि कॉल करा तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला.
4: दर सोमवारी 9:30 ऐका स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं. ह्या कार्यक्रमात कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखती. ऐकूया त्यांचा कार्यप्रवास आणि जीवनप्रवास. तेव्हा जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 9:30 स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर आणि न्यूज ऑन एअर ह्या मोबाईल ॲपवर.

आणि मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेल साठा वाढवण्यासाठी UAE

0: सोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण, कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. मुंबई सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई सीएनजीचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% 7% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या ताव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
1: मुख्यमंत्री जी पधारेंगे दिल्ली, कृषि मंत्री भी बैठेगा साथ में आपके, बाकी मंत्रालय जहाँ जरूरी है उनसे भी चर्चा करेंगे और आपने जिन समस्याओं का जिक्र किया है उनका समाधान करने की पूरी कोशिश होगी.
0: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटीमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराची ओळख पटवण्यात सीबीआयला यश आलं आहे. 2 दिवसांपूर्वी लातूर इथून अटक झालेले पीव्ही कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक या पेपर फुटीमागे असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. कुलकर्णी हे 4 वर्षांपूर्वी लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या समितीचे ते सदस्य होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णी यांनी काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती. या प्रकरणातली सहआरोपी मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात कुलकर्णी यांची मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे. या वर्गांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी 1,00,000 रुपये दिले होते. या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली. ही उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहून घेतली होती आणि ती 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारने प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला एक दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवलं. सर्वोच्च न्यायालयानं दर सोमवारी आणि शुक्रवारी खटल्यांची सुनावणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आज घेतला आहे. इंधन बचतीसाठी हा निर्णय घेतला आहे असं सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या

0: एका निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांना आणि व्यावसायिकांना सुलभ व्हावं यासाठी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाशी निगडीत संस्थांची कार्यालयं एकाच ठिकाणी आणण्याचा मानस केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयाच्या विविध 12 संस्थांची 20 कार्यालयं आहेत. या सर्वांना एकाच ठिकाणी आणलं तर कामात सुसूत्रता वाढेल, नागरिकांची सोय होईल आणि पर्यावरणालाही मदत होईल, असं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी भारतानं आज दाखवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. युएईवर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रधानमंत्र्यांनी यावेळी शोक व्यक्त केला.
1: पश्चिम एशिया क्षेत्र परिस्थिती का प्रभाव आज पूरे विश्व पर दिखाई दे रहा है. भारत ने हमेशा समस्याओं के समाधान

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. युएईवर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रधानमंत्र्यांनी यावेळी शोक व्यक्त केला.
1: पश्चिम एशिया क्षेत्र परिस्थिती का प्रभाव आज पूरे विश्व पर दिखाई दे रहा है. भारत ने हमेशा समस्याओं के समाधान के लिए डायलॉग और डिप्लोमेसी को प्राथमिकता दी है.
0: यावेळी ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. भारतात 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा युएईनं यावेळी केली. भारतात 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देशातल्या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार आज झाला. याशिवाय वायूचाही राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देश काम करणार आहेत. वाडीनारमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र स्थापन करणं, जहाज दुरुस्तीसाठी मनुष्यबळाला प्रशिक्षण, सेडॅकच्या साथीनं 8 सुपर कम्प्युटरची निर्मिती यासाठीही दोन्ही देशात करार झाले. यानंतर प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पश्चिम आशियात शांतता नांदावी यासाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो अशी प्रतिक्रिया इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केली. इराण संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीवर लष्करी मार्गानं तोडगा निघणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेवर विश्वास ठेवण्याचं कुठलंही कारण इराणकडे नसल्याचं ते म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून सर्व जहाजांनी जाऊ देण्याची इराणची तयारी आहे, परंतु तिथली परिस्थिती किचकट असल्याचं ते म्हणाले. अमेरिका आणि चीन दरम्यान चर्चा ऐतिहासिक महत्वाची ठरल्याचा दावा दोन्ही देशांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला. त्यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. होर्मुझची समुद्रधुनी ऊर्जा व्यापारासाठी मोकळी राहण्याची गरज आहे यावर त्यांचं एकमत झालं. मात्र चर्चेअंती कोणताही ठोस करार झाल्याचा उल्लेख दोन्ही नेत्यांनी केलेला नाही. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज आज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोहोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोहोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताची सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडगोळी उपांत्य फेरीत पोहोचली आहे. या जोडीने जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युची शिमोगामी या जोडीला हरवलं. महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधूला आणि पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेन याला हार पत्करावी लागली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. NEET UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेलसाठा वाढवण्यासाठी UAE सोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण. कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. 103.6 megahertz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे. संतोष तिवसकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भजन ऐकणार आहोत सुरुवातीला.

श्रोते हो, लोकसंगीताच्या या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत. संत तुकडोजी महाराज यांची रचना असलेलं, संतोष तिवसकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे भजन.

श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात संतोष दिवसकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत तुकडोजी महाराजांची ही भजनं ऐकलीत. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर देखील आम्ही आपल्यासोबत आहोत. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात तनुजा देशपांडे यांनी गायलेली रमेश वैद्य यांची ही रचना.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत. पुष्पा पागधरे यांच्या स्वरात, एच एस खरात यांची रचना, संगीत कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:45 होत आहे. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय कार्यक्रमाच्या अंतर्गत ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन ऐकलं. राग मारू बिहाग, त्यांना तबला साथ होती अजिंक्य गालांडे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग, आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
3: मुंबईकरांचा एकच निर्धार,
4: एक होतो, एक आहोत, एक राहू.
3: मुंबई पोलीस.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित KG गिंडे यांचं गायन राग मलुहा केदार. विलंबित बंदिश झुमरा तालात निबद्ध आहे आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत जिन चुओ, द्रुत बंदिशीचे बोल आहेत मोरी आली मोरा. त्यांना तबला साथ आहे ओमकार गुळवडी यांची आणि हार्मोनियम साथ आहे बबन मांजरेकर यांची. ऐकूयात तर पंडित KG गिंडे यांनी गायलेला राग मलुहा केदार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्स वर हे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:10 होत आहेत. याबरोबरच आजच्या सभेचे कार्यक्रम इथे समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया उद्या पहाटे. तोपर्यंत शुभरात्री. जय हिंद.